सुप्रभात श्रोतेहो नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. श्रोतेहो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 11 आषाढ शके 1948, दिनांक 2 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणात सर्वांचं सस्नेह स्वागत. प्रसारणाला सुरुवात करूयात मंगल.

0: ज्ञानीभक्त हा भक्तांचा राजाच होय. इथं ज्ञानी म्हणजे विद्वान हा अर्थ नसून समजून उमजून भक्ती करणारा अभिप्रेत आहे. हे समस्तही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो म्हणवनी भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची. सर्वत्र मीच आहे अशी ज्याने अनुभूती घेतली तो ज्ञानीभक्तच खरा भक्तराज. पाण्यात बुडालेल्या घटाला जसे आतबाहेर सर्वत्र पाणीच असते तसा त्याला अंतर्बाह्य मीच असतो. मात्र ज्ञानीभक्त ही सर्वोच्च अवस्था असल्याने आधीच्या तीन प्रकारच्या भक्तांचा विचार आपण प्रथम करूया. पहिला आर्तभक्त हा तुमच्या माझ्यासारखा प्रापंचिक त्रासांना कंटाळलेला असा असतो. जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. खरं तर प्रपंचाचं संसाराचं स्वरूपच सुखदुःखाचं मिश्रण असं आहे, पण आपल्याला त्यातून सुखच हवे असते. मी माझे या मोहात अडकल्याने माझं घर, माझी बायको मुलं, माझा संसार यात आपण कधी पुरते गुरफटलो ते माणसाला समजतही नाही. कितीही प्रारब्धाचे फटके खाल्ले तरी माणूस मृगजळामागे धावावे तसा परत परत सुखासाठी प्रयत्न करीतच राहतो. रजोगुण त्याला गप्प बसू देत नाही. मात्र एक वेळ अशी येते की आपण कितीही धावाधाव केली तरी प्रपंचातून खरे समाधान लाभत नाही याचे त्याला भान येते. आता रजोगुण हा सुटेना, प्रापंचिक हे तुटेना, प्रपंची गुंतली वासना, यास उपाय कोण, असा प्रश्न त्याला सतावतो. उपाय एक भगवतभक्ती, जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन करावे, हा संतांचा बोध ऐकून जो भगवंताच्या भक्तीकडे वळतो, आर्ततेने भगवंताचा धावा करतो, तो आर्तभक्त.
1: श्रोतोचिंतन या सत्रात अनिल पानसे लिखित विचार आपण ऐकलेत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रभात वंदना भक्तिसंगीताच्या भक्तिमय कार्यक्रमात आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला यशवंत देव यांनी गायलेलं पांडुरंगाष्टकम.

श्रोतो, यशवंत देव यांनी गायलेलं पांडुरंगाष्टकम आपण ऐकलं. प्रभात वंदना कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रतिमानुज देशपांडे यांची भूपाळी, गायली अनुराधा मराठे यांनी.

0: नकल ज्ञान।
1: श्रोतो, हा होता संत चोखामेळांचा अभंग। गायला होता पंडित जितेंद्र अभिषेके यांनी आणि याला संगीत दिलं होतं राम फाटक यांनी। प्रभात वंदना भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अजय झिंगरान यांची हिंदी भक्ती रचना, सुर आहे सोनू निगम यांचा आणि संगीत रवी पवार यांचं।

0: श्रोतो, मंगेश पाडगावकर यांच्या समूह स्वरातील देशभक्तीपर गीतानं प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:36 होत आहेत. प्रसारित करीत आहोत आमचं शेतीविषयक सदर कृषी वाणी.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. खरीप पिकांसाठी बीज प्रक्रिया तंत्रज्ञान बघताना आपण काल भुईमूग या पिकावर कशा पद्धतीने बीज प्रक्रिया केली याविषयीची माहिती घेतली. आता मका सुद्धा आपल्याकडे शेतकरी बांधव खाण्यासाठी म्हणून तसंच जनावरांच्या चाऱ्यासाठी या दोन उद्देशानं त्याची लागवड केली जाते. मग हे उत्पादन दर्जेदार येण्यासाठी बीज प्रक्रिया करणं तर खूप महत्वाची आहेच, तर ही कशा पद्धतीने केली पाहिजे?
3: निश्चितच शेतकरी बंधू, मका या पिकाकडे म्हणजे डोमेस्टिक यूज तर आहे पण इंडस्ट्रीयल पीक सुद्धा आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यासाठी सुद्धा या पिकाची लागवड जी आहे किंवा पेरणी जी आहे ती शेतकरी बंधू करत असतात खरीप हंगामामध्ये. तर त्याची सुद्धा बीज प्रक्रिया फार महत्वाची आहे, कारण त्यावर येणारे जे रोग आहेत त्यामध्ये मर असेल, मुळकूज आहे किंवा बियाण्यांपासून किंवा जमिनीतून उद्भवणारे काही रोग, याच्यामुळे बहुतांशी ह्या पिकाचं जे उत्पन्न आहे ते कमी होत असतं. आणि नंतरच्या काळामध्ये केवडा नावाचा रोग जो आहे तो सुद्धा या पिकावर येत असतो. तर हे सर्व टाळण्यासाठी थोड्याशा काही पद्धती आहेत बीज प्रक्रियेच्या. त्यामध्ये आता सुरुवातीचे मर किंवा मुळकूज सारखे जर रोग जर आपल्या शेतात येत असतील तर मका या पिकाची बीज प्रक्रिया करताना कार्बन डेझेम 25% अधिक मॅनकोझेब 50% WS नावाचं संयुक्त बुरशीनाशक आहे त्याची आपण बीज प्रक्रिया करायची. साधारणतः 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण चांगल्या पद्धतीने ते पावडर जी आहे या बुरशीनाशकाची ती त्या पिकाला व्यवस्थित लागेल मक्याच्या दाण्यांना, ही त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ही प्रक्रिया झाली की सोबत आपण ट्रायकोडर्माची सुद्धा बीज प्रक्रिया करू शकतो. त्यामध्ये ट्रायकोडर्मा हार्जियानम नावाचं जैविक बुरशीनाशक आहे ते साधारणतः 2% WP आहे ते 20 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण त्याची एकत्रित आपण बीज प्रक्रिया करू शकतो. आणि केवडा नावाचा जर रोग जर प्रादुर्भाव आपल्या सीझनमध्ये जर येत असेल तर मात्र मेटॅलॅक्झिल नावाचं बुरशीनाशक आहे की त्याचीच बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं. तर हे साधारणतः बुरशीनाशक 35% WS बाजारामध्ये उपलब्ध असतं आणि ते साधारणतः 7 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण घेऊन मका पिकाची बीज प्रक्रिया अशा पद्धतीने आपण रासायनिक पूर्ण करू शकतो. सोबत मात्र हे एकदल पीक असल्या कारणाने आपल्याला जीवाणू खत जे आहे त्याच्यामध्ये अझोटोबॅक्टर आणि स्पुर

0: विरघळणारं जीवाणूखत याचा वापर आपण करायचा गरजेचा आहे बीज प्रक्रिया करताना. मग ते साधारणतः 25 ग्रॅम अझोटोबॅक्टर अधिक 25 ग्रॅम स्फुरद विरघळणारं जीवाणूखत एकत्रित आपण 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण त्याची बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रिया करत असताना साधारणतः 1 लिटर पाणी घ्यावं, त्याच्यामध्ये 125 ग्रॅम गूळ घ्यावा, त्याला चांगलं उकळून थंड होऊ द्यावं आणि नंतर हे जे जीवाणू खत आहेत अझोटोबॅक्टरचं आणि स्फुरद विरघळणारं जीवाणू खत हे आपण 250 ग्रॅमचं पाकिट त्या द्रावणामध्ये टाकून त्याची स्लरी तयार करावी आणि ती चांगल्या पद्धतीने या मका पिकावर पसरवेल. पसरवताना एक काळजी घ्यावी, हातात सगळे हँडग्लोव्ह त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं आणि बियाणाचं आवरण खराब होणार नाही एवढी काळजी घ्यावी. तर नंतर हे बियाणं थंड सावली ज्या ठिकाणी असेल अशा ठिकाणी थोडं वाळू द्यावं आणि पूर्ण ते सुकल्यानंतर वाळल्यानंतर ते बियाणं जे आहे ते पेरणीसाठी लगेचच वापरावं. अशा पद्धतीने मका पिकाची आपण पेरणी करून घ्यावी.
1: नक्कीच सर, धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषीवाणी हे सदर आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 6:50 परिसर या सदरात ऐकणार आहोत. सातारा परिसरातील वृक्षसंपदेविषयीची माहिती. याचं लेखन केले आरांगल वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर विनोद पतंगे यांनी. दिनविशेष सकाळी 6:55 संकलक सचिन प्रभुणे. सकाळी ठीक 7 आजचा सुविचार सांगितला जाईल. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. तर प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते, आमचे आज दिवसभरातील ग्राहक केंद्रित कार्यक्रम असे आहेत. सकाळी 7:40 प्रसारित करणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम मिसेस बाळ एम जोगळेकर. 7:45 अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सकाळी 8:15 वेळ आहे ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची. 8:25 आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम सकाळी 10:00 आपण ऐकणार आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. तर 10:05 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:15 पुणे गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. शेरविल होमिओपॅथी या कार्यक्रमाची वेळ आहे सकाळी 10:20. 10:30 ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित केला जाईल.

आमच्या संगीत विषय कार्यक्रमात आज सकाळी 7:50 भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका अर्थात सुगम संगीत आपण ऐकणार आहोत. 9 हिंदी चित्रपटातील काही सुमधुर गीत आपण ऐकूयात आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. 10:30 पुन्हा एकदा

0: भावगीत 11 वाजता काही लोकगीतं आम्ही प्रसारित करणार आहोत, तर 11:30 वाजता पुन्हा एकदा हिंदी चित्रपटातील सुमधुर गीतं आम्ही प्रसारित करू हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. दरम्यान 9:30 वाजता अमृत कलोश या ज्येष्ठांसाठीच्या कार्यक्रमात किल्ले भ्रमंतीचा छंद जोपासणारे कराडे येथील काळूजी नाना देसाई यांच्याशी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केले अजय गिजरे यांनी. 5:05 वाजता उमंग हा NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. 7:30 वाजता आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरुवातीला शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम. याचं लेखन केले डॉक्टर सुनील देशपांडे यांनी आणि यात सहभागी कलाकार आहेत सुप्रिया मोरे, श्रेया गोलिवडेकर आणि डॉक्टर सुनील देशपांडे. त्यानंतर कृषीवाणी या सत्रात खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांचं मार्गदर्शन आपण ऐकू शकाल. श्रोतो, आकाशवाणी केंद्र मुंबई येथून प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत. 8:40 वाजून वन महोत्सव सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम, संरक्षण आणि वनसंवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. ही आकाशवाणी केंद्र नाशिकची निर्मिती आहे, आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 12:12 वाजता वनिता मंडळ, 5:30 वाजून युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन आणि उर्वरित वेळेत विविध भारती प्रसारणीचे कार्यक्रम. श्रोतेहो, हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी सातारा केंद्रावरून. रात्री 10:30 वाजल्यापासून इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या संघांदरम्यान ओव्हल लंडन येथे खेळल्या जाणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्याचं धावतं वर्णन सामना संपेपर्यंत आपण ऐकू शकाल आपल्या रेडिओ सेटवर, अर्थात 103.1 MHz या ध्वनीलहरींवर. याखेरीज नेहमीच्याच वेळेवर प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. समाजातील सर्वच घटकांनी
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: डिप्लोमाला नापास झालात,
3: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
2: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
3: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
2: तोही मोफत.
3: संपर्क 98220-71571.
4: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
5: @64 Avenue 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
4: बुकिंग सुरू. अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
6: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
4: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
6: तेव्हा करा संपर्क, व्हा निश्चिंत.
4: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
7: डॉक्टर रेवलेज डायबे

0: डायबिटीज इम्पॅक्ट टेस्ट,
1: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
0: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
2: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
1: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.

0: श्रोतो, आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी, फक्त आणि फक्त 103.1 MHz या एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर. श्रोतो, आज या सत्रात आपण ऐकणार आहोत सातारा परिसरातील वृक्षसंपदा याविषयी. आर्यांगल वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथील प्राचार्य डॉक्टर विनोद पतंगे यांनी लिहिलेली माहिती.
1: श्रोते हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या दासबोध या ग्रंथामध्ये बाग प्रकरण लिहून वृक्षवल्लींचे महत्व संत तुकाराम महाराजांप्रमाणे नोंद करून ठेवलेले आहे. यावरून एवढे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे की वृक्ष म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे समाजातील सर्वच घटकांनी वृक्ष संपदा कशी वाढवता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मध्ये रस्ता रुंदीकरणाच्या कार्यक्रमाअंतर्गत पवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक मधील काही वृक्ष संवर्धन समिती तसेच सातारा नगर परिषद यांच्या माध्यमातून संरक्षित करण्यात आलेली आहेत, त्याचा उल्लेख मला आज आवर्जून करावा असा वाटतो. या मालिकेतील दुसरा वृक्ष म्हणजे बीजक. या वनस्पतीची झाडे सातारा परिसरामध्ये काही टेकड्यांमध्ये आढळतात. 50 फुटांपर्यंत बीजक ही वनस्पती वाढते. सातारा परिसरातील डोंगरामध्ये ही नैसर्गिकरित्या वाढलेली वनस्पती असल्यामुळे याचे संवर्धन आपल्याला सहजपणे करता येऊ शकेल. या वनस्पतीचे संवर्धन करण्यासाठी सार्वजनिक रोपवाटिकेमध्ये आवर्जून प्रयत्न करावा. याची रोपे वनस्पतीच्या फळापासून तयार करता येतात. याची पिवळ्या रंगाची फुले अतिशय आकर्षक फेब्रुवारी ते मार्च दरम्यान लागलेली दिसतात. मार्च एप्रिलच्या दरम्यान यांच्या फळ आगमनाचा काळ असतो. मे महिन्यामध्ये यांची फळे ही जमिनीवर पडलेली दिसतात. हीच फळे गोळा करून त्यामधून नवीन रोप निर्मिती करण्यास हरकत नाही. सातारा परिसरातील काही डोंगर सध्या ओसाड पडलेली आहे, त्यासाठी वृक्ष संवर्धन समिती झटत आहे. परंतु त्या परिसरामध्ये त्या हवामानानुसार कुठल्या वनस्पती रुजविता येतील याचा अभ्यास करून जर वृक्षांचे रोपण केले तर वृक्ष संवर्धनासाठी लागणारी मेहनत धडपड थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकेल. त्यामुळे आपल्या परिसरामध्ये वृक्ष संवर्धन करायचे असेल तर त्या वनस्पतीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीच्या खोडापासून मधुमेहासारख्या आजारामध्ये रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूप चांगला वापर दिसतो, असे प्रयोगाअंती सिद्ध झालेले आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा वापर करण्यास हरकत नाही. शेतकऱ्यांनीसुद्धा ही वनस्पती शेताच्या कडेला लावण्यास हरकत नाही. ही वनस्पती लावल्यानंतर याच्या पिवळ्या फुलांकडे मधमाशा आकर्षित होतात आणि त्याचा शेतकऱ्यांना

0: शेतकऱ्यांना नक्कीच धान्यवृद्धीसाठी मदत होईल याची कल्पना देऊ इच्छितो.
1: परिसर या सदरात आता आपण सातारा परिसरातील वृक्षसंपदा याविषयीची माहिती ऐकली. याचं लेखन केलं होतं आर्यांगल वैद्यकीय महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर विनोद पतंगे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: श्रोतो, आज आहे गुरुवार, तेव्हा आज सायंकाळी 7:30 जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा. याचं लेखन केलं डॉक्टर सुनील देशपांडे यांनी आणि या कार्यक्रमात सहभागी आहेत सुप्रिया मोरे, श्रेया गोलिवडेकर आणि डॉक्टर सुनील देशपांडे. विविध रंगी कार्यक्रमांची मेजवानी सातारा आकाशवाणी. जरूर ऐकत रहा 103.1 MHz या FM लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. वेळ आहे दिनविशेष या कार्यक्रमाची. याचं संकलन केले सचिन प्रभुणे यांनी.
2: श्रोतो नमस्कार, आज आहे 2 जुलै. मराठी रंगभूमीवरचे एक श्रेष्ठ गायक नट गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा जन्म 2 जुलै 1880. 1895 साली त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळीत प्रवेश केला. 1913 साली किर्लोस्कर मंडळी सोडून गंधर्व नाटक मंडळीची स्थापना झाली. या कंपनीनं सौभद्र, मृच्छकटिक, मानापमान, विद्याहरण या नाटकांव्यतिरिक्त संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, द्रौपदी इत्यादी दर्जेदार नाटकंही रंगभूमीवर आणली. सुधाकर, लक्ष्मीधर, शकार, शिष्यवर, फाल्गुनराव या गणपतरावांच्या भूमिका विशेष गाजल्या. नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकी तज्ज्ञ बेटे हान्स आल्ब्रेक्ट यांचा जन्म 2 जुलै 1906. थॉमस सावेरी यांनी पहिलं स्टीम इंजिनचं पेटंट मिळवलं 2 जुलै 1698. इंग्रज शोधक आणि अभियंता असणारे थॉमस सावेरी यांनी वाफेवर चालणारं पहिलं यंत्र, स्टीम पंप, सॅवी इंजिन म्हणून ओळखलं जाणारं पहिलं व्यावसायिकरित्या वापरलं जाणारं साधन शोधून काढलं. सेवरीचा, वाफेचा पंप ही पाणी उपसण्याची क्रांतिकारी पद्धत होती, ज्यामुळे खाणीतला निचरा सुधारला आणि सार्वजनिक पाणी पुरवठा व्यापक झाला. बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचं पेटंट मिळालं 2 जुलै 1850. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता इथं स्थानबद्ध करण्यात आलं 2 जुलै 1940. कल्पक्कम तामिळनाडू इथं अणुऊर्जा केंद्र सुरू झालं 2 जुलै 1983. बिहारमधल्या चंपारण्य जिल्ह्यातल्या केसरी या गावी 104 फूट उंचीचा जगातला मोठा बौद्ध स्तूप सापडला 2 जुलै 2001. फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो यांचं निधन झालं 2 जुलै 1778. होमिओपॅथी या वैद्यकीय उपचार पद्धतीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हानेमन यांचं निधन झालं 2 जुलै 1843. स्वातंत्र्यसैनिक आणि थोर समाजवादी नेते युसुफ मेहर अली यांचं निधन झालं 2 जुलै 1950. 24 सप्टेंबर 1903 त्यांचा जन्म झाला. 1927 साली सायमनी यांच्या नेतृत्वाखाली 7 ब्रिटिश नेते काही घटनात्मक निर्णय घेण्यासाठी भारतात आले होते. या शिष्टमंडळात एकाही भारतीय नेत्याचा समावेश न केल्यानं देशात सार्वत्रिक नाराजी होती. याचा निषेध करण्यासाठी बॉम्बे यूथ लीग या संघटनेच्या नेतृत्वात युसुफ मेहर अली यांनी या कमिशनविरोधात मोहीम उघडली. त्यासाठी त्यांनी सायमन गो बॅक, सायमन परत जा अशी घोषणा

0: घटना तयार केली. 3 फेब्रुवारी 1928 रोजी युसुफ मेहर अली वेषांतर करून काही सहकाऱ्यांसह मुंबई बंदरात पोहोचले. सायमन कमिशन बोटीतून उतरताच त्यांनी काळे झेंडे दाखवून आणि सायमन गो बॅक या घोषणेनं त्यांचा निषेध केला. क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचं निधन झालं 2 जुलै 2007 रोजी. मराठी लेखक, अनुवादक, रुपांतरकार, नाट्यलेखक, निर्माता, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य चित्रपट सृष्टीतले अभिनेता प्रोफेसर मधुकर तोरडमल यांचं निधन झालं 2 जुलै 2017 रोजी. ते मूळचे अहमदनगरचे. त्यांना अहमदनगरला 2003 साली झालेल्या नाट्य संमेलनाचं उद्घाटन करायचा मान मिळाला होता. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: श्रोतो, दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. सकाळचे 7 वाजलेत. वेळ आहे आजच्या सुविचाराची.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
3: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
4: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
3: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी. 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
1: ऐकूयात आजचा सुविचार. विचार बदला आयुष्य बदलेल. सुविचार पुन्हा एकदा. विचार बदला आयुष्य बदलेल.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
3: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
1: आपण ऐकतो आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या FM लहरींवर आणि न्यूज ऑन IR या मोबाईल ॲपवर.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866

0: करी। 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय।
1: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस।
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, संपर्क 9665784।
2: श्रोते हो, आज सकाळी 9:30 प्रसारित होणाऱ्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात ऐकूया गड किल्ले आणि ऐतिहासिक संदर्भ यांच्या अभ्यासाचा छंद जोपासणारे कराड येथील श्रीयुत KN देसाई सर यांच्याशी साधलेला संवाद।
3: आणि तेवढ्यात खरोखरच बाबासाहेबांची गाडी समोर आली, त्यांना नमस्कार वगैरे केला, म्हटलं कशासाठी तुम्ही आता रात्री आलाय, उद्या आम्ही पुणे ते येणारच होतो, भेटणार होतो आपणाला। म्हणजे चला आज चला सांगतो। अरे म्हणले देसाई, उद्या आणि आत्ता याच्यामध्ये अखंड रात्र आहे, मला चेन पडायला पाहिजे का नको? तर म्हणलं एवढं काय त्याच्यात? नाही म्हणले, तुला माहिती नाही तू काय केलंयस ते। इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा हा प्रसंग आहे। तुझा उद्देश काय होता माहीत नाही, पण शिवाजी महाराजांच्या नंतर 340 वर्षानं त्या मार्गाने येणारा पहिला तू आहेस। नाही म्हटले, शब्दात वर्णन न करणारी ही घटना आहे। ठीक आहे, मी जी चर्चा तुझ्याशी केली मार्ग ठरला, सार्थक झालं मला।
2: तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम आज सकाळी 9:30।

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.
3: श्रोते, आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यासाठी जाऊयात आकाशवाणी पुणे केंद्राकडे.

0: कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतःपासून सुरुवात कर.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्राकडून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. सविस्तर बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात विकसित भारत जी रामजी कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्याअंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यामध्ये आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी काल विधानसभेत सादर केलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये शेतीविषयक कर्ज, कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण सुधारणा विधेयक काल विधानसभेत सादर करण्यात आलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला. फसवणूक करणाऱ्यांनी वेळ काढूपणा करू नये म्हणून जास्तीत जास्त 2 वेळा सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात येईल अशी तरतूद या विधेयकामध्ये आहे. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचं रक्षण करण्याची तरतूद या विधेयकात असून प्रथमच डिजिटल फसवणूक झालेल्यांना संरक्षण मिळणार आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग तपासणी करणारी सोनोग्राफी केंद्र तसंच आयव्हीएफ केंद्र यांची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यासंदर्भातल्या प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा अर्थात मकोका लावण्याविषयी विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची काल बिनविरोध निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर बिनविरोध होणं ही सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून

0: महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापती म्हणून निवड झाली. हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिक, मृदा परीक्षण, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. कृषी दिनाचं औचित्य साधून मुंबईत काल राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 यांचं राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. दिवंगत वसंतराव नाईक यांनी 70च्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी केलं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातले तळसंदे इथले डॉ संजय पाटील आणि पालघर जिल्ह्यातले ब्राह्मणगाव इथले यज्ञेश सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विविध योजनांद्वारे राज्य शासन सातत्यानं काम करत असून महाराष्ट्राच्या पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्र राज्य करतं, त्यामुळे जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. 9व्या वस्तू आणि सेवा कर दिवस समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. देशामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: महाराष्ट्र ही जीएसटीची राजधानी आहे. देशामध्ये सर्वाधिक जीएसटी जमा होणारं राज्य महाराष्ट्र आहे. जवळपास मागील वर्षी 3,60,000 कोटी रुपये जीएसटी महाराष्ट्राने जमा केला. आपल्या नंतरचे दोन्ही राज्य जे आहेत, कर्नाटक आणि गुजरात, यांनी एकत्रित जमा केलेला जीएसटी हा 3,00,000 कोटी आहे. म्हणजे त्यांच्या दोघांपेक्षा जास्त आपण जीएसटी जमा केला आहे. अशाच पद्धतीनं दरवर्षी 15% वाढ, 14-15% जर महाराष्ट्राला मिळत राहिली तर आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल.
0: लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल संदीप जैन हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडमधल्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला मर्यादित 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीमध्ये आहे. पाऊस. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मात्र खरीपाची पेरणी करण्यासाठी उपयुक्त पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया सोलापूर जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सोलापूर शहर व जिल्ह्यात आद्रा नक्षत्राच्या पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, मोहोळ, माळा, पंढरपूर, सांगोला या तालुक्यात काही अंशी समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी 102.5 मिलीमीटर असली तरी यंदा मात्र आतापर्यंत 78.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक भागातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील खरीपाचे 3,37,986 हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत 2,833 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 2% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मका, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे आणखी दमदार पावसाची गरज सोलापूर जिल्ह्याला आहे.

0: तर दुसरीकडे किमान 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्याशिवाय खरीपाच्या पेरण्या करू नका, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तथा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसरे यांनी केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
1: मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरात जोरदार पावसामुळे काल जनजीवन विस्कळीत झालं. नवी मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे विजेचा धक्का बसून 2 मुली जखमी झाल्या, तर दक्षिण मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 1 व्यक्तीचा मृत्यू झाला. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या

0: असलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे विजेचा धक्का बसून दोन मुली जखमी झाल्या तर दक्षिण मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे पालघरमध्ये शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात 7 तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
3: हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
4: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
5: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
4: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
5: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
4: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
6: म्हसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल.
7: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
6: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
7: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
6: पंचमुखी गणपतीच्या शेजारी, सातारा.
7: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
1: श्रोतो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी.
8: श्रोते हो, आज सकाळी 9:30 प्रसारित होणाऱ्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात ऐकूया गड, किल्ले आणि ऐतिहासिक संदर्भ यांच्या अभ्यासाचा छंद जोपासणारे कराड येथील श्रीयुत KN देसाई सर यांच्याशी साधलेला संवाद.
9: हा, आपणच्या बरोबर किल्ले हिंडणं हा एक दुर्मिळ योग असायचा. अगदी बारकाव्यानं ते सांगायचे, अगदी बारकाव्यानं. साधारण आम्हाला त्यांच्या बरोबर पळायला लागायचं. ते चालायचे एवढ्या वेगानं की आम्हाला, आम्ही 25-26 असताना सुद्धा त्यांच्या बरोबर धावावं लागायचं. आणि ते सांगताना काही अशी वाक्य सांगायचे, देसाई म्हणायचे, अंगणावरनं मालक पारखावा. ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणची व्यक्ती ही आपली झाली पाहिजे. आपल्या बोलण्यानं, वागण्यानं माणसं आपली केली पाहिजे. मग यार गिरीकोहरामध्ये तुम्हाला कशाची अडचण नाही पडणार.
8: तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम आज सकाळी 9:30. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सातारा केंद्राच्या कार्यक्रमांच्या बदललेल्या वेळा लक्षात घ्या.
10: रोज सकाळी 8:40 ऐका मराठी चित्रपट संगीत,
8: हिंदी चित्रपट संगीत रोज सकाळी 9:00 आणि आपला महिलांसाठीचा घरकुल,
10: ज्येष्ठ नागरिकांसाठीचा अमृत कलश,
8: लहान मुलांचा क कमाल ध धमाल
10: आणि साहित्य कलेनं नटलेला आविष्कार
8: आता ऐका रोज सकाळी 9:30 आपली आवडती आकाशवाणी,
10: सातारा आकाशवाणी.
11: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी. आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठला

0: असो लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-00-46। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-00-46।
1: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz या एफ एम लहरींवर। श्रोतो, यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच।
2: झाली आहेत आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत। प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. महाराष्ट्राच्या कृषी विकासात दर्जेदार बियाण्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. गेली जवळपास 5 दशकं शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देत बियाणे क्षेत्रात विश्वासार्हता, गुणवत्ता आणि दर नियंत्रणाचा आदर्श निर्माण करणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थातच महाबीज. यावर्षी महाबीज आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यासाठी आणि महाबीजच्या कार्याचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
2: सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर 2011 बॅचचे IAS ऑफिसर आहेत. सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे. या सर्व कामांमध्ये कृषी क्षेत्राकडे सरांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच सेवा हक्क अधिनियमांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या चर्चेमधून आपल्या शेतकरी बांधवांना या सगळ्या बी बियाणांबद्दल उत्तम माहिती मिळेल अशी आपण आशा करूया. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि सर महाबीजचं जे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, तर उत्तम बीज त्यांना मिळावं यासाठी काय उद्दिष्ट आहेत?
1: नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व श्रोते वर्गांना माझा नमस्कार. मुळातच महाबीज जे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणून परिचित आहे, हे मुळातच जे स्थापन झालेलं आहे ते शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे रास्त भावामध्ये आणि वेळेवर मिळाले पाहिजेत आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचं संवर्धन झालं पाहिजेत याच्यासाठीच महामंडळाची स्थापना झालेली आहे. 1976 महामंडळाची स्थापना झाली. आज 50 वर्ष महामंडळाला पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे मला सर्वांचंच अभिनंदन करावं वाटतं. पण 50 वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी जो विश्वास महामंडळावर दाखवलेला आहे त्या विश्वासावरच महामंडळ काम करत आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी मूळ गाभा काय असेल तर तो बियाणं आहे आणि ते दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना रास्त भावामध्ये मिळावं आणि जे बाजारामध्ये बोगस बियाण्याचा प्रकार आहे किंवा चढ्या भावानं बियाणे विकणे आहे, या सर्व गोष्टीला आळा मिळण्यासाठीच मुळात ही महामंडळाची स्थापना झालेली आहे आणि 50 वर्ष झालं सातत्यानं महामंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे.

0: तर 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमेन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये वीज उत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये वीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा वीज उत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
0: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता,
1: हे अत्यंत महत्वाचा बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळे इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहेत.
0: बरं, 23 प्रक्रिया
1: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
0: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
1: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि त्यांची जे काही ध्येयधोरणं आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत, त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
0: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, 2026 खरीप हंगामासाठी अॅग्री स्टॅकद्वारे वितरण व्यवस्था केली जातीय, तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना.
1: अॅग्री स्टॅक हा अतिशय महत्वाचा उपक्रम शासनाचा आहे. जसं की आपण आता सगळ्या क्षेत्रामध्ये संगणकाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, मग शेती आणि शेतकरी कशासाठी दूर राहायचं आणि अॅग्री स्टॅकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक आयडी दिलेला आहे आणि संपूर्ण शासनाचं जे ध्येय धोरण आहे की त्याच्यामध्ये पारदर्शकता प्रशासनामध्ये आली पाहिजेत आणि जे काही शेतकऱ्यांना मदत

0: आहे, अनुदान आहे, सबसिडी आहे, ते सबसिडी सगळ्या पोर्टलच्या माध्यमातून, संगणकीकरणाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजेत. आणि त्याचाच भाग म्हणून जे अॅग्रीस्टॅकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी त्याच्यावर केलेली आहे, आता जवळजवळ काम हे पूर्ण झालेलं आहे. आणि बियाण्याच्या सध्यासुद्धा केंद्र शासन आणि राज्य शासन काही सबसिडी काही बियाण्याच्या बाबतीमध्ये देतं. आणि मग ते जी बियाण्याची सबसिडी आहे ती डीबीटी पोर्टलवरच शेतकऱ्यांना मिळते. डीबीटी पोर्टलद्वारेच ते त्यांना दिलं जातं. त्यामुळे अॅग्रीस्टॅकच्या माध्यमातून शासनाचे जे काही धोरण आहेत सबसिडी देण्याबद्दल, अनुदान देण्याबद्दल किंवा शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात, ते तंतोतंत महामंडळ अंमलात आणतं. आणि जे शेतकरी बियाणे महामंडळाकडून घेतात त्यांना त्या अॅग्रीस्टॅकच्या माध्यमातून सबसिडी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते.
1: बरोबर आहे सर. आणि साथी पोर्टल पण आहे शेतकऱ्यांसाठी, तर यामध्ये शेतकऱ्यांचा जो सहभाग आहे तो कशा पद्धतीने असतो? कारण आता हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्यांना कितपत हे सोपं जात आहे?
0: नाही, साथी पोर्टल बद्दल खरंच फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना सुद्धा तो माहिती झाला पाहिजे. साथी पोर्टल हे शासनाने याच्यासाठी तयार केलं की शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळालं पाहिजे, त्याच्यासोबत जबाबदारी पण निश्चित झाली पाहिजे, ट्रेसेबल झालं पाहिजे कोणी बी तयार केलं होतं. आणि याच्यासाठी साथी पोर्टलवर जे कोणी बियाणे निर्माण करते आणि शेतकऱ्यांना विक्री करते त्यांनी या साथी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं पाहिजेत आणि साथी पोर्टलवर त्याची संपूर्ण नोंद केली पाहिजेत.
1: बरं.
0: परंतु सध्या मला सांगायला आनंदही आहे आणि अभिमान पण आहे, साथी पोर्टलवर फक्त महाबीजची नोंदणी झालेली आहे. आणि साथी पोर्टलवर महाबीज जे जे बियाणे निर्माण करते ते साथी पोर्टलच्या माध्यमातूनच सर्व प्रक्रिया केली जाते. त्याचा एक फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी डोळे झाकून बियाणे खरेदी करू शकतात, कारण साथी पोर्टलवर एकदा एंट्री केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात नोंदी केल्यानंतर त्याचे टॅग निर्माण केले जातात आणि बियाण्याच्या प्रत्येक पिशवीला, प्रत्येक थैलीला, प्रत्येक पोत्याला ते वेगवेगळे टॅग लावले जातात. आणि तुम्ही जर बियाणे खरेदी करत असाल तर त्या टॅगवरचा जो QR कोड असतो, QR कोड जर तुम्ही टेस्ट केला तर तुम्हाला ते बियाणे कुणाच्या शेतात तयार झालेलं आहे, त्याच्यावर प्रक्रिया कोणी केलेली आहे, त्याची खातरजमा कोणी केलेली आहे, ही सगळी माहिती, म्हणजे एखाद्याने जर कामचुकारपणा केला असेल किंवा एखाद्याच्या दुर्लक्षतेपणामुळे बियाणे भोगत झाला असेल तर ते लगेचच त्या QR कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लक्षात येऊ शकतं. आणि हा QR कोड आणि हे टॅग लावण्याचं काम फक्त महाबीज करत आहे. ही अतिशय अभिमानाची आणि आमच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. आणि म्हणून मी सातत्यानं शेतकऱ्यांना आग्रह करतो की बियाणे खरेदी करायचं तर महाबीजचं करा आणि डोळे झाकून खरेदी करा, कारण त्या साथी पोर्टलच्या माध्यमातून 100% सत्यतेची गॅरंटी पोर्टल देत.
1: वा, नक्कीच. आणि या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांना देखील हे सांगितलेलं आहे, साथी पोर्टलचा अनेक जण आता वापर करतच आहेत. महाबीजच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत गुणवत्ता, विश्वास आणि शेतकरी हित हेच केंद्रस्थानी राहिले असल्याचे आपण जाणून घेतले. संस्थेने शेतकऱ्यांचा विश्वास कसा जपला आणि बियाणे क्षेत्रात आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली. या महत्वपूर्ण माहितीबद्दल श्री दिलीप स्वामी सर यांचे मनपूर्वक आभार. पुढील भागात महाबीजच्या विविध योजना, बियाणे उत्पादन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सेवांविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता आपण ऐकणार आहोत ज्येष्ठांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। आज या कार्यक्रमात किल्ले भ्रमंतीचा छंद जोपासणारे कराड येथील काळूजी नाना देसाई यांच्याशी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत। याचं सूत्रनिवेदन केले अजय गिजरे यांनी। तेव्हा जरूर एकत्र आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी। सकाळचे 7:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम बाळ एम जोगळेकर।
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर।

0: मराठी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920119917 9920114917।
1: अरे राजेश भाई, बधाई हो बधाई हो, साज ज्वेलर्सची नवीन शाखा सुरू झाल्याबद्दल।
2: अरे थँक यू अक्षय, ये
1: क्या बात है भाई, आप तो छा गए हो मार्केट मध्ये पण आणि रेडिओवर पण। अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं, किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतोस।
2: अरे काय नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो ना तेच फक्त मी रेडिओवरती सांगितलं, आणि मला हे सांगितलं जोगळेकरांनी।
1: कोण जोगळेकर?
2: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीचे अमेय जोगळेकर। त्यांनी सांगितलं व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, नवीन असो किंवा पिढीजात, लोकांना कळायला हवा आणि त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा, आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा।
3: अक्षय भाऊजी घ्या गरमागरम चहा।
1: थँक्यू प्रिया वहिनी।
3: अहो तुम्हाला सांगते, गेली 4 वर्ष आम्ही जोगळेकर ऍड एजन्सी बरोबर जाहिरात करतोय, आणि आता तर लोक यांचा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत। ते सांगतात ना, राजेश भाईंमुळे आम्हाला खूप प्रश्नांची उत्तरं मिळाली, त्यामुळे ना ग्राहकांचा विश्वास वाढू लागलाय, आणि अहो त्याचं रूपांतर
1: दिसलं ना मला। ओ माझी आई आणि बायको काल दुकानातून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं। मला पण शिकव की थोडी बिझनेस टॅक्ट।
2: अरे मी तुला काय शिकवणार, तुझा पिढ्यान पिढ्यांचा व्यवसाय बाबा।
1: हो रे, पण हल्ली मार्केटमध्ये कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे ना, आपण सतत लोकांच्या समोर राहायला पाहिजे।
3: अगदी बरोबर बोललात भाऊजी, आणि त्यासाठीच तर बाळेम जोगळेकर ऍड एजन्सी आहे ना।
2: अरे हे बघ, लोक काय रोज रोज साडी किंवा सोनं खरेदी करायला आपल्याकडे येणार नाहीत, पण जेव्हा त्यांना ती खरेदी करायची असेल तेव्हा त्यांच्या समोर आपण असलो पाहिजे।
1: पटलं बुवा, आणि तू जिंगल पण केलीस ना रे तुझ्या दुकानाची?
2: हा, जिंगलची आयडिया सुद्धा त्यांनीच दिली बरं।
3: तुम्हाला माहितीये का अक्षय भाऊजी, अहो अमेय जोगळेकर फक्त जाहिरात करत नाहीत तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात। 1960 पासूनचा अनुभव आहे त्यांचा, त्यांची सुद्धा या व्यवसायातली तिसरी पिढी आहे।
1: मग मी पण एकदा अमेय जोगळेकरांना भेटतो।
3: नक्की भेटा, मी सांगते तुम्हाला नंबर 9920111917।
1: तुम्हाला पाठ आहे?
3: एकदा गाडीत ना मी त्यांची जिंगल ऐकली होती, तेव्हा हा नंबर ऐकला आणि पाठ करून ठेवला, 9920111917।
2: अक्षय तू भेटत जोगळेकरांना, तुझ्या व्यवसायानुरूप तुला कशा पद्धतीनं कार्यक्रम किंवा जाहिराती केल्या पाहिजेत याचं मार्गदर्शन ते तुला नक्की करतील।
1: हो पण त्यांची इतकी अनुभवी ऍड एजन्सी असेल तर त्यांचे चार्जेस
2: अरे एकदम रिझनेबल आहेत।
3: आणि शिवाय भाऊजी, आपल्या बजेटनुसार ते आपल्याला वेगवेगळे पर्याय सुद्धा देतात बरं का।
2: त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही स्लो रहा पण स्टेडी रहा।
1: ओके मग वहिनी, परत एकदा नंबर सांगा ना त्यांचा, कारण मी काही तुमच्यासारखा एक पाठी नाही ना।
3: सांगते घ्या, अमेय जोगळेकर 9920111917।
1: लगेच फोन करतो, 9920111917। हॅलो अमेय जोगळेकर।
4: हॅलो नमस्कार।
3: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊसच्या अमेय जोगळेकरांना, संपर्क 9920111917।

0: 9920114917.
1: बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
2: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
1: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
2: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
1: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
2: संपर्कः अमेय जोगळेकर 9920111917.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.
5: मिसेस बाळ एम जोगळेकर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आता ऐकूयात अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
7: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
7: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
7: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण

0: चढू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळची 7:50 झाली आहेत. वेळ आहे सुगम संगीताची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत माणिक वर्मा यांनी गायलेलं, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं, शांताराम नांदगावकर यांचं भावगीत.

0: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
1: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर
0: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94-22-50-89-94
1: वडूत शाखा मोजणी ऑफिस समोर 70-58-89-96-97
0: वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव
1: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट
0: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव पंचमुखी गणपती समोर

0: सातारा आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स सम्राट गणपती चौक सातारा. श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे, करतात सोने क्षणांचे.
1: नियमो अटी लागू.
2: सुजय सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत गंगाधर महामरे यांचं भावगीत. संगीत आहे वीणा चिटको यांचं आणि स्वर रामदास कामत यांचा.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या, दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेल्या राम मोरे यांच्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जापान के प्रधानमंत्री सनाए तकाइची के साथ आज नई दिल्ली में वार्ता करेंगे। कर्मचारी भविष्य निधि संगठन ईपीएफओ ने वित्त वर्ष 2025-26 के लिए ब्याज दर 8.25% रखने की घोषणा की। केंद्र सरकार ने भारत में व्हाट्सएप पर नए यूजर नेम फीचर को लेकर मेटा को नोटिस जारी किया। 3 दिन के भीतर स्पष्टीकरण मांगा। दिल्ली सरकार ने वायु प्रदूषण रोकने के लिए एक स्थायी शीतकालीन प्रदूषण मास्टर प्लान की अधिसूचना जारी की। फीफा फुटबॉल विश्व कप के रोमांचक मुकाबले में बेल्जियम ने सेनेगल को 3-2 से हराया। और पुरुष क्रिकेट में भारत और इंग्लैंड के बीच पहला T20 मैच बारिश के कारण रद्द। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी सातारा केंद्र सकाळचे 8:15 वाजलेत। ऐकूयात ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
2: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
3: ओळख बाजारपेठेची। इत भरपूर काही नवे नवे नवे नवे।
2: फ्रेंड्स, आजच्या डिजिटल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोन तंत्रज्ञान हे विविध क्षेत्रांमध्ये नवे बदल घडवून आणणारं एक प्रभावी साधन ठरलंय। ड्रोनच्या मदतीनं कमी वेळेत मोठ्या क्षेत्राचं निरीक्षण करता येतं, अचूक माहिती मिळवता येते आणि अनेक कामं अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीनं पूर्ण करता येतात। मात्र या ड्रोनचं योग्य संचालन, देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी प्रशिक्षित ड्रोन टेक्निशियन असणं तितकंच आवश्यक आहे। आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत साताऱ्यातील विसावा नाक्यावर सैनिक स्कूल ग्राउंड समोरील चव्हाण करिअर अकॅडमीला, जिथं विद्यार्थ्यांसाठी ड्रोन टेक्निशियनचा व्यावसायिक कोर्स उपलब्ध करून दिला जातो। चला तर मग चव्हाण करिअर अकॅडमीचे शैलेश चव्हाण सर यांच्याकडून या कोर्स विषयी आणि भविष्यातील करिअर संधींबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात। नमस्कार सर।
4: नमस्कार
2: सर, मला आपल्या इथं रन होणाऱ्या ड्रोन टेक्निशियन कोर्स बद्दल माहिती हवी होती।
4: नक्कीच, सध्या ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर हा शेतीमध्ये क्रॉप इन्स्पेक्शन, फवारणी तसेच सर्वेक्षण, बांधकाम सुरक्षा यंत्रणा, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, आपत्ती व्यवस्थापन आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। याकरता वापरले जाणारे ड्रोन जरी वेगळे असले तरी आतमध्ये सिस्टीम बऱ्यापैकी सेमच आहे। या वाढत्या मागणीमुळे प्रशिक्षित ड्रोन टेक्निशियनची गरजही मोठ्या प्रमाणात वाढत आहे। हीच गरज लक्षात घेऊन आम्ही चव्हाण करिअर अकॅडमीमध्ये एरोटेक ड्रोन्स पुणे यांच्या सोबत मिळून ड्रोन रिपेअर टेक्निशियन कोर्स सुरू केला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात हा कोर्स फक्त आपल्या इथेच उपलब्ध आहे।
2: ग्रेट सर, या कोर्सच्या अभ्यासक्रमाबद्दल काय सांगाल?
4: हा 1 वर्षाचा व्यावसायिक ड्रोन रिपेअर टेक्निशियन कोर्स आहे, ज्यामध्ये 6 महिने प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि 6 महिने इंटर्नशिप याचा समावेश आहे। प्रॅक्टिकल ट्रेनिंग कालावधीत ड्रोन टेक्नॉलॉजीची सखोल माहिती दिली जाते। यामध्ये प्रत्यक्ष ड्रोन हाताळणे, ड्रोनची रचना समजून घेणे, त्यातील विविध इलेक्ट्रॉनिक पार्ट्स, मोटर्स, सेन्सर्स, फ्लाईट कंट्रोलर, GPS सिस्टीम, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम यासारखे अनेक कॉम्पोनंटची माहिती दिली जाते। त्यानंतरच्या 6 महिन्यांच्या इंटर्नशिप कालावधीत विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो। प्रशिक्षणादरम्यान शिकलेल्या संकल्पना आणि कौशल्यांचा वापर प्रत्यक्ष प्रोजेक्टमध्ये कसा करायचा, विविध तांत्रिक समस्या कशा सोडवायच्या याचा अनुभव त्यांना मिळतो।
2: नाइस सर, हा कोर्स करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?
4: ड्रोन रिपेअर टेक्निशियन कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याने किमान 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। याशिवाय डिप्लोमा क्षेत्रातील विद्यार्थी देखील हा कोर्स करू शकतात। विद्यार्थ्यांना बेसिक गोष्टींपासून प्रशिक्षण दिले जात असल्यामुळे ड्रोन क्षेत्राचा अनुभव नसलेल्या विद्यार्थ्यांनाही हा कोर्स सहजपणे समजतो।
2: अच्छा,
4: ज्या विद्यार्थ्यांना कमी कालावधीत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून करिअरच्या नव्या संधी निर्माण करायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा ड्रोन रिपेअर टेक्निशियन कोर्स एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो। आम्ही 2015 पासून या क्षेत्रात कार्यरत आहोत आणि आमच्या अनुभवातून असे दिसून आले आहे की ड्रोन उद्योग झपाट्याने विकसित होत असलं तरी प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे, त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत। संपूर्ण कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतातच। शिवाय ड्रोन रिपेअरिंग, मेंटेनन्स, सर्व्हिसिंगचा व्यवसाय देखील विद्यार्थी सहज करू शकतात।
2: फॅन्टॅस्टिक, म्हणजे कोर्स पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी अशा दोन्ही संधी उपलब्ध आहेत तर?
4: हो हो,

0: अगदीच
1: सर, तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप छान माहिती मिळाली. मला तुमचा नंबर द्याल.
0: हो, 74 47 34 98 06.
1: 74 47 34 98 06. थँक यू सो मच सर. सो फ्रेंड्स, आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात तुम्हालाही कौशल्यावर आधारित करिअरची दिशा निवडायची असेल तर ड्रोन टेक्निशियन कोर्स हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. ड्रोन क्षेत्रात वाढत्या संधींचा लाभ घेत स्वतःचं कौशल्य विकसित करायचं असेल तर आजच साताऱ्यातल्या

0: विषयी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
1: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 8:20 झाली आहेत.
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
3: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
2: नियम आणि अटी लागू.

0: आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी। श्रोता आपलं ऐकूयात आमच्या कार्यक्रमांविषयी।
1: श्रोते हो, आज सकाळी 9:30 प्रसारित होणाऱ्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात ऐकूया गड किल्ले आणि ऐतिहासिक संदर्भ यांच्या अभ्यासाचा छंद जोपासणारे कराड येथील श्रीयुत के एन देसाई सर यांच्याशी साधलेला संवाद।
2: आणि तेवढ्यात खरोखरच बाबासाहेबांची गाडी समोर आली, त्यांना नमस्कार वगैरे केला। म्हटलं कशासाठी तुम्ही आता रात्री आलाय? उद्या आम्ही पुण्यात येणारच होतो, भेटणार होतो आपणाला। म्हणजे चला आज चला सांगतो। अरे म्हणले देसाई, उद्या आणि आत्ता याच्यामध्ये अखंड रात्र आहे, मला चेन पडायला पाहिजे का नको? ते म्हणलं एवढं काय त्याच्यात? नाही म्हणले, तुला माहिती नाही तू काय केलंयस ते। इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा हा प्रसंग आहे। तुझा उद्देश काय होता माहीत नाही, पण शिवाजी महाराजांच्या नंतर 340 वर्षानं त्या मार्गाने येणारा पहिला तू आहेस। नाही म्हटले, शब्दात वर्णन न करणारी ही घटना आहे। ठीक आहे, मी जी चर्चा तुझ्याशी केली मार्ग ठरला, सार्थक झालं मला।
1: तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम आज सकाळी 9:30।
0: आज सायंकाळी 7:30 आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा। याचं लेखन केलंय डॉक्टर सुनील देशपांडे यांनी, आणि आज सहभागी आहेत सुप्रिया मोरे, श्रेया गोलिवडेकर आणि डॉक्टर सुनील देशपांडे। विविध रंगी कार्यक्रमांची मेजवानी सातारा आकाशवाणी, फक्त आणि फक्त 103.1 MHz या FM लहरींवर।

श्रोतो, आज रात्री 10:30 वाजल्यापासून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान ओव्हल लंडन येथे खेळल्या जाणाऱ्या आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्याचं धावतं वर्णन सामना संपेपर्यंत आपण ऐकू शकणार आहात आपल्या रेडिओ सेटवर, अर्थात 103.1 MHz या FM लहरींवर. तेव्हा जरूर ऐकत राहा आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी, फक्त आणि फक्त 103.1 MHz या FM लहरींवर.

0: आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
1: नमस्कार.
0: खरं तर आपण असं म्हणतो की लोकांना दवाखान्यात जायची, हॉस्पिटल्समध्ये जायची भीती वाटते, कारण त्यातनं काहीतरी डायग्नोस होईल आणि मग आपल्या मागे काहीतरी सतत मेडिकल लागेल असं एक त्यांच्या मनात असतं. मॅमोग्राफी करताना सुद्धा लोकांच्या मनात किंवा रादर स्त्रियांच्या मनात हीच भीती असते का? तुम्ही याचा कधी अनुभव घेतलाय का?
1: खरं तर मॅमोग्राफी ही इतकी महत्वाची तपासणी आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर बद्दल आजकाल जसं जसं अवेअरनेस वाढत चाललाय लोकांना डेफिनेटली काहीतरी करू वाटतं आणि येतात आणि आम्हाला विचारतात, पण मॅमोग्राफी करायची आहे म्हणलं की घाबरतात. खरंच घाबरतात खूप जण. खरं तर फक्त सामान्य व्यक्ती नाही तर अगदी डॉक्टर फ्रेंड्स सुद्धा आमचे विचारतात मॅमोग्राफी करायची आहे पण घाबरतात.
0: बर,
1: काही जण प्रोसिजरला घाबरतात, काही जण त्याच्याबद्दल इतकं काही काही मिसकन्सेप्ट ऐकून ठेवलेत त्यामुळं दवाखान्यात यायलाच घाबरतात, आणि काही जण त्यातून काहीतरी निघेल हे जे भीती आहे तसं त्याची असतेच लोकांच्या मनात की उगीच काहीतरी निघेल आणि मग कशासाठी, खरंच आपल्याला त्याचा उपयोग आहे का, खरंच गरज आहे का, असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात असतात आणि त्यामुळे इतकी महत्वाची तपासणी करणं बऱ्याच महिला टाळतात.
0: बर,
1: आपण बरेच अवेअरनेस साठी कॅम्प घेतो, मॅमोग्राफी साठी किती एक कॅम्प ठेवतो, पण आणि त्यातनं एवढंच असतं की मॅक्झिमम लोकांनी मॅमोग्राफी करावी की वेळेत जर काही असेल तर ते वेळेत कळावं म्हणून.
0: बरोबर.
1: पण त्याला म्हणावा तसा रिस्पॉन्स नाही मिळत. म्हणजे मी स्पष्ट सांगेन की मॅमोग्राफी बद्दल डेफिनेटली खूप महिलांच्या मनामध्ये मिसकन्सेप्ट किंवा गैरसमज आहेत.
0: याबद्दल अजूनही बोलूयात, पण मैत्रिणींनो ब्रेस्ट कॅन्सर बद्दल किंवा ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83800 43536 8380043536. डॉक्टर स्नेहल, आपण बोलत होतो मॅमोग्राफी या टेस्ट बद्दल मनात जी काही भीती आहे त्या संदर्भात.
1: नेहमीच मी सांगत असते की ज्या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती नसते, अर्धवट माहिती असते, आपण कुठून तरी नुसतं ऐकीव माहिती गोळा करून एक समज करून घेतलेला असतो, त्या गोष्टीचा फायदा आपल्याला कधी कळूच शकत नाही आणि त्याच गोष्टीची भीती वाटत राहते. सो मी सगळ्या मैत्रिणींना सांगेन की या गोष्टीबद्दल, या तपासणीबद्दल जितकी माहिती तुम्हाला व्यवस्थित मिळेल तेवढी तुमची भीती कमी होईल आणि डेफिनेटली एवढी चांगली तपासणी जी आपल्याला बऱ्याच मोठ्या त्रासापासून लवकर वाचवू शकते, आपण लवकर ऍक्शन घेऊ शकतो यात आपल्याला ती मदत करेल. या तपासणीची पूर्ण माहिती मिळवणं महत्वाची आहे.
0: मैत्रिणींनो ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83800 43536 83800 43536.
1: मॅमोग्राफी ही बेसिकली स्तनांचा एक्सरे असतो. एक्सरे सारखा फील असतो, तुम्हाला दुसरं काही त्याच्यामधनं रेडिएशन खूप मिळणं किंवा खूप त्रास होणं असं नाही होत.
0: बर,
1: फक्त ब्रेस्ट ही एक फॅट वाली ऑर्गन आहे, फॅट आहे त्याच्यामध्ये खूप, त्यामुळे व्यवस्थित ग्लँड किंवा ग्रंथी व्यवस्थित दिसण्यासाठी त्या ब्रेस्टला दोन प्लेट्समध्ये कंप्रेस करावं लागतं.
0: बर,
1: ते कंप्रेशन आपल्याला क्षणभर दाब पडल्याला जाणवतो, पण तो फक्त क्षणभर असतो. आणि मॅमोग्राफी अशी काही खूप मोठी, खूप त्रास देणारी किंवा खूप खर्चिक किंवा खूप वेळ घेणारी तपासणी नाहीये, पण डेफिनेटली त्याचा फायदा अगदी अमूल्य आहे. त्यामुळे मॅमोग्राफी ही वेळेत सगळ्यांनी करावी.
0: नक्कीच. म्हणूनच मैत्रिणींनो ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल अधिक माहितीसाठी किंवा ब्रेस्ट कॅन्सरबद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83800 43536 83800 43536. पुन्हा भेटूयात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोतो, ग्राहक केंद्रित कार्यक्रम आद्या ब्रेस्ट केअर सेंटर आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. यानंतर ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि

0: श्रुती आज सकाळी 8:40 आपण ऐकणार आहोत पद्मश्री चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. निमित्त आहे वनमहोत्सव सप्ताहाचं आणि कार्यक्रम आहे संरक्षण आणि वनसंवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न. ही मुलाखत आम्ही सहक्षेपित करणार आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम आद्या ब्रेस्ट केअर सेंटर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार मैत्रिणी.

0: त्यानंतर 9:40 वनमहोत्सव सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.
1: प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची यांच्याशी वार्षिक शिखर परिषदेच्या स्तरावरील चर्चा करतील. या भेटीदरम्यान दोन्ही देशातील विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. जपानच्या पंतप्रधान 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर काल संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाल्या. त्यांची ही भेट भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला पुढे नेण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या 12व्या उपसमितीच्या बैठकीत भारत आणि मलेशियानं द्विपक्षीय लष्करी सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता सुरक्षा आणि नौकानयनाच्या स्वातंत्र्याप्रती असलेली आपली सामायिक कटिबद्धता यावेळी अधोरेखित झाली असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. लष्करी स्तरावरील देवाणघेवाण द्विपक्षीय सराव प्रशिक्षण कर्मचारी स्तरीय चर्चा क्षमता बांधणी सागरी सहकार्य आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील सहकार्य आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात VBGRAMJI कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्यांतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. केंद्र सरकारनं दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या 14,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 2 मोठ्या महामार्ग पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ही माहिती दिली. या प्रकल्पांमध्ये दिल्लीतील 6,969 कोटी रुपयांचा बोगदा प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील 7,145 कोटी रुपयांचा ग्रीनफील्ड महामार्ग कॉरिडॉर यांचा समावेश आहे असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. एक राष्ट्र एक निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहितेची वारंवार करावी लागणारी अंमलबजावणी कमी होईल प्रशासन सक्षम होईल आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल असं मत एक राष्ट्र एक निवडणूक या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष PP चौधरी यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या मात्र अनेकदा विधानसभा वेळेआधीच विसर्जित झाल्यामुळे किंवा काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे निवडणूक चक्र विस्कळीत झालं असंही चौधरी यांनी यावेळी सांगितलं. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं काल मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मेटाला या युजर नेम वैशिष्ट्याबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरांनी दिली. व्हॉट्सअप वापरताना केवळ युजर नेमचा वापर झाला तर ऑनलाईन फसवणूक फिशिंग डिजिटल अरेस्टचे प्रकार आणि दुसऱ्यांचा युजर नेम वापरून होणारे सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे अशी चिंता मंत्रालयानं व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत डेंग्यूच्या सज्जतेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी राज्य आणि नगरपालिका संस्थांनी आपली पूर्वतयारी करावी असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या बैठकीत देशातील डेंग्यूची सद्यस्थिती आणि देशभरात करण्यात आलेल्या तयारीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. झारखंडमधल्या पूर्व सिंगभूम जिल्ह्यात मलेरियाच्या 4 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर झारखंड सरकारनं राज्यव्यापी आरोग्य सतर्कतेचा इशारा काल जारी केला आहे. बाधित क्षेत्रांमध्ये तापाचं सर्वेक्षण करणं मलेरियाची जलद चाचणी आणि त्वरित उपचार सुविधा पुरवणं तसंच गंभीर आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं अशा सूचना आरोग्य विभागानं संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात

0: आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात काल दोहा इथं मध्यस्थांद्वारे चर्चा झाली. इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या 9 जुलैला होणाऱ्या अंत्यसंस्कारानंतर चर्चा पुढे सुरू ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचं कतार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोहा इथल्या वाटाघाटी समाधानकारकपणे पुढे सरकत आहेत आणि तांत्रिक पातळीवरील चर्चा आधीच सुरू झाली आहे असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांनी सांगितलं. रशियानं काल किववर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले, त्यामुळे ठिकठिकाणी आग लागली आणि निवासी इमारतींचं नुकसान झालं. रशिया एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच किवमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला ताफा आज पहाटे जम्मूवरून रवाना करण्यात आला. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंमलबजावणीचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ योजना 1952 जागी ईपीएफ योजना 2026 अधिसूचित केली आहे. डिजिटल अनुपालन बळकट करणं, प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणं, खात्यांची पोर्टेबिलिटी वाढवणं आणि भविष्य निर्वाह निधीची रचना नवीन कामगार संहितेशी सुसंगत करणं ही या नवीन योजनेची उद्दिष्ट आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून काम पाहणारे एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी काल व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ अर्थात वायुदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी एअर मार्शल नागेश कपूर यांच्याकडून सूत्र हाती घेतली. एअर मार्शल दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेवेत नियुक्ती झाली होती. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी काल पदभार स्वीकारला. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 ते लष्करात दाखल झाले आहेत. भारतानं आंध्र प्रदेशातील उंडावली इथं हेलिकॉप्टर संचलनासाठी देशातील पहिल्या खासगी पॉईंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रक्रियेला मंजुरी मिळवून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पिन्स प्रक्रियेमध्ये प्रगत उपग्रह आधारित नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे या हेलिपॉटवर पारंपरिक लँडिंग पायाभूत सुविधा नाहीत तिथं हेलिकॉप्टर सुरक्षित आणि अचूकपणे उतरू शकतं. ही यंत्रणा भारतीय विमानतळ प्राधिकरणानं विकसित केली आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांदरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. काल सामना सुरू झाला तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड संघाकडून साकीब मेहबूदनं 3 बळी घेतले, मात्र पावसामुळे सामना थांबवावा लागल्यानं यजमान इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. फिफा फुटबॉल विश्वकप स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवत जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कोंगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. हवामान. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि महाराष्ट्रातील विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत.

0: प्रसारित करत आहोत वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य मेघा बुरकुले. सादर करते कृष्णा शिंदे.
1: श्रोतो नमस्कार. श्रोतो हो, आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये पद्मश्री चैत्राम पवार यांना आमंत्रित केलेलं आहे आणि जल संवर्धनाचा, शेती संवर्धनाचा, माती संवर्धनाचा, वन संवर्धनाचा वेगळा असलेला बारीपाडा पॅटर्न जो पूर्ण देशभर गाजतोय, पूर्ण देश त्याचा अनुकरण करू पाहतोय, असा पॅटर्न ज्यांनी राबवला आणि यशस्वी करून दाखवला ते नाव म्हणजे चैत्राम पवार. पद्मश्री चैत्राम पवार यांचा बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चैत्राम पवार सर, आकाशवाणीच्या वतीने आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने आपलं मी स्वागत करतो. नमस्कार.
2: नमस्कार.
1: पवार सर, 90च्या दशकातला जो काळ होता, शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या समस्या, हुगडा डोंगर, बोळका माळ माथा, जल जमीन जंगल याचा कुठेतरी होणारा ऱ्हास, पाण्याची कमतरता, मजुरांचं स्थलांतर, असा तो काळ होता. आणि त्यात तुम्ही उच्च शिक्षित होता, तुमचं पदव्युत्तर पदवी झालेली होती वाणिज्य शाखेतली, तुम्हाला तशी नोकरी वगैरे मिळू शकणार होती, तुम्ही देखील स्थलांतरित होऊ शकणार होता, पण तसं न करता तुम्ही बारीपाड्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम सुरू केलं.
2: त्यावेळेस ती जी स्थिती होती ना, लक्षात यायचं की गावाकडे कुठलीच सुविधा नव्हती. किमान पहिली ते चौथी पर्यंत शाळा पण नियमित नव्हत्या, आरोग्यामध्ये सुविधा नव्हती, शिक्षणाची व्यवस्था नव्हतीच, रस्ते नव्हते, आणि आपण म्हणतो की रोजगाराची कुठली संधी नव्हती, कारण शेती विकसित नव्हती. हे जर ह्याच पद्धतीने चाललं तर हा समाज जो आहे तो संघटित कधी होईल, या गोष्टींमध्ये त्याची सुधारणा कशी होईल हे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. पण तरी आम्ही 90 मध्ये साधारणतः गावाने एकत्र येऊन 5,000 वृक्ष खरेदी केलेत आणि लावलेत आम्ही गावाच्या उर्वरित जागेवर. आणि लक्षात आलं की अरे हे अशी प्रकारच्या कामं आपण घेऊ शकतो का भविष्यामध्ये, असे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. आणि 91 मध्ये आमची पहिली भेट झाली वनवासी कल्याणाच्या कार्यकर्त्यांची, त्याच्यामध्ये डॉक्टर आनंद फाटक जे MD मेडिसिन आहेत, त्यानंतर त्यांच्या सोबत जे होते रवी सहारे जे नाशिक मध्ये असतात, सुरगाणा तालुक्यातले आहेत ते, आणि एक शंकर राजपूत, असे तिघांची टीम होती ती. आणि टीमने त्यांनी आरोग्य प्रकल्प इथं वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून सुरू केला. आमची ज्या डॉक्टर फाटकशी भेट झाली, वन संवर्धनासाठी प्रयत्न करणारी टीम आहे, त्यांच्याशी नक्कीच आपलं काहीतरी चांगलं काम जुळू शकतं. त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला आणून दिलं लक्षात की आपल्याला भविष्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्ही ते करतात, तेव्हा आपण बरोबरीने काम करूया. आणि तेव्हा आम्हाला कळलं की वनवासी कलाश्रम सारखी एक देशव्यापी संघटना म्हणून, संस्था आहे म्हणून, यांच्याशी आमचा संपर्क झालेला होता हे आम्हाला माहित नव्हतं, कारण आम्ही कल्याश्रम हे आम्हाला कुठल्याही प्रकारची रचना माहित नव्हती. आणि योगायोग त्या टीमशी संपर्क झाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
1: मग लोकसहभाग, लोक चळवळ,
2: त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की टीम आहे आपलं, आणि त्या टीमने असं लक्षात आणून दिलं की व्यक्तिगत काम केलं तर लोक सहकार्य करत नाही, त्यामुळे सामूहिक काम कुठलं आहे त्याला आपण सुरुवात करू शकतो का, असं ना मी शेजारचं जे वन क्षेत्र आहे ते सांभाळायला सुरुवात केली. आता वन क्षेत्र म्हणजे तसं वन विभाग तर आहेच, पण वन विभागातल्या जोडीला लोकांनी पण मदत करावी, लोकांनी पण त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं वन संवर्धन मध्ये. त्यामुळे आम्ही जे केलं ते वन विभाग आणि गावकरी यांचा समन्वय साधायचा प्रयत्न केला आणि त्याला कल्याणश्रमाने मध्यस्थी केली. लक्षात आलं की वन विभाग कर्मचारी, आपण म्हणू ना की एका रेंजमध्ये 30 ते 40 संख्या असते,
1: बरोबर,
2: आणि एवढं मोठं वन क्षेत्र ते कसे सांभाळतात, त्यामुळे आपण पण त्यांना हेल्प केलं पाहिजे असं म्हणून आम्ही ते वन संवर्धन या विषयाला सुरुवात केली. ते करताना आपण काय करू शकतो, म्हणजे सरकार त्याचं काम करते, आपण गाव म्हणून काय करू शकतो, म्हणून आम्ही वन संवर्धनासाठी एक नियमावली तयार केली की वॉचमन आपल्या गावातला असला पाहिजे, हे सरकारी नियमात नाही, वॉचमन गावाचा असला पाहिजे, त्याला मानधन गावकऱ्यांनी दिलं पाहिजे, सरकारकडे मागायचं, त्यांचं काम, त्यांचे वॉचमन आहे, त्यांची रचना आहे, पण आपण वॉचमनला मानधन आपण द्यावं. गावाने अशी एक नियमावली उभी केली गेली 91, 92, 93 या 3-4 वर्षामध्ये की मुख्य झाड कोणी तोडू नये, तोडलं त्याला दंडात्मक कारवाई. म्हणजे नियम असा केला की डोक्यावरमुळे आणली तर 551 रुपये दंड, राखीव जंगलात बैलगाडी नेली तर 751 रुपये दंड, मुख्य झाड तोडताना कोणी सापडला तर 1051 रुपये दंड. हे गावाने केलेले नियम, हे सरकारने आमच्यावर लादलेले नियम नाहीत, त्यामुळे गावानेच नियम केले तर गावकरीच पाळतायत. पण याच्यामध्ये मोठा प्रश्न होता की आपलं स्वयंपाकाचं जे सरपणाचा विषय कसा सोडवायचा, त्यामुळे

0: काटबंदी चरायबंदी सगळं करतायत, चूल कशी पेटवायची? त्यावेळेस आपण वन विभागाच्या सहकार्याने पूर्ण गावामध्ये एलपीजी गॅस आणलेत, साधारणतः 22 वर्ष पूर्वीची घटना आहे. एलपीजी गॅस आणल्यानंतर लक्षात आलं की अरे ते एलपीजी म्हणजे हांडा संपला की परत भरायला पैसे लागतात, आणि 92-93 काळ तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यावेळेस आमच्याकडे पैसा बिलकुल नव्हता, त्याला आम्ही पर्याय शोधायचा प्रयत्न केला. हे सगळं चक्र टप्प्याटप्प्याने घडत गेलं. मग आम्ही आयआयटी पवईशी संपर्क केला आपल्या कार्यकर्त्यांनी, आणि त्या आयआयटी पवईशी संपर्क केल्यानंतर सितारा नावाचा जो ग्रुप आहे त्यांनी आम्हाला सोलर चूल दिली. मग आम्हाला गावकऱ्या ते आवडले की अरे सोलर चूल चांगले आपण आणले पाहिजे. आम्ही 50 सोलर चूल विकत घेतल्यात, कमी किमतीत दिल्या त्यांनी आम्हाला. विकत घेतल्यानंतर लक्षात आलं अरे याच्यामध्ये बॉईल करता येते, फोडणी देता येत नाही, हा एक प्रश्न आला. मग आणखी थोडं पुढे जाऊन आम्ही युनायटेड नॅशन UNDPशी संपर्क केला आणि स्मोकलेस चुलाचे युनिट आणले, बिनधुराची चूल, ज्याला आपण अॅग्रिकल्चर वेस्टेज जे असतात ना तो काडी कचरा आपण त्याची ब्रिकेट बनवायची आणि वापरायची. सांगायचा मुद्दा असा की आपण जंगल तोड होऊ नये म्हणून पर्याय देत गेलो, लोकांनी त्याची सवय करून घेतली.
1: बरोबर,
0: असे नियम गावाने एकत्र केलेत, गाव संघटित झाला आणि वन संवर्धन हा विषय खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाला. त्याच्यात आम्ही वन विभागाला पण सहभागी केला. कारण शेवटी कसं आहे की समन्वयाने एकमेकांना पूरक काम केल्याशिवाय सिद्ध होणार नाही.
1: बरोबर,
0: असं म्हणून आम्ही वन संवर्धनाविषयी सुरू केला. नाही, आम्ही काय केलं, आमचा मूळ उद्देश होता की वन सांभाळता सांभाळता शेती विकसित करणं.
1: बर,
0: कारण 70% शेती 30% वन आहे. तर वन सांभाळण्यासाठी गावकरी एकत्र आलेत आणि लक्षात आलं की आपल्याकडे जमीन आहे पण पाणी नाही, पाण्यासाठी आपण काय करू शकतो. मग आम्ही पहिला बांध बांधला श्रमदानातनं. बांध म्हणजे तो लूज बोल्डर, दगडी आणायच्या आणि रचायच्या. त्यावेळेस एक रेंज ऑफिसर होते PH वाघ म्हणून, त्यांना खूप फोटो वगैरे घ्यायची सवय होती. आम्ही थोडं काम केलं की फोटो काढणार, तर ते बांध बांधायला स्वतः उपस्थित होते. आणि त्यावेळेस आम्ही वन क्षेत्रामध्ये पहिला एक बांध बांधला, छोटा 2-3 मीटर लांबीचा, 1-1.5 मीटर उंचीचा. त्याच्यामध्ये पाणी अडवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो. वाहून जाणारी जी माती ती थांबते. ती आदिवासी माणसाच्या कदाचित त्यावेळेस लक्षात नाही आलं की आपण काय काम करतो. एक बांध बांधला, दुसरा बांधला, तिसरा बांधला. आम्ही बघता बघता 700 पेक्षा जास्त बांध बांधले,
1: छोटे
0: बांध. मग नुसतं बांध बांधायचं का, त्याला जोडून आम्ही CCTG म्हणतो आपण, समतल चर.
1: बरोबर,
0: त्याची साईज असते 1 मीटर खोल, 1 मीटर रुंदी आणि सोयीनुसार त्याची लांबी असते.
1: जलसंधारणाची कामं सुरू झाली.
0: 5 किलोमीटर म्हणजे साधारणतः 5000 रनिंग मीटर एवढा चर खोदला. आम्हाला त्याच्यात किती पाणी साचतं हे माहित नव्हतं, पण आमच्याकडे NSS कॅम्पचे खूप विद्यार्थी येतात, तर मराठवाडा विद्यापीठातनं 16 प्राध्यापक आलेत आमच्याकडे आणि ते अभ्यासासाठी आलेत. त्यांच्या समोराविषयी मांडल्यानंतर आम्हाला पाणी किती अडवतं हे कळत नाही. ते म्हणे की साधं गणित आहे, आम्ही काढून देतो. 5000 रनिंग मीटर चर जर खोदला, एका वेळेस जर त्याच्यात पाणी साचलं म्हणजे भरला तो चर, तर एका वेळेस 50 लाख लिटर पाणी अडवलं जातं.
1: बर,
0: एका वेळेस तो चर तेवढा जो खोदला आहे त्याच्यामध्ये,
1: एका सर मध्ये, 5000 रनिंग मीटर
0: सर मध्ये. आम्ही म्हटलंय तर आमच्याकडे पावसाळ्यामध्ये कमीत कमी 25-30 वेळा भरतो. 30 वेळा जरी भरला तर 30 × 50 लाख एवढं पाणी आपण अडवतो हे तिथल्या लोकांच्या लक्षात नव्हतं. तेवढ्या अनेक जलतज्ञ आमच्याकडे आले, त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आले ते डॉक्टर माधवराव चितळे संभाजीनगरवरनं. आणि त्यांनी ज्यावेळेस गावात व्हिजिट केली ते म्हणले अरे हे काम खूप चांगलं चाललंय, याच्यात तुम्ही मी एक सूचना करेल तर चालेल का? म्हटलं सांगा. ते म्हणे पहिला जो बांध आपण रचतो ना त्याचा पुढच्या बांधाचा पायथा, मागच्याचा माथा तर पुढच्याचा पायथा, ही सिस्टीम तुम्ही वापरा. तेवढं लोकांनी ऐकलं आणि त्या पद्धतीने काम सुरू केलं. डॉक्टर माधवराव चितळेने आमच्या गावाला 2 वेळा व्हिजिट दिल्यात.
1: बरं,
0: त्यानंतर जागतिक जलतज्ञ आपण म्हणतो राजेंद्र सिंहजी, ते पण आलेत आमच्याकडे. त्यांनी तर दिवसभर जंगलात बसून राहिलेत. नंदुरबार कलेक्टर कलशेट्टी साहेबांच्या सोबत होते आणि ते असे म्हटले की नदी को अगर जिंदा करणं आहे तो हमें ये सिस्टीम ही करणं पडेगा. कारण आपण टॉप टू बॉटम जे बांध बांधत बांधत आलो ना, हे खूप चांगलं तंत्र तिथं उभं राहिलं. त्यामुळे जंगल संवर्धनाबरोबर जलसंवर्धनाविषयी सुरू झाला. मग हळूहळू ते झाल्यानंतर लोक शेतीकडे वळले. आमच्या गावामधनं 55 कुटुंबांपेक्षा जास्त कुटुंब हे ऊस तोडणीला जायचे गुजरातमध्ये. आम्हाला वारडोली जवळ पडतं आणि शेती कोणीच करायचं नाही. शेती न केल्यामुळे मायग्रेशन आणि त्याला जोडून मुलांचं शिक्षण नाही, आरोग्य नाही, या सगळ्या गोष्टी जोडलेल्या होत्या. त्यामुळे जसजसं जंगल आणि जल मध्ये काम होत गेलं, लोक हळूहळू गावाकडे यायला लागले आणि तिथली शेती विकसित व्हायला लागली. मग शेतीमध्ये आम्ही राहुरी आणि दापोली ह्या 2 कृषी विद्यापीठाची मदत घेतली आणि शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते का, तिथं कांद्याचं सीड प्लॉट होऊ शकतो का, तिथं मधुमक्षिका पालनाचा विषय होऊ शकतो का, असे छोटे छोटे प्रयोग सुरू केलेत. आणि याला सपोर्ट जो मिळत गेला तो पहिले कलेक्टर आमच्याकडे आलेत श्री भास्करराव जे मुंडे, धुळ्याचे कलेक्टर, त्यांनी पहिली व्हिजिट केली. त्यानंतर लवंगाडे मॅडम आल्यात. ज्या जे कलेक्टर आले ते बारीपाडाला व्हिजिट करत गेले, ते आम्हाला प्रोत्साहन मिळत गेला. त्यामुळे जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन असे 5 बिंदू आपण जोडलेत. हे सगळं जे

0: हे वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रेरणेतून सुरू झालं आणि आम्ही ते सातत्याने पुढे न्यायचा प्रयत्न.
1: जलसंवर्धनाची कामं सुरू झाली की लोकांनी जमीन कसायला सुरुवात केली, जमीन कसायला सुरुवात केली की मग त्यांनी जनावरं,
0: पाच सूत्र जोडले होते आपण, जंगल, जल, जमीन, जन म्हणजे माणूस
1: बरोबर
0: आणि जनावर, कारण सगळ्यात महत्वाचा हा जन आहे. माणसाला केंद्रबिंदू धरून हे चार बिंदू आपण विकसित करायचा एक प्रयत्न केला.
1: बरं, मग स्थलांतरित मजुरांची संख्या कमी झाली
0: काय होतं की 45-55 कुटुंब जे जायचेत ना, म्हणजे विहिरींना पाणी यायला लागलं तसे गावाकडे थांबायला लागलेत. आम्ही सरकारची योजना तर घेतोच, तो का भाग वेगळा, पण काही कुटुंबांनी एकत्र येऊन स्वतःच्या विहिरी खोदल्यात, लँड लेवल स्वतः केले, नंतर सरकारच्या योजना घेतल्यात. आमच्या गावात 55 जास्त विहिरींची संख्या आहे. बोरवेल जवळपास 5-7 असतील, मला आकडा नीट सांगता येणार नाही, पण 7-8 बोरवेल आहेत, बाकी सगळ्या विहिरी आहेत, कारण वॉटर टेबल ही 70-80 फुटाच्या वरती आहे, त्यामुळे एकत्र 4-5 कुटुंब एकत्रात की फिर होते. त्यामुळे आम्हाला ते सूत्र सापडलं की जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन हे स्थानिक संसाधन आहेत, हेच विकसित करणं आणि याच्यावर आधारित आपल्याला आपल्या गरजा सोडवता येतील का, असा एक तो चांगला प्रयोग आपण सुरू केला.
1: बरोबर. पवार साहेब, तुम्ही वाणिज्याचे पदव्युत्तर पदवीधर आहात, मग हे सगळं सुरू असताना शिक्षण?
0: नाही, मी 93 एम कॉम पूर्ण केलं. नाही, त्या परिसरामध्ये खूप शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. मी शिक्षणामध्ये वडिलांच्या हातचा खूप मार खाल्ला. एम कॉम व्हायच्या आधीच मला वनवासी कल्याणाश्रमशी संपर्क आला. त्यानंतर माझं 1-2 ठिकाणी नोकरीसाठी सिलेक्शन पण झालं. पण ह्या सगळ्या टीमच्या वतीनं असं लक्षात आलं की आपण नोकरी करू, आपण स्वतःच्या गरजा सॉल्व्ह करू, पण ह्या कुटुंबांचं, गावांचं, परिसराचं काय होईल हे मनात क्लिक झालं. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आणि त्याच्या माध्यमात मी या कामाशी जोडले गेलो.
1: बरोबर. जल, जमीन, जंगल, जनावर आणि जन यांचा विकास होत गेला. या विकासासोबत आरोग्य, शिक्षण याचा प्रचार प्रसार.
0: कसं आहे की पर्यावरण हा खूप व्यापक शब्द आहे. पर्यावरणाला आपण बघितलं तर पर्यावरणामधले एक छोटे छोटे 5 बिंदू आहेत, जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. आता जंगल मुद्दा घेतला की त्याच्यात नुसतं वनाचं रक्षण नाही केलं आम्ही, त्या जंगलाचं बॉटॅनिकल सर्वे केला की किती क्षेत्र आपण सांभाळते पण आलं, किती प्रकारचे झाड आहेत, किती प्रकारचे पक्षी आहेत, किती प्रकारचे प्राणी आहेत, हा सगळा डाटा आपण जमवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात मोहाचे झाडं किती डायरेक्ट उत्पन्न देऊ शकतात, आम्ही त्याचं वनधन विकास केंद्र, एक केंद्र सरकारची योजना घेतली आणि त्याच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या कुटुंबांना सक्षम करू शकतो, हा मुद्दा पण त्याला जोडलाय. तसं जल विषयामध्ये फक्त पाणी अडवलं एवढंच काम केलेलं नाही, तर लोकांनी स्वतःच्या जमिनी लेवल केल्या आहेत, त्याचा बांध बंदिस्त केला, त्याच्यामध्ये पाणी अडवलं गेलं, म्हणजे अॅग्रिकल्चरचा विषय आपोआप आपण जोडला. अॅग्रो फॉरेस्ट्रीमध्ये आपण बांधावरची फळझाड याला थोडासा जोर द्यायचा प्रयत्न केला, वेगळ्या संस्थांची आपण मदत घेतली. तसं आपण शेतीमधला जो बदल, तिथं शेती जी होत होते, मिलेट्सचे काही प्रकार होते की ज्याला आपण बिलकुल त्यावेळेस किंमत दिलेली नाही, आता मिलेट्सचा विषय खूप पुढे येतोय झपाट्याने, तर मिलेट्स मध्ये परंपरागत शेती जी आम्ही ऑर्गॅनिक शब्द नाही वापरू शकतो टाळतो, त्यामुळे परंपरागत शेती आपण केली आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशनसाठी काय करता येईल असा एक प्रयत्न आपण सातत्याने करू. म्हणजे प्रत्येक बिंदू हा खूप महत्वाचा आहे. जसं तुम्ही जन शब्द ना, जन मध्ये शिक्षण पण आलं, जनमध्ये बचत गटाचा विषय आला, त्यांचा आरोग्याचा विषय आला, हे सगळे बिंदू आपण व्यापक प्रमाणे आपण, म्हणजे हे 5 बिंदू जे आहेत ना, हे प्रत्येक बिंदूवर आपण एक एक पुस्तकाचं लिखाण असे मोठे बिंदू आहेत. पर्यावरण व्यापक शब्द आहे, त्यात नाही 5 बिंदू.
1: वनाचा विकास होत गेला, आपल्याला महाराष्ट्र शासनाचा वनभूषण हा प्रथम पुरस्कार देखील मिळालेला आहे, त्याचा देखील आम्हाला अभिमान आहे. वन संवर्धन, जल संवर्धन आणि इतर या ज्या गोष्टींचा विचार करत असताना या वन संवर्धनातून मिळणारं जे उत्पन्न आहे, तर त्याचा लोकांना कसा फायदा होईल?
0: पण काय विचार करत, कुठलंही काम करताना आपण त्यातनं आपल्याला रिटर्न काय मिळणार आहे याची अपेक्षा करून काम सुरू केलं तर ते कधी फेल होत ते.
1: बर,
0: हे आपलं कर्तव्य आहे, हे राष्ट्रीय संपत्ती आणि हे सांभाळली पाहिजे आपण.
1: बरोबर.
0: वन संवर्धित करताना त्यातनं आपल्याला काय मिळणार अशी भावना ठेवली तर ते काहीच मिळणार
1: नाही.
0: पण निसर्ग आपोआप आपल्याला देत असतो. प्रत्येक जण आम्हाला हा प्रश्न करतो की तुम्ही 1100 जंगल सांभाळ, तुम्हाला काय मिळालं? लोक विचार करतात, अरे खर्च आपल्याला काय मिळालं, आपल्याला काय नाही मिळालं. पण आपण दुसऱ्या अँगलने बघितलं तर तिथं जो ऑक्सिजन निर्माण होतो तो आपल्या सगळ्यांना उपयोगाचं आहे.
1: बरोबर.
0: त्याचं व्हॅल्यू कसं काढणार आपण? त्या छोट्याच्या गावाने केलेलं काम आहे, तिथला ऑक्सिजन आपण बलून मध्ये तर नाही भरू शकत.
1: बरोबर.
0: ते सगळ्यांसाठीच आहे. ते जंगल वाढल्यामुळे आमचा सरपणाचा प्रश्न संपला, याचं व्हॅल्यू कसं ऍड करणार? जंगल वाढल्यामुळे जंगलात पडणारं पाणी जमिनीत मुरतं आणि ते पर्क्युलेशनने शेतीला मिळतं.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे 250 पेक्षा जास्त शेती आमची दुबार पिका खालची, याचं व्हॅल्यू कसं काढणं हे ज्यांना कळतं तो असा प्रश्नच करत नाही की तुम्हाला यातनं काय मिळतं, कारण ते आपोआप मिळतं.
1: बरोबर.
0: आम्ही मग असे बोलल्याप्रमाणे वनधन विकास केंद्र स्थापन केलं आणि आम्ही मोहाच्या झाडाचं बिझनेस प्लॅन केला आहे.
1: बरं.
0: त्याला आदिवासी विकास विभागाचे आयुक्त जे आहेत लीला बनसोड मॅडम यांनी खूप मेहनत घेतली आणि गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन या सगळ्या ग्रुपला एक वेगळी दिशा द्यायचा एक प्रयत्न केला.
1: एक बाजारपेठ मिळते,
0: बाजारपेठ मिळेपर्यंत. पण

0: मी असं म्हणतोय की आमच्या गरजा कमी आहेत, त्या गरजा भागून आमचं मायग्रेशन थांबलं पाहिजे. यासाठी काय करता येईल, हे पाच बिंदू जे आहेत ना, हे जगातनं कुठेही आपल्याला आयात करायची गरज नाही. पण आपण एक विचार केला ना की जगाला ह्या सगळ्या बिंदूंची गरज भासणार आहे. ऑक्सिजन बंद झालं तर काय होईल, पाणी संपलं तर काय होईल, जमीन बंजर झाली तर माणूस जगेल कसा. माणसाला लागणारी जी एनर्जी ती तर जमिनीतनं मिळते. त्यामुळे जंगल जल जमीन हे आपलं बँक बॅलन्स आहे असं समजून आपण ते वापरलं पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: याचं जर आपण नासाडी केली तर पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. म्हणजे विकास विकास काय, तर आम्ही असं म्हणतो की लोकांचे विचार बदलले पाहिजे. सोच बदलो बाकी सब बदल जायगा. विचार बदलायची गरज आहे. आम्ही गेल्या 14 मार्चला गाव एकत्र बसलं आणि आम्ही 300 कनेक्शन बंद केलेत गॅसचे. गॅस मागवतोय, पेट्रोल मागवतोय, आपण जे आपल्याकडे जे आहेत आपण सोडू शकतो ना. आम्ही वर्षभर लाकडांच्या चुलीवर स्वयंपाक करून जगू शकतो. हे आमचं गेली 35 वर्षाचं प्लॅनिंग आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्थानिक संसाधन आहेत ना, हे विकसित करणं म्हणजे काय, ते सांभाळले पाहिजेत. आणि हे ओरबडून न घेता हे पुढच्या पिढीसाठी आपण ठेवू शकतो का,
1: अगदी
0: याचं भान ठेवून जर आपण आपलं जीवन जगलो तर ते अति उत्तम होईल असं मला.
1: तर आपण 1100 एकर जमीन सांभाळतायत, आपलं बारीपाडा हे गाव, त्याच्यामध्ये इतर काही स्पेसिस होत्या त्या दुर्भिक्ष झाल्या होत्या, दुर्मिळ झालेल्या होत्या, त्यांचं देखील संवर्धन झालंय. बऱ्याच ज्या पशु पक्षी यांचं देखील संवर्धन झालेलं आहे.
0: बारीपाड्या गावावर दोघांनी PhD केली, एक कॅनडामधून आला विद्यार्थी आणि एक जर्मनीमधनं जी पुण्यातली विद्यार्थिनी. कॅनडातला विद्यार्थ्याच्या लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, त्यातल्या त्यात वनस्पतींचं. मग वन भाजी स्पर्धा
1: हा
0: विषय सुरू झाला. आज 21 वर्ष पूर्ण झालेत. 250 प्रकारच्या भाज्या आमच्या जंगलात मिळतात. ते सगळं मेडिसिन आहेत. लोक म्हणतात की ते आम्हाला मिळतील का, आम्ही विक्री नाही करत, विक्री केली की आम्ही संपवू.
1: बरोबर.
0: हे आमचं बँक बॅलन्स आहे पुढच्या पिढीसाठी. ते म्हणजे मोदीजींनी घोषणा केली ना 2047 मध्ये विकसित भारत असेल, त्यावेळेस या समाजाचा पण त्याच्यात योगदान असावा.
1: अगदी
0: हा उद्देश घेऊन आम्ही ते सगळं काम करतोय. त्यामुळे वनसंपदा सांभाळता सांभाळता आपल्याला अनेक बिंदू त्याला कशा जोडता येतील, हा मुद्दा आम्ही त्याला जोडलाय. तर त्याच्यामधनं बायोडायव्हर्सिटी हा विषय चांगल्या पद्धतीने पुढे आलाय. याच्यावर छोटी पुस्तिकाचं लिखाण पण झालंय आणि NCERT आपलं दिल्लीचं जे सेंटर आहे गणित आणि विज्ञान विभागाचं,
1: बरोबर,
0: त्याच्या सुनीता फराक्के मॅडम आमच्याकडे आल्या होत्या 5-6 वर्षापूर्वी आणि ते आता दरवर्षी आम्हाला NCERT मध्ये बोलवतात. तिथल्या महिलांच्या नावाने ज्या ज्या वन भाज्यांची माहिती त्याचं पुस्तकात नावासह प्रकाशित केलंय. मला वाटतं हे खूप मोठी उपलब्धी
1: आहे.
0: म्हणजे आपल्याला रिटर्न मिळण्यापेक्षा आपण राष्ट्राला काय देऊ शकतो, आपलं पण कर्तव्य. आम्ही काय देऊ शकतो, तर आम्ही चांगलं ऑक्सिजन पार्क तयार केलाय, आम्ही तुम्हाला ऑक्सिजन देऊ शकतो. त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय द्यायचं ते तुम्ही ठरवा, पण आम्ही आमच्या पाशी जे ते देऊ शकता. सामुदायिक वन अधिकार हक्क जो आहे, कायदा जो आहे 2006 तो नीट अभ्यासून आम्ही आता 45 गावांना 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या त्या ग्रामसभेला मिळवून दिलाय.
1: क्या बात आहे.
0: म्हणजे मला वाटतं की सगळ्यात मोठी म्हणजे क्लस्टरमध्ये काम करणार हा एक चांगला ग्रुप आपला देशभरामध्ये उभा राहतोय.
1: म्हणजे
0: काम करता आपण अनेक ठिकाणी काम उभं करू शकतो.
1: बरोबर.
0: सरकार त्याचं काम करेल, त्यांनी किती खड्डे खोदायचे, किती झाडं लावायचे त्यांच्या रचनेतून होईल. आपण नागरिक आहोत या देशाचे आणि आपलं कर्तव्य आपण काय करू शकतो या हेतूने आम्ही सगळं काम करतो. विकास म्हणजे काय हो, विकास आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आपल्याला चांगलं निर्माण करायचे, जे आपल्यापाशी संसाधन ती योग्य पद्धतीने वापरायचे, हे करत आपल्याला पुढे जायचंय. याच्या दृष्टिकोनानं आपण या सगळ्या गावांमध्ये हा सगळा विषय रुजवायचा प्रयत्न करतोय. या सगळ्यामध्ये मुख्य प्रश्न हा की आपल्यापाशी जी संसाधनं आहेत त्याचा योग्य वापर करणं.
1: बरोबर.
0: हे काम मी केलेलं नाही, हे आपलं टीमवर्क आहे. म्हणजे बारीपाड्याला ज्यांनी ज्यांनी व्हिजिट केलं त्या सगळ्यांचं योगदान आहे. हे विचारधारा रुजवायचं आपण काम करतोय.
1: काय बात आहे. निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. पद्मश्री चैत्राम पवार साहेब, आपण आकाशवाणी नाशिकच्या स्टुडिओत आलात. बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे या दृष्टीने आम्हाला सखोल मार्गदर्शन केलं आणि जल जमीन जंगल जन आणि जनावर या 5 बिंदूंवर जर कधी लक्ष केंद्रित केलं तर आपला विकास कसा होऊ शकतो हे समजून सांगितलं. मार्गदर्शनाबद्दल आकाशवाणीच्या वतीने, आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आजची मुलाखत इथं संपवतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: आताच आपण वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं मेघा बुरकुले यांचं, सादर करते होते कृष्णा शिंदे आणि निर्मिती होती आकाशवाणी नाशिक केंद्राची.
3: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 9 वाजतात. वेळ आहे हिंदी चित्रपट संगीताची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार

मोहम्मद रफी यांनी गायलेलं, शैलेंद्र यांचं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं बॉयफ्रेंड ह्या चित्रपटातील गीत.

0: श्रुतू हे होतं बॉयफ्रेंड या चित्रपटातील. मोहम्मद रफी यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.
1: हे कष्ट.

0: कस्टमर केयर कुठे? हा मॅडम,
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
0: बस समजलं.
1: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
5: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
4: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
5: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: ठाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
2: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
1: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
2: ठाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
5: 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
6: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
5: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
6: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
5: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
7: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन
6: संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
5: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
6: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
5: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
6: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
5: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.
8: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
9: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
8: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
10: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
11: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
10: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.

श्रोतो, हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं, स्वर होतं गीता दत्त यांचं आणि संगीत होतं सचिनदेव बर्मन यांचं. चित्रपट होता बाजी. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची, एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
2: भस्वडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
2: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
1: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा।
2: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे।
1: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे।
2: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल।
1: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध,
2: आणि म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस।
1: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा।
2: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा।
1: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142।

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती,
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी,
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत,
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006।

श्रोतो, हे होतं बाबुल या चित्रपटातील नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं शकील बदायुनी यांचं गीत. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत

0: श्रोतो, हे होतं बाबुल या चित्रपटातील नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं शकील बदायुनी यांचं गीत. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
2: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
1: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
0: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
1: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये,
0: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा।
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
2: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
1: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
2: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
1: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
3: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन
2: संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
1: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
2: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
1: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
2: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
1: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.

0: श्रोतू, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेल्या राजेंद्र कृष्ण यांच्या भरोसा या चित्रपटातील रवी यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 9:30 प्रसारित करीत आहोत अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम. सूत्रनिवेदन अजय गिजरे यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, आज आपण कराड येथील श्रीयुत काळूजी नाना देसाई यांना मुलाखतीसाठी स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. ते सुपरिचित आहेत. ते

0: एन देसाई म्हणून गड आणि किल्ले भ्रमंतीतून इतिहासात डोकावण्याचा या ऐतिहासिक वाटांवरील स्थळांचा खुणांचा नव्यानं काही शोधण्याचा अभ्यास करण्याचा संदर्भ गोळा करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे. आपल्या शिक्षकी पेशाबरोबरच हा छंद जपत इतिहासाच्या पाऊल खुणा विद्यार्थ्यांमध्येही अवगत करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या व्यतिरिक्त अन्य अनेक कला त्यांनी जोपासल्या आहेत. उत्तम चित्रकला, फिरून पाहिलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती, शिवचरित्राचं व्याख्यान अशा अनेक गोष्टींनी समृद्ध व्यक्तिमत्व म्हणजे के एन देसाई सर. तर के एन देसाई यांनी जपलेल्या या छंदाचा, त्यातून त्यांनी केलेल्या अभ्यासाचा धांडोळा या मुलाखतीच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. देसाई सर, आपलं स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: खरं तर गणित आणि विज्ञान हे तुमचे अध्यापनाचे विषय.
1: बरोबर.
0: आणि हा सगळा जो काही तुमचा आयुष्यभर चाललेला प्रवास आहे तो इतिहासातला आहे. याच्या मागचं गणित काही कळलं नाही.
1: तो काळ साधारण वेगळा होता. पालकांच्या इच्छा अपेक्षांनुसार हा विषय घ्यावा आणि त्या विषयामध्ये तुमचं शिक्षण व्हावं अशा पद्धतीच्या त्या पालकांच्या इच्छेनुसार माझं शिक्षण झालं. हे एक चरित्रार्थाचं साधन या दृष्टीनं त्या काळात त्याकडे बघितलं जात होतं. पण ते सुरू झाल्यानंतर माझे जे काही आवडी जे आहेत त्या कुठंतरी तशाच दाबल्या गेलेल्या होत्या. आणि मग त्याच दरम्यान 74 शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्ष झाली आणि बघण्यासाठी तो कार्यक्रमासाठी म्हणून आम्ही रायगडी गेलो. त्याची माहिती काहीच नव्हती. ज्या बाजूला जास्त लोक गोळा झालेली दिसतील त्या बाजूला आपण पळत जायचं, तिथं काय आहे ते बघायचं वगैरे अशा पद्धतीनं. आणि हे सगळं करत असताना एका ठिकाणी एक जाणती माणसं थांबलेली होती आणि ती माणसं तिथं असणाऱ्या दोन व्यक्तींना नमस्कार करताना बघितलं आणि मग विचारलं हे कोण. तर हे बाबासाहेब पुरंदरे. हे कोण? तर हे गोणी दांडेकर. काहीही माहीत नव्हतं या दोन व्यक्तींच्या बद्दल. मग ती माहिती मिळाली थोडीशी की यांनी आयुष्यभर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबाहेर हजारो व्याख्यानं दिली, शिवचरित्र लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि गोणी दांडेकरांनी गडकिल्ले हिंडण्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये त्यांनी केली. गडकिल्ले हिंडण्याची सुरुवात केली म्हणजे असे किल्ले किती आहेत? तर ते म्हणाले, बाळांनो, सह्याद्रीमध्ये कुठेही तुम्ही गेलात तर 10-5 किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्हाला किल्ला सापडेल. महाराजांचा उल्लेखच आहे तसा. हजरतीस 360 किल्ले आहेत. इतके किल्ले अनेक वेळा त्यांनी शत्रूला परत दिले, त्यांच्याकडनं घेतले. हे उण्यापुऱ्या एवढ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण निदान बघूया तरी. आणि या दृष्टीनं मग ते किल्ले बघायला सुरुवात केली.
0: मग असे किती गड किल्ले तुमचे पूर्ण झाले?
1: आतापर्यंत माझे पायी हिंडून 387 झाले. पण त्यावेळी साधनांची उपलब्धता काहीही नव्हती.
0: बरोबर.
1: अंतरुण पांघरुण कांदे बटाटे पातेली वगैरे जे शस्त्रास्त्र जी काय असतील ते काठी वगैरे अशा पद्धतीचं ते सगळं बरोबर असायचं. तयार खाद्यपदार्थ त्यावेळेला काही मिळत सुद्धा नव्हते. एका वेळेला जेवायचं, दररोजचा अर्धी वाटी तांदूळ एवढा प्रत्येकानं बरोबर घेतलेला असायचा. मग त्याच्या अनुषंगानं बाकीचे मसाल्याचे पदार्थ वगैरे असं एका वेळेला जेवायचं दररोज फक्त संध्याकाळी. सकाळी जर जेवण झालं तर चाल होत नाही. आपण फक्त तात्पुरतं बघायसाठी नाही गेलेलो, तेवढ्या दिवसात ते पूर्ण झालं पाहिजे. आपणाला तो प्रवासही झाला पाहिजे आणि तिथं बघण्यासाठी दिलेला वेळ आहे तोही भरपूर देता आला पाहिजे. खेडूतांशी बोलता आलं पाहिजे. आणि या डोंगर कापारीतनं पायी प्रवासाशिवाय पर्याय नव्हता.
0: ही आपण किती सालची गोष्ट करतोय?
1: ही 74 सालापासून.
0: बर. महत्वाची गोष्ट आहे की यातली मला आणखीन श्रोत्यांना सांगायला आवडेल की ज्या गोणी दांडेकरांचा उल्लेख तुम्ही केलात किंवा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख केला की त्यांना नमन करताना तुमची उत्सुकता जागृत झाली आणि मग गड किल्ले प्रवासाला तुमची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. तर नंतर पत्र रूपाने त्यांचा आशीर्वाद तुमच्याकडे अनेक ह्याचा आहे.
1: काय झालं,
0: एक भाग्य
1: एक सवय अशी लागली मला. आपण जे बघितलं, आपणाला जे जाणवलं ते नक्की काय आहे. आणि त्यावेळेला दुसरी संपर्काची साधनं नव्हती, फक्त एक पोस्टाचा व्यवहार तेवढाच. आणि मी प्रत्येक ठिकाणा गेलो की तिथली टिपणं काढायचो, कोणत्या ठिकाणी गेलो, काय बघितलं, कशा प्रकारचं ते आहे, रचना त्याची कशी आहे, किंवा ही रचना मला समजली नाही, हे नक्की काय असावं. आणि मग त्यावेळी आप्पा तळेगाव दाभाड्याला राहायचे आणि बाबासाहेब पुण्याला पर्वतीच्या तिथं. पत्र त्यांना पाठवली, ही दोन्ही माणसं पायाला भिंगरी बांधल्यासारखी महाराष्ट्रभर हिंडायची. त्यामुळे बऱ्याचशा पत्रांची उत्तरं मिळायची, काही वेळेला नंतर मिळायची. आणि आमचा जो गॅप असायचा, दीपावळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी आणि नाताळची सुट्टी, तेवढ्या काळात त्याचं उत्तर नक्की यायचं. पण आणि मग आमची जी जिज्ञासा असायची ती व्यवस्थितपणानं त्याचं ते शंकांचं निरसन केलेलं असायचं. आणि आपल्या पाठीशी कोणीतरी आहे.

0: आणि तेपणानं सांगणार आणि त्यामुळे पुढच्या प्रवासाची लगेच मोठीपणे काढणं वगैरे सुरू असायचं आहे. कुणीही किल्ला किंवा गड बघण्यासाठी आपण ज्यावेळी जातो त्याच्या अगोदर माझं स्पष्ट मत आहे त्या ठिकाणचा भूगोल आणि त्या ठिकाणचा इतिहास बारकाव्यानं अभ्यासणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी घडलेल्या घटना ज्या काय असतील त्या कोणत्या परिस्थितीत घडल्यात त्याला त्या ठिकाणचा परिसर किती कारणीभूत आहे ते न जाणता आपण जर तिथपर्यंत गेलो तर आपणाला प्रत्येक बघील तो किल्ला आपणाला दगडधोंड्यांचा ढिगाराच वाटणार आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणचा इतिहास आणि भूगोल हा ज्ञात करून घेऊनच आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. सुतावरून स्वर्गाला जाणं ज्याला म्हणतात त्या पद्धतीनं आपणाला हे सगळं बघावं लागतं. रायगड राजगड ह्या राजधान्या होत्या आणि महाराजांचा एक असा दृष्टिकोन होता की एक जो काही मालकांचा वाडा जो आहे राजांचा त्याच्या व्यतिरिक्त मोठ्या इमारती किल्ल्यावर नसायच्या, त्या जुजुबी असायच्या. म्हणजे जरी तो किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला तर त्याला त्या ठिकाणी वापरताना अडचणी आल्या पाहिजेत. या किल्ल्यावर मराठ्यांचे जे लोक असायचे, सैनिक असायचे, ते स्थानिक असायचे. त्या परिसरातल्या वातावरणाचा, पावसाचा, उन्हाचा सगळा त्यांना सराव होता, त्यांना ते सुसह्य व्हायचं. पण हे सपाटीच्या प्रदेशांना आलेले मुघल असतील, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, या लोकांना ते गैरसोयीचं व्हायचं. त्यामुळे एवढी ऐषारामाच्या दृष्टीनं त्या किल्ल्यांच्या इमारती नव्हत्या, पण दैनंदिन गरजांची पूर्तता होण्या इतपत ते सगळं असायचं. आणि मग त्या ठिकाणी जो काही दारुगोळा वगैरे असेल त्याच्यासाठीची व्यवस्था अगदी कसोशीनं केलेली असायची तेवढीच.
1: म्हणजे असं आपण पन्हाळगडावरचा वगैरे विचार केला तर मग
0: मान्य आहे, पण तो शिलाहारांच्या काळातला आहे तो किल्ला. त्या ठिकाणी ती राजधानीच होती त्यांची.
1: बरोबर.
0: त्या ठिकाणी व्यवस्था त्यांची होती, पण त्या किल्ल्यांचा सुद्धा त्या काळामध्ये पाहिजे तेवढा उपयोग झाल्याचं काही आपणाला दिसत नाही कुठं. त्या अगोदरपासून हजारो वर्षापासूनचे आपले किल्ले आहेत हे. त्या काळात जेवढा उपयोग झाला नाही तेवढा फक्त महाराजांच्या काळात अगदी पुरेपूर उपयोग किल्ल्यांचा झालेला आहे. त्याच्यानंतरही त्या किल्ल्यांचा उपयोग नाही झाला. आता समाजाचा विचार करून या किल्ल्यांची निर्मिती झाली आणि त्याचा वापरही त्याच पद्धतीनं झाला. शत्रू आलाच तर त्याच्यापासून संरक्षण या ठिकाणी करता यावं, दुर्गम ठिकाणी. कारण किल्ला हा जेवढा बांधलाय तेवढाच वापरत नसत. एकूण किल्ल्याचे चार भाग आहेत. पहिला भाग मेठ, दुसरा माची, तिसरा किल्ला आणि चौथा बाले किल्ला. मेठ हे किल्ल्यापासून साधारण 5-7 मैल अंतरापर्यंत असतं. ही टेहळणीची ठिकाणं आहेत. त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या मार्फत शत्रू येताना त्याच्या आगाऊ सूचना या किल्ल्यापर्यंत पोहोचवल्या जात होत्या. त्या ठिकाणी पहिला प्रतिकार हा केला जात होता शत्रूला. तिथं जर तो शत्रूचा जोर जास्त झाला, आपली ताकद कमी पडली, तर माघार घेतली जात होती आणि ती माचीपर्यंत येत होती. माचीची संरक्षणाची जबाबदारी त्या ठिकाणच्या अशा लढवय्ये लोकांच्याकडेच असायची. त्या ठिकाणचा दुसरा प्रतिकार आणि जो बांधलेला किल्ला दिसतो हा त्याच्या पुढचा भाग. मग तो उंचावर असल्यामुळं उंचावरून आपणाला मारा करता येतो, दगडधोंड्यांचा मारा करता येतो, बाणांचा मारा करता येतो. तटबंदी त्याला असते, त्याच्या आत जाणं अवघड आहे. आणि मग त्याच्याशिवाय अत्यंत महत्वाच्या व्यक्ती ज्या असतील त्यांची राहण्याचं ठिकाण म्हणजे मग बाले किल्ला. आणि वर असणारी जी काही साधनं आहेत, उखळी तोफा असतील तोड्याच्या वगैरे अशा, त्यांचा मारा जेवढ्या क्षेत्रात होऊ शकतो त्याच्या आत शत्रू शक्यतो किल्ल्याशी लगट करायला येऊ शकत नाही. त्यामुळे पहिला प्रतिकार जो मेट आणि माचीचा जो आहे तो फार महत्वाचा असतो.
1: बरोबर. आता या किल्ल्यांच्या विषयाबरोबरच आग्रा ते राजगड असाही तुम्ही पायी प्रवास केला.
0: महाराजांच्या आयुष्यातला अत्यंत धोकादायक प्रसंग म्हणजे आग्रेची भेट. शिवाजी महाराज हे सुटले आणि ते त्यांच्याच प्रदेशातनं साधारण 1500-1600 किलोमीटर येईपर्यंत सापडले नाहीत. ते आणि त्यांच्या बरोबरचे सहकारी सगळे यांना ते इथंपर्यंत ते घेऊन आले. हा प्रसंग फार मोठा आहे. हरिभक्त परायण बण्णा महाराज कराडकर तात्या एकदा म्हटले की सर, तुम्ही आणि मी आपण ज्या वृत्तीनं या विद्यार्थ्यांच्या मध्ये युवकांच्या मध्ये एक मानसिकता निर्माण व्हावी म्हणून धडपडतोय, पण मुलं हाताला नाहीत लागत. आपणाला समर्पित वृत्तीनं काम करणारी अनुयायी पाहिजेत. तर म्हटलं ठीक आहे. त्यांच्यापुढे त्या पद्धतीनं आदर्श काही ठेवला. व्याख्यानातनं एखाद्या तासापुरती मंत्रमुग्ध होतात, दैनंदिन व्यापात पुन्हा ते विसरून जातं. या मुलांना आपण आग्रा ते राजगड हे करूया म्हणजे काय होईल. मग म्हटलं काही नाही, आग्र्यापासून इथंपर्यंत

0: तर एकदा गेलो ना की कोणाकडे पैसे ठेवायचे नाहीत, सकाळपासून रात्रीपर्यंत शिवचरित्र सुरू करायचं आणि मग कशा पद्धतीनं योगदान त्यांनी दिलं हित समाजहितासाठी त्या पद्धतीनं मग तानाशी मालोसरे असतील, बाजी प्रभू देशपांडे, हे सगळे प्रसंग अनुषंगानं यायचं. मग शेतीच्या सुधारणा असतील, समाजासाठी केलेले कार्य वगैरे, या दृष्टीनं सगळं शिवचरित्र बारकाव्यानं सगळं सांगत याचं साकल्यानं.
1: याच्यामध्ये तुमचा उद्देश ती युवा पिढी घडवणं हाच होता का? या स्थळांना जिथं शिवाजी महाराज आले त्या पद्धतीनं त्या स्थळांना भेटी देऊन पुढे अभ्यास करत होतं.
0: पण एक आहे, त्या व्यक्तीनं शिवाजी महाराजांनी हे जे केलं ते कशासाठी केलं, कोणासाठी केलं, वैयक्तिक स्वार्थासाठी केलं का? नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये महाराज तिथं होते, सुटण्याचे कसे प्रयत्न केले आणि परत येताना कशा पद्धतीनं ते आले, काय यातना त्यांना सोसाव्या लागल्या असतील, राजा असून सुद्धा उपवाशी राहावं लागलं असेल आणि स्वतःचं अस्तित्व उघड न होऊ देता सहकाऱ्यांच्या बरोबर इथंपर्यंत यावं लागलं असेल, या सगळ्यांचा विचार कुठंतरी मनावर आपल्या झाला पाहिजे.
1: एकूण तो अभ्यास झाला का की तो 1600 किलोमीटरचा प्रवास तो कसा होता आणि तो कुठला होता?
0: त्याच्यासाठी बाबासाहेबांशी आम्ही बोललो तर बाबासाहेब म्हटले, आज तरी महाराजांचा निश्चितचा प्रवास मार्ग ज्ञात नाही, पण म्हणले मी सांगतो एक दोन पुरावे त्याचे आपणाला सापडत आहेत, त्या दोन पुराव्यांच्या आधारेच आपणाला हे करावं लागेल आणि तो मार्ग मी सांगेन. एक नरवर घाटीचा, कारण महाराज सुटून गेल्यानंतर औरंगजेबांची फरमान काढलेली होती त्यांच्या अधिकाऱ्यांच्यासाठी की पारपत्र तपासल्याशिवाय परवाना कोणालाही, कितीही तो अधिकार मोठा असणारा व्यक्ती असेल तरी सुद्धा पारपत्र पाहिल्याशिवाय तुम्ही तुमच्या ठाण्यातनं त्यांना जाऊ द्यायचं नाही. तर त्या नरवड घाटीचा जो सुभेदार होता त्यानं लिहिलेलं होतं आपल्या आदेशाचं पालन केलं जाईल, पण दख्खनचे राजे कालच गेले, म्हणजे ते नरवड घाटीतनं पास झाले, म्हणजे त्या मार्गानं ते आलेत. आणि नर्मदेवरचा दुसरा एक प्रसंग होता, त्या ठिकाणी एक संन्याशांची टोळी वगैरे होती आणि त्यांनी त्या ठिकाणी दानधर्म करायला सुरुवात केली. आपण ज्यावेळी लक्षपूर्वक बघू तर अशी जी ठिकाणं असतात धार्मिक स्थळं, त्या ठिकाणी धनिकांच्याकडनं साधू संन्याशांना बैराग्यांना वगैरे दान दिलं जातं, इथं ते साधू बैरागीच दान देत होते आणि पुन्हा ती टोळी कुठं दिसायची बंद झाली. याचा अर्थ नर्मदा ओलांडल्यानंतर ते एक पवित्र स्थळ म्हणून, तीर्थक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्याकडनं दानधर्म केला गेला, मग त्या मार्गाने ते आले. मग त्या मार्गावर असणारी मुघलांच्या काळातली ठिकाणं कोणची आहेत आणि मग त्या ठिकाणी येणाऱ्या नद्या असतील, घाटवाटा असतील, ते मार्ग जे असतील त्याच्या अनुषंगानं ते आलेले असणार. हां, म्हणजे आम्ही केलेला प्रवास जो असेल तो 10-5% इकडे तिकडे झाला असेल, पण जास्तीत जास्त प्रवास आमचा त्या मार्गाने झाला. आणि हे सगळं झालं, आम्ही आळंदीपर्यंत आलो, आळंदीतून पुन्हा पुण्यात यायचं आणि पुण्यातून पुन्हा आम्ही राजगडला जाणार. त्या दिवशी आदल्या दिवशी आळंदीत आल्यानंतर 9-9:30 आमच्यातलेच काही सहकारी म्हटले, बाबासाहेब आले, बाबासाहेब आले. म्हटलं झोपता का मुकाट्यानं, उद्या आपणाला पुण्यात जायचं आहे. बाबासाहेबांचं आत्ता वय आहे 80-82 आणि एवढ्या रात्री बाबासाहेब कशाला येतील, आणि तेवढ्यात खरोखरच त्यांची गाडी समोर आली. त्यांना नमस्कार वगैरे केला, म्हटलं कशासाठी तुम्ही आत्ता रात्री आला आहे, उद्या आम्ही पुण्यात येणारच होतो, भेटणार होतो आपणाला. म्हणजे चला हात चाला सांगतो. अरे म्हणले देसाई, उद्या आणि आत्ता याच्यामध्ये अखंड रात्र आहे, मला चेन पडायला पाहिजे का? नको. तर म्हटलं एवढं काय त्याच्यात? नाही म्हटले, तुला माहिती नाही तू काय केलंयस ते. इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा हा प्रसंग आहे. तुझा उद्देश काय होता माहीत नाही, पण शिवाजी महाराजांच्या नंतर 340 वर्षानं त्या मार्गाने येणारा पहिला तू आहेस. नाही म्हटले, शब्दात वर्णन न करणारी ही घटना आहे. ठीक आहे, मी जी चर्चा तुझ्याशी केली मार्ग ठरला, सार्थक झालं मला. म्हटलं त्याच्यात एवढं काय आहे, तुम्ही सांगितलं आम्ही केलं, पायपीठ फक्त आमचे. नाही रे म्हटले, नाही तू लहान आहेस, तुला मी आत्तापर्यंत मार्गदर्शन करत आलो, पण आज एवढ्या रात्रीच आलो आहे, फक्त तुझ्यामधल्या जिद्दीला आणि निष्ठेला नमस्कार करायला मी आलोय.
1: बापरे,
0: हे यांच्या तोंडून ऐकेपर्यंत या प्रवासाचं महत्व आम्हाला लक्षातच आलं नव्हतं. आणि त्याच क्षणी जे काही कष्ट झाले आम्हाला ते सगळे त्या ठिकाणी त्याचा विसर पडला.

0: आला आणि अत्यानंदानं किंवा आपण जे काही केलं ते जाणत्यांच्याकडनं पावती मिळाल्यानं मला कृतकृत्यता वाटली.
1: खरं एवढी मोठी पोच पावती मिळाल्यावर, शाबासकी मिळाल्यावर अजून काय हवं ना.
0: अगदी. आणि तिथून मग पुन्हा राजगडापर्यंत हा प्रवास मग फार वेगळ्या पद्धतीने झाला. पुण्यामध्ये सुद्धा प्रचंड स्वागत झालं.
1: या सगळ्या प्रवासामधल्या काही ठळक गोष्टी काही.
0: या मार्गावरून येताना बऱ्याच ठिकाणी खेडूतांशी आमची बोलणी व्हायची. त्या ठिकाणी रस्त्यांनी जाताना शाळेकरी मुलं असतील, खेडूत असतील, तर ते आमच्याजवळ बघायबाया पताका असायच्या आणि या पद्धतीनं आमचं चाल असली की ती मुलं दप्तर बाजूला ठेवायची, नेऊन पटपट पटपट पट लागलीच नमस्कार करायची वाकून. दोन तीन ठिकाणी तर असा प्रसंग आला की जाणारी माणसं सायकलवरनं वगैरे अशी पुढं जायची आणि अर्धे एक तासानंतर आम्ही पुढच्या त्या गावात पोहोचायचो. त्या ठिकाणी 10-15 खेडूत आणि 4-2 मात्या मावल्या तिथं आलेल्या असायच्या. पायावर पाणी ओतायच्या, हळदी कुंकू लावायच्या आणि औक्षण करायच्या. हे न सांगता आमचा त्यांचा पूर्वपरिचय काहीही नाही, फक्त ते आमच्या जवळनं पुढे गेलेली माणसं त्यांना सांगायची हे आग्राचे मथुराचे, हे महाराष्ट्र में पैदल जा रहे है, कण के शिवाजी राजा उसकी याद में ये पैदल जा रहे है. त्याच्यावरनं ही माणसं अशा पद्धतीनं आमच्याशी वागत होती.
1: हा महाराजांचा सन्मान,
0: महाराजांचा सन्मान आहे.
1: हा प्रवास पायीच केला,
0: पायीच. ज्या मार्गाने आम्ही आलो त्याच्या आजूबाजूचा परिसर बघितला. आमचा पाऊस चालूच होता, तोच काळ आम्ही निवडलेला होता, महाराजांची सुटका झाली तो काळ. आणि त्या मार्गाने पुढे येत होतो आणि समजलं त्या गावामध्ये आम्ही थांबलो. एक बायपास होता आमच्यातली, त्या पावसामुळं थोडीशी पावसाळी ड्रेस घालेपर्यंत वगैरे अशी चुकामुक झाली. काही गावात नाली तर काही बायपासनं गेली. तर आणि पुढे गेल्यावर आमच्या लक्षात आलं की आपण आलो तो 24 तर 23च आहेत, एक कुठं गेला, शोधलं पाहिजे आता. आणि चालत चालत चालत पुढे गेलो तर ट्रकांच्या लाईन लागलेल्या होत्या, 3-4 किलोमीटर पर्यंत त्या लाईन होत्या. पुढे गेल्यावर लक्षात आलं नदीला पूर आलाय, पूल सगळा पाण्याखाली गेलाय. आम्ही तिथंपर्यंत गेलो तेवढ्यात एक जाणता मुलगा आला आणि त्यांनी विचारलं आप महाराष्ट्राचे आहे क्या? क्यों नाही, आपका एक साथी नदी के उस तरफ है. म्हणलं आप इस तरफ है, साथी हमारा उस तरफ है, आपको कैसे पता? नाही, उसे बुखार है, वो लड़खड़ाता था तब मैं उस तरफ था, उसे मैंने शिवजी के मंदिर में सुलाया है और मैं इधर आया और फिर बाढ़ आई. म्हणून त्यांना विचारलं पहिली तरफ जाने के लिए कुछ रास्ता है? तो म्हटला की यहां से नीचे रेल्वे की पटरी है, वो उंची है, उस पर से देखो. मग त्या रस्त्याकडेनं चिखलातनं सांगितलेल्या दिशेनं खाली आलो. 1.5-2 किलोमीटर अंतरावर आम्हाला ती रेल्वेचा ट्रॅक दिसला आणि तिथं गेल्यावर लक्षात आलं पुलावरून नदी ओलांडणं वेगळं आणि रेल्वेचे पूल वेगळे असतात. रेल्वेच्या पुलाला मध्ये काहीच नसतं, फक्त मध्ये मध्ये मच्छे असतात. त्याला खालच्या भागाला स्लॅब वगैरे काही नसतो. आता यातनं जायचं कसं? एका रुळावरनं आपण डोंबारी नव्हे, तोल आपला जाणार आहे, खाली भरलेली नदी आहे पुराची, दोन ट्रॅकवर पाय पोहोचत नाहीत, मग काय करायचं? मग रुळावर बसलो आणि पुढं सरकायचं. असं करत एकामागे एक 10-12 जण बसून आम्ही त्या दोन रुळ तशी पार नदी केली. साधारण 20-25 मिनिटं लागली आम्हाला. पलीकडे गेलो, चालायला लागलो आणि एक 5-7 मिनिटांनंतर पुढनं गाडी आली. मटकन बसलो, पुन्हा घाम फुटला आम्हाला की जर आपण या मागं रुळावर ज्यावेळी सरकत येत होतो त्यावेळी जर गाडी आली असती, संस्कार करायला आमच्या कोणाचा तुकडा सुद्धा मिळाला नसता शरीराचा आणि कोणाला कळलं नसतं आमचं काय झालं. त्यावेळी कानाला खडा लावला, इथून पुढं कधीही आयुष्यात रेल्वेच्या रुळावर जायचं नाही. पुन्हा पलीकडच्या बाजूनं पुन्हा 2-2.5 किलोमीटर थांबलेल्या वाहनात अलीकडे आलो आणि सगळी माणसं म्हणायची आगे बाड आई आहे, उदर मत जाओ मत जाओ. पण त्याच्या काठावर असलेल्या महादेव मंदिरात आमचा सहकारी होता हे त्यांना माहीत नाही. तिथं आलो, हाका मारल्या, उत्तर नाही, तर एका कोपऱ्यात तो पडला होता मुटकुळा करून. बघितला तर हाताला चटकी बसण्यासारखा ताप होता, तो ग्लानित होता. दोघांनी त्याला खांद्यावर त्याचे हात घेतले आणि तो तशा पद्धतीनं चालवत चालवत चालवत आणला. साधारण 10:30 आम्हाला रस्त्याच्या कडेला एक लहानशा झोपडीमध्ये दिवा दिसला आणि त्याला सांगितलं यहां रुकने का कुछ प्रबंध होगा? म्हटला गाव तो अंदर है, जाएंगे कैसे? मग त्यानं म्हटला ठेरो मेरा बेटा आएगा. ते एक 4 वर्ष

0: पोरग होत, त्याच्याजवळ छत्री दिली, वारं इतकं सुटलेलं होतं की त्या छत्रीमुळे ते लहान मुलं कुठेही जायचं, मग त्या मुलाला उचलून घेतलं, त्याच्यावर छत्री धरली आणि यात्रा आमची हळूहळू हळू त्या गावामध्ये पोहोचलो. तिथं तो मुखिया त्यांचा होता, त्याला त्यांनी ते सांगितलं सगळं. त्यांनी एक शाळा आम्हाला दिली, त्या शाळेला खिडक्या नव्हत्या, पाणी आत आलेलं होतं. मग एक सतरंजी दिली, ती सतरंजी त्याच्यावर टाकली, कपडे पिळून टाकले आणि तिथं झोपलो. झोपलो म्हणायचं फक्त. तर त्या ठिकाणी आमचं स्वागत असं झालं की आम्ही तिथं गेलो, त्या सरपंचांना हे सगळं सांगितलं आणि लागली एक 4-5 लिटर दूध आणलं त्या माणसाने, ग्लास ग्लास भर आम्हाला दूध त्या ठिकाणी मिळालं. इतर वेळेला आम्ही 2:30 पहाटे उठायचो, 3 मार्गस्थ व्हायचो, ते सकाळी 6 प्रवास करायचा, 6:30 पुन्हा त्या ठिकाणी स्नान वगैरे करायचं पाणी सापडलं की, आणि त्या ठिकाणी जपजप काय असेल ते नैमंती करायचं, तिथून पुन्हा 1 चालायचं आणि साधारण 1 ते 2:30 विश्रांती असायची दुपारची, ते 6 चालायचं, 6:30 थांबायचं तिथं अर्धा तास विश्रांती आणि 6 आमचं मग हरिपाठ वगैरे सगळा चालू असायचा. ते रात्री मग मुक्काम सापडेपर्यंत. मुक्काम हा नाई गाव सापडलं धर्मशाळेचा वरांडा मंदिर याच ठिकाणी करायचा, नाही सापडलं तर रस्त्याच्या कडेला. 5-6 ठिकाणी आम्हाला मंदिरं सापडली असतील किंवा शाळा सापडली, बाकीच्या ठिकाणी आम्ही रस्त्याच्या कडेलाच.
1: हा तुम्ही प्रवास किती दिवसात केला?
0: 33 केला. आणि असे सगळे महाराष्ट्रामधले सगळे सहकारी मिळाले होते आम्हाला.
1: महाराजांचा प्रवास किती दिवसाचा होता?
0: तो साधारण 25-1 झालेला होता. काही ठिकाणी त्यांनी इतर साधनांचा म्हणजे घोड्याचा वगैरे वापर केला असावा.
1: हे सगळं तुम्ही परत शब्दबद्धही केलेलं आहे, लेखमाला याच्यावरती तुम्ही प्रकाशित केलेली आहे.
0: सर मला वाटतं काहीतरी 225 पृष्ठाचं 11 ते राजगड या नावानेच पुस्तक लिहिलं, त्याची आता 3री आवृत्ती चालू आहे.
1: छान.
0: त्याचं प्रकाशन सुद्धा राजेमाचीचा किल्ला लोणावळ्या खंडाळ्याजवळ जो आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या हस्तेच त्याचं प्रकाशन झालं.
1: छान छान. या मान्यवरांच्या सोबतही काही किल्ले प्रवास वगैरे असा झाला?
0: हा, आपणच्या बरोबर झाला. राजमाचीला गेलं की तिथं खंडबा उमरे म्हणून त्यांचे मित्र होते, त्यांनी सांगायचे आजपर्यंत मी येत होतो, आता हे येतील, हे देसाई कराडला शाळेमध्ये शिक्षक आहेत, यांचंही माझं करत होता त्या पद्धतीनं तुम्ही करा.
1: वा.
0: अशा पद्धतीनं मग राजगडचे बाबूदादा भेकुले असू देत, रायगडवरचे रावजी आवकीरकर असू देत, प्रतापगडवरचे हडपगुरुजी असू देत, ह्या सगळ्यांच्याकडे हे अशा पद्धतीनं आमची सोय त्यांनी करून सगळी ठेवली. दाभोळचे तिथं अण्णासाहेब शिरगावकर त्यांच्याकडेही सांगितलं, जाणीवेनं तो प्रदेश बघण्यासाठी मी देसाई यांना पाठवतोय, सहकार्य करा. अण्णासाहेब शिरगावकर फार मोठं व्यक्तिमत्व, पण त्यांनी सुद्धा त्या बाजूला आम्हाला सहकार्य केलं. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रभर
1: म्हणजे हे काम पुढं राहावं, चालू राहावं, प्रवाही राहावं, यासाठी नवीन मनुष्य उभा करणं आणि त्याच्यासाठी परत सहाय्य कसं राहील त्याला याचीही जोडणी करून देणं,
0: आपणच्याकडनं
1: महत्वाचं काम त्यांनी केलं.
0: फार मोठं काम केलं, फार मोठं
1: मोठं काम.
0: आणि त्याच्यामुळं आज गोव्यापासून इकडं मुंबईपर्यंत, समुद्र किनाऱ्यापासून अगदी सपाटीच्या पूर्व भागापर्यंत जेवढे काही किल्ले आहेत त्यांचा परिसर आहे, त्या ठिकाणी माझी 1000 कुटुंब आहेत म्हणूया मी, नातेवाईकांच्या पलीकडची ती माणसं आहेत.
1: खरं तर देसाई सर, छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय निघाल्यावरती वेळ अपुराच पडावा अशीच परिस्थिती असते, कारण हे अनेक बाबासाहेब पुरंदरेंच्या व्याख्यानातून
0: आपणच्या बरोबर किल्ले हिंडणं हा एक दुर्मिळ योग असायचा. अगदी बारकाव्यानं ते सांगायचे, अगदी बारकाव्यानं. साधारण आम्हाला त्यांच्याबरोबर पळायला लागायचं, ते चालायचे एवढ्या वेगानं की आम्हाला, आम्ही 25-26 असताना सुद्धा त्यांच्याबरोबर धावावं लागायचं. आणि ते सांगताना काही अशी वाक्य सांगायचे, देसाई म्हणायचे, अंगणावरनं मालक पारखावा, ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणची व्यक्ती ही आपली झाली पाहिजे, आपल्या बोलण्यानं वागण्यानं माणसं आपली केली पाहिजेत, मग यार गिरीकोहरामध्ये तुम्हाला कशाची अडचण नाही पडणार.
1: पण मग हा मंत्र म्हटला तर
0: फार मोठा
1: महाराजांनी जो जगला तो मंत्र,
0: मग तेच त्याच्या पुढे म्हणायचे. या डोंगर कापारीत राहणारे हे जे डोंगरी जीव आहेत, शिवाजी राजाने यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून दशमी खाल्ली, यांच्या पाठीवर हात टाकले, शाबासकी दिली, आणि त्या माणसांनाही वाटायचं की हा एवढा राजा आपल्या एवढ्या जवळ राहतो, आणि मग त्यांनी सर्वस्व त्याच्या चरणी वाहिलं.
1: अशा मौलिक गोष्टी खूप आहेत, वेळेची आपल्याला मर्यादा आहे, तरी पण तुमच्याकडे बरंच काही आहे, कारण चित्रकला आहे,
0: पक्षी निरीक्षण आहे, समुद्र किनारी जाताना माशांचे प्रकार आहेत,

0: शंखशिंपल यांचे प्रकार आहेत,
1: अशा बऱ्याच गोष्टी आहेत,
0: औषधी वनस्पती आहेत, पक्षी वगैरे भेटले त्यांची चित्र पुन्हा वॉटर कलर मध्ये मी काढलेली आहेत.
1: या साऱ्याच गोष्टी खरं तर जाणून घ्यायच्या आहेत, त्यामुळे पुनर्भेटीची आश्वासन तुमच्याकडनं घेतो आणि आज इथं थांबतो. आपण जे काही मौलिक ज्ञान दिलं आमच्या ज्ञानामध्ये भर टाकली, तुमच्या कार्याचा परिचय करून दिलात, त्याबद्दल श्रोत्यांतर्फे मी आपल्याला धन्यवाद देतो.
0: आणि मलाही याच्यामध्ये समाधान एक आहे, आप्पांचं आप्पांच्या लिखाणाचं बोट धरून मी याच्यामध्ये शिरलो. त्यावेळेला माझी उपेक्षा लोकांच्याकडनं केली जात होती, पण आज मी प्रचंड समाधानी आहे, कारण आप्पांनी जे म्हटलं माझ्याच दिवलीवर या दिवल्या पेटलेल्या आहेत आणि हे किल्ले चढत उतरत असतानाच या दिवल्या विझाव्यात. आज मी कराडच्या आणि कराडच्या परिसरामध्ये पाहतो त्यावेळी लक्षात येतं माझ्या मार्गदर्शनाखाली आज 450 विद्यार्थी युवक आज ट्रेकिंग करतात. त्यावेळी लक्षात येतं की मी जरी आडवाटेनं चालत होतो तरी आज त्याचा राजमार्ग झालाय. मी चाललेली वाट ही चुकीची नव्हती, म्हणून माझ्या त्या वाटेवर एवढ्यांची पावलं आज पडत आहेत. आणि विशेष महत्वाचं हे सगळे विद्यार्थी व्यसनमुक्त आहेत, त्यांच्या जाणीवा प्रगल्भ झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा या डोंगर कपारीतल्या लोकांच्या बद्दल आपुलकी आहे, त्यांना सहाय्य केलं जातं.
1: तर एकूणच तुमच्या या सगळ्याच कार्याला सॅल्यूट म्हटलं पाहिजे, तुमच्या या कार्याला शुभेच्छाही देतो आणि हे कार्य असंच पुढे प्रवाही राहो यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.
0: आभार.
2: अमृत कलश ज्येष्ठांसाठीच्या कार्यक्रमात आज आपण किल्ले भ्रमंतीचा छंद जोपासणारे कराड येथील काळूजी नाना देसाई यांच्याशी साधलेला संवाद ऐकलात. याचं सूत्रनिवेदन केलं होतं अजय गिजरे यांनी. सकाळची 9:57 झाली आहेत. श्रोतेहो, ऐकूयात जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता केंद्र सातारा यांच्याकडून आलेलं निवेदन. जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा आणि कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वरिये यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 3 जुलै 2026 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वरिये तालुका जिल्हा सातारा इथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. सदर मेळाव्यात 10वी 12वी पदवीधर ITI सर्व ट्रेड डिप्लोमा इंजिनियर MBA BSc तसंच कुशल आणि अर्धकुशल कामगार अशा प्रकारचे 400 जास्त रिक्त पदे https://rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 3 जुलै 2026 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड वरी रिसर्च वरिये तालुका जिल्हा सातारा इथं आपली शैक्षणिक कागदपत्र घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तसंच प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत मार्गदर्शन केलं जाईल. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0-21-62-23-99-38 या दूरध्वनीवर संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता केंद्र सातारा यांनी केलंय. संकेतस्थळ https://rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपण या मेळाव्याविषयीची माहिती पाहावी. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 10 वाजलेत. श्रोतेहो, वेळ आहे ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटलची.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: अरे पोरांनो, कसली एवढी गडबड?
1: आबा, बाबांनी सरप्राईज ट्रिप प्लॅन केली आहे. काश्मीर चाललोय फिरायला, पण तुमचे गुडघे दुखतात ना, आणि नंतर रिसॉर्ट मधल्या स्विमिंग टॅंक मध्ये पोहणार सुद्धा, पण तुमचे गुडघे दुखतात ना.
2: आणि सज्जनगडावर पण जाणार आहोत, पण तुम्हाला चढता नाही येणार, गुडघे तुमचे.
0: म्हणजे मला तुम्ही नेणार नाही?
1: तुम्ही येऊन काय करणार आबा? तुम्ही इथे पण खेळत नाहीत गुडघे दुखतात म्हणून.
2: हो ना, आणि तिथे आला तर मलाच तुमच्या पाशी बसावं लागेल. त्यापेक्षा
0: मी एक काम करतो, लगेच नी रिप्लेसमेंट सर्जरी करतो, अपॉइंटमेंटच घेतो ना डॉक्टरांची.
2: अपॉइंटमेंट आधीच घेतली आहे, तुम्ही फक्त आमच्या बरोबर चला.
0: म्हणजे हा सगळा
1: प्लॅन होता, पण ट्रिपचा नाही, तुम्हाला मनवायचं प्लॅन.
0: असं होय, मग आता नी रिप्लेसमेंट झाली ना की मीच ठरवणार ट्रिपचा प्लॅन. हा, पण फक्त माझ्या एकट्यासाठी. गुडघेदुखीमुळे तुमच्या जीवनातला आनंद गमावू नका, हा संदेश वेदांत हेल्थकेअर सेंटर तर्फे जनहितार्थ जारी. रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीसाठी वेदांत हेल्थकेअर सेंटर, विसावा नाका, सातारा. संपर्क 95185-68006, 9518568006.
3: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांध्यादुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्ते.
3: बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आपलं शरीर म्हणजे यंत्रासारखं काम करतं, जेवढं तुम्ही त्याच्याकडनं काम करून घ्याल तेवढं ते चालू राहतं, आणि जेव्हा त्याचं काम करणं बंद होतं त्यावेळेला त्याला गंज चढायला लागतो. तर हेच कुठेतरी आपल्या शरीराच्या आणि हाडांच्या बाबतीतही बोललं जातं. तर गुडघ्याचे व्यायाम बरेच जण सांगतात, तर नेमके कुठले असे गुडघ्याचे व्यायाम आहेत ज्यामुळे गुडघे स्ट्रॉंग राहू शकतात आणि नी रिप्लेसमेंट किंवा डीजनरेशन आपण थोडंसं प्रोलॉंग करू शकतो?
4: सुंदर प्रश्न विचारलाय तुम्ही. म्हणजे माणसाने व्यायाम तर कायमच करायला पाहिजे, अगदी लहान मुलांनी पण करायला पाहिजे, तरुणांनी पण करायला पाहिजे, आणि साधारण 40 जे लोक येतात त्यांच्यासाठी तर त्याचं अनन्य साधारण महत्व आहे. म्हणजे 40 मध्ये आल्यावरती व्हायला काय लागतं की बॉडीमध्ये बरेच चेंजेस यायला लागतात, वेट गेन हा त्यातला एक मोठा भाग असतो. सो या वेळेस आपण एक्सरसाइजेस चालू केले जे की मसल बिल्डिंग असतील, वेट बिअरिंग एक्सरसाइजेस असतील, तर त्याचा मसलला पण फायदा होईल, लॉंग टर्म ते मसल्स टिकून राहतील. आणि वेट बिअरिंग एक्सरसाइजेसमुळे आपल्याला ऑस्टिओपोरोसिसचे रिस्क कमी करायला मदत होते. अशा दोन्ही व्यायाम प्रकारांची जर आपण सांगड घातली तर ते आपल्यासाठी एकदम फायद्याचं ठरतं. आणि त्याच्यामुळं जर आपले सांधे चांगले राहिले तर आपली झीज हळूहळू होते आणि मग आपलं जे काही सांधा रोपण शस्त्रक्रिया आहे ती लांबणीवर पडते. म्हणजे व्यायाम हे आपलं रोजचं एक कामच जर आपण पकडून धरलं, जसं आपण आवरतो आंघोळ करतो, तसंच जर व्यायामाला आपण तेवढा ऍडिक्युएट वेळ दिला आणि ते आपलं एक दिनक्रमात ऍडजस्ट झालं, तर मात्र आपलं सांधारोपण शस्त्रक्रिया लांबणीवर पडू शकते किंवा त्याची गरजही नाहीशी होऊ शकते. आता स्टॅटिक क्वाड्रिसेप एक्सरसाइजेस हे आपल्या क्वाड्रिसेप्सला मजबूत करतात, ते आपल्याला बसल्या बसल्या घरगुती पण करता येण्यासारखे व्यायाम प्रकार आहे आणि त्याच्यामुळे सांधा कुठे डॅमेज पण होत नाही. मग असंच जर तुम्ही हॅमस्ट्रिंग स्ट्रेंथनिंग, काही लंजेस हे जर चालू केले तर आपल्या गुडघ्यांसाठी हे फार फायद्याचं ठरतं. मग ह्याच्या सोबतच स्ट्रेंथनिंग मध्ये आपण थेराबँड सारख्या गोष्टींचा वापर करू शकतो. थेराबँडमुळे काय थोडा आपल्याला रेझिस्टन्स देता येतो. काही दिवसांनी काय होतं, जो आपण थेराबँड वापरतोय त्याची आपल्याला सवय झाली की मग मसलला त्यांनी काही फायदा होणार नाहीये. मग अशा वेळेस थेराबँडची स्ट्रेंथ पण वाढवू शकतो किंवा आपल्या रिपिटेशन आपण वाढवू शकतो. समजा 10 एक गोष्ट करत होतो ती आपण 15 करायची, मग त्याच्यामुळे आपल्या मसलला काहीतरी काम मिळतं, चालना मिळते आणि मसल ग्रो होतो.
3: म्हणजे तुमच्या शरीराच्या मसल्सना जर का ताकद द्यायची असेल तर हे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर सांधेदुखी, त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला, सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूयात. वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांध्यादुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्ते.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
6: वेदांत हॉस्पिटल या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आता प्रसारित करीत आहोत श्री

0: विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याला डोळ्यांवर आयुर्वेदामधले असलेल्या उपचारांविषयी माहिती देत असतात. डॉक्टर आबासाहेब गडदे हे जवळजवळ 20-21 वर्ष या क्षेत्रामध्ये पुण्यात काम करतायत आणि दुर्लभ अशा विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा विशेष हातखंडाही आहे. तर आपण गेले 3 भाग, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज, त्याच्यामागची कारणं आणि ती नेमकी काय येते आणि सूज म्हणजे नेमकं काय याविषयी जाणून घेत होतो. या भागातही आपण त्याच्याच विषयीची आणखी अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, आपण गेले 3 भाग, वेगवेगळ्या अवयवांना येणारी सूज, त्याच्यामागची कारणं आणि त्याचा डोळ्यांच्या पडद्यावरही काय परिणाम होतो याविषयी जाणून घेत होतो. तर अजून डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेची छोटी मोठी सगळीच कारणं काय सांगता येतील?
3: जसं ती गेली 3 भाग आपण बघतोय की मूळ सुजेचं कारण, सूज येण्याचा उद्देश, कारण का शरीरावरती रिफ्लेक्ट होतं ते मी सांगतोय. खरं तर मागच्या भागात शेवटच्या एपिसोडमध्ये मी हे सांगत होतो की साध्या आम्लपित्तानेही इम्पॅक्ट येतोय. मुळात कोणताही विकार ज्यावेळेला शरीरात पडून राहायला लागतो त्यावेळेला ती टॉक्झिन्स तयार करायला लागतं आणि मग व्यक्तीपर्यंत त्याच्यावरती तो परिणाम होतो. काही लोकांना तो डोळ्यावरती प्रकर्षणानं जाणवतो. खरं तर म्हणूनच मूळ कारणांचा शोध का घ्यावा, तर कारण ह्याचं तेच आहे की त्याचा दुष्परिणाम भविष्यात आपल्या शरीरावरती होताना दिसत नाही, आपल्याला तो टाळता येतो किंवा ते अवयव निकामी होताना आपल्याला ते वाचवता येतं. बऱ्याचदा असं होतं की जसं मी सांगितलं मागच्या भागात की अँटी अलर्जिक औषधं, म्हणजे ती त्वचा विकाराच्या बाबतीत असू दे, ते श्वसनाच्या आजाराशी संबंधित असू देत, ते पोटाशी संबंधित असू देत, अँटी अलर्जिक औषधांचा परिणाम किंवा मल्टी व्हिटॅमिन्स अननेसेसरी, म्हणजे आता तुम्हाला गंमत सांगतो, तुमचं कोणतीही व्हिटॅमिन्स कमी नसताना, म्हणजे कोणती B12 आहे, व्हिटॅमिन डी आहे, कॅल्शियम आहे, नथिंग काहीही कमी नसताना फक्त तुम्हाला एनर्जेटिक राहा वाटावं म्हणून सुद्धा मल्टी व्हिटॅमिन घेणारी लोक आहेत आणि त्याचा परिणाम भविष्यात शरीरावरती खूप मोठा होताना दिसत असतो. ज्यावेळेला हे सॅच्युरेशन व्हायला लागतं, एक्सेस खाणं व्हायला लागतं, त्यावेळेला रक्तावरती, मज्जेवरती, आधुनिक शास्त्रानं त्याला आपण बोन मॅरो म्हणूया, त्याच्यावरती त्याचा मोठा परिणाम होताना दिसतो आणि मग त्याचं परिवसन शरीराच्या व्हायटलवरती होतो. तसा तो डोळ्यावरती आपल्याला डोळ्यांच्या सुजेच्या संदर्भात, डोळ्यांच्या मोठ्या आजारांच्या संदर्भात आपल्याला दिसत असतं. बऱ्याचदा आता गर्भिणीच्या बाबतीत बघा तुम्ही, म्हणजे आता खरं तर आधुनिक शास्त्रानुसार बऱ्याचदा रक्त पातळ व्हायचे औषधी आता लगेच चालू करायला लागले ड्युरिंग प्रेग्नन्सी. खरं ते त्यांच्या ते प्रोटोकॉल मध्ये आले. त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो, तो वाताचा आहे व्यक्ती, तो पित्ताचा आहे व्यक्ती, तो कफाचा आहे व्यक्ती, त्याला काय अलर्जी आहे, त्याचे वय काय आहे, प्रेग्नन्सी कधी राहिलेली आहे, काही घेणं देणं नाही. त्यांचा तो ठरलेला प्रोटोकॉल आहे, त्याच्यात तो फॉलो करायला लागतो. आयुर्वेदात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक रुग्ण हा वेगळा आहे, तो वेगळ्या पद्धतीनं बघावा लागतो, वेगळ्या पद्धतीनं तपासावा लागतो, प्रत्येकाचं कारण शोधावं लागतं आणि त्यानुसार ट्रीटमेंट करावी लागते. म्हणून आयुर्वेद अशा मोठे आजार बरी करण्याची खात्री देत असतो.
2: बरोबर आहे. तर डॉक्टर, तुम्ही या सुजेविषयीच माहिती देत आहे, याविषयीचीच आणखी माहिती जाणून घ्यायची, पण त्याआधी घेऊया ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, आतापर्यंत तुम्ही भरपूर सूज म्हणजे काय, कोणत्या कोणत्या अवयवांना सूज येते, त्याच्यामागची कारणं याची अगदी भरपूर विस्तृत अशी माहिती दिली आहे. तर आता या सुजेचा नेमका परिणाम काय होतो, म्हणजे समजा डोळ्याच्या पडद्याला सूज आलेली आहे तर त्याचा परिणाम काय होतो?
3: खरं तर सूज कोणत्या कारणानं आले ना त्यानुसार तो परिणाम काय करतो हे दिसत असतं. जनरली काय होतं, एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणून एक प्रकार आहे आणि त्यामध्ये बऱ्याचदा ते वेट आणि ड्राय असे दोन प्रकार असतात. वेट म्हणजे सूज असते तिथं, ड्राय म्हणजे सूज नसते तिथं, इतकं सिम्पल आहे. तर मुळात सूज येण्यामागचं कारण किंवा CNVM म्हणून एक प्रकार आहे, कोरॉइडल न्यूओव्हॅस्क्युलर मेम्ब्रेन, जे पडद्याच्या खाली रक्तवाहिन्यांचा जाळ तयार होतं आणि ते सुजेसारखं पडद्यावरती परिणाम दिसायला लागतं. तिसरं प्रकार येतो सिस्टॅडोमॅक्युलर इडेमा म्हणून एक प्रकार येतो, हे किंवा बऱ्याचदा पडद्यावरती ताण तयार होतो.

0: आणि मग त्याच्यामुळे सूज दिसायला लागते. सूज दिसते कारण काय, आता काही वेळेला बऱ्याचदा जसं हृदयात गुठळ्या होतात, बऱ्याचदा बायकांना कसं पायीच्या वेळेला गाठी पडतात, किंवा डीप व्हेन थ्रोम्बोसिस नावाचा एक विकार आहे, किंवा आपण व्हेरिगोज व्हेन्स म्हणतो तसा विकार आहे. सगळे विकार हे रक्तात गुठळ्या होणार आहेत, रक्तदृष्टी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, ह्या जशा गुठळ्या मोठ्या दिसायला लागतात तसं बऱ्याचदा पडद्यावरच्या रक्तवाहिन्यांमध्येही गुठळी होते आणि मग त्याचा सप्लाय हॅम्पर होऊनही सूज यायला लागते. हे सांगण्याचं कारण कोणत्या कारणानं सूज आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. जर आता रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या आणि पडद्याला सूज आली तर अशा केसेसमध्ये रक्तस्रावही व्हायला लागतो, जिथं गुठळी झाली त्याच्या पुढच्या भागाचा रक्त सप्लाय पण हॅम्पर व्हायला लागतो आणि पुरता पडदा निकामी व्हायला लागतो. मग त्याची ट्रीटमेंट करताना त्याच पद्धतीने करायला लागते. आता गंमत अशी आहे, आधुनिक शास्त्रानं ज्यावेळी ट्रीटमेंट करायची वेळ येते मग ती गुठळ्या झाल्यामुळे सूज आहे, सिस्टर्ड मॅक्युलर इडिमा म्हणून आहे, डायबिटीसमुळे आलाय, हायपरटेन्शनमुळे आलाय, आम्लपित्तामुळे आलाय, मधुमेहामुळे आलाय, मार लागल्यामुळे आलाय, सीएनव्हीएम आहे, काहीही असो ती काय बघताय सूज आणि त्याची ट्रीटमेंट आहे इंजेक्शन. इंजेक्शन ज्यावेळेला आपण घेत असतो त्यावेळेला त्याची एक कालमर्यादा असते आणि त्या कालमर्यादेत परत ती सूज येत असते आणि मग त्याचा परिणाम आपल्याला कायमस्वरूपी अंधत्वाकडे घेऊन जात असतो.
1: बापरे, म्हणजे हे असे लॉंग रनचे पण त्याचे मग इफेक्ट आपल्याला दिसतात, बघायला लागतात. तर त्या सूजेवर मग आयुर्वेदामध्ये नेमके काय उपचार आहेत आणि त्याचे अजून काय परिणाम होतात, तुम्ही काहीच परिणाम आता सांगितले ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261699, 98225261699. तर अजून काय परिणाम होतात डॉक्टर पडद्याला सूज आली तर, डोळ्याच्या पडद्याला?
0: ज्या वेळेला कोणत्याही कारणानं ही पडद्याला सूज यायला लागते पडद्याचं फंक्शनिंग हॅम्पर होतं. म्हणजे समजून घ्या, गुडघा हा लोड बेरिंग जॉईंट आहे, आपल्या शरीराचा भार हा गुडघा सांभाळतो, गुडघ्याला सूज आली
1: बरोबर
0: तर चालू शकाल नाही ना. त्याचं काम काय, लोड सांभाळणं म्हणजे उठूही नाही शकणार अशी अवस्था होते. बऱ्याचदा उठता बसताना किती त्रास होतो बघा, तेच गुडघ्याला सूज नाही आणि घोट्याला सूज आहे. तर घोटा चालताना फार महत्वाचा आहे, गुडघा तर आहेच पण घोटा चालताना फार महत्वाचा आहे. बऱ्याचदा उठता बसता तुम्हाला गुडघ्यामुळे त्रास नाही होणार, गुडघ्याला सूज नाही त्यामुळे, पण चालताना घोट्यामुळे भयंकर त्रास होईल. त्यामुळे कोणत्या अवयवाला सूज आहे त्याच्यावरती डिपेंड करतं ते काय. आता पडद्याला सूज आहे, पडद्याचं फंक्शनिंग काय, इमेज तयार करणं आणि ते नसांमार्फत मेंदूकडे पाठवणं. कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही कारणास्तव ज्या वेळेला पडद्याला सूज यायला लागते त्यावेळे प्रामुख्यानं कोणतं लक्षण दिसत असेल तर ते दृष्टी कमी होणं.
1: अच्छा,
0: मग कारण कोणतं आहे त्यानुसार ते ग्रॅज्युअली होणार की अचानक होणार हे ठरतं. म्हणजे सपोज डायबिटीसमुळे आहे, पडद्याला सूज आली, रक्तस्राव झाला, तर अचानक रक्तदृष्टी जाते, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी झाली आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग झाली आणि सूज आली, अचानक दृष्टी जाते. आणि जर जुनाट आजार आहे, आस्ते आस्ते तुम्हाला पडद्याला सूज येते तर आस्ते आस्ते दृष्टी कमी व्हायला लागते. तर कारण काय आहे त्यानुसार दृष्टी तक्षणी जाणार की ग्रॅज्युअली कमी होणार हा मेजर इम्पॅक्ट दिसत असतो. त्यामुळे कोणत्याही पद्धतीनं डोळ्यावरती जर परिणाम होत असेल तो सुजीच्या स्वरूपात असेल तर तो फक्त आणि फक्त आपल्याला अंधत्वाकडे नेतो. म्हणून सुजीचं मूळ कारण शोधून उगम काय त्या आजाराचा हे शोधून त्या उगमावरती त्या मूळ दोषावरती चिकित्सा ही आयुर्वेदाच्या माध्यमातून मूळ निदान करून केलं तर आपल्याला ह्या सुजेमुळे येणारं अंधत्व कायमचं टाळता येईल.
1: बरोबर आहे, म्हणजे एका साध्या सुजेमुळे अगदी अंधत्वापर्यंत जाऊ शकतो.
0: अगदी,
1: त्यासाठी जर आयुर्वेदातनं मूळ कारण समूळ नष्ट केलं तर आपण ते टाळू शकतो.
0: अगदी बरोबर,
1: ही माहिती तुम्ही गेल्या 3-4 भागामध्ये डॉक्टर दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागातही याच विषयावरची माहिती आपण अजून विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261699, 98225261699.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.

0: हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून सकाळचे 10:15 प्रसारित करीत आहोत पुना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती या कार्यक्रम मालिकेत घेत आहोत. आज आपण गोकाक बँगल्स म्हणजे काय, त्यांचं डिझाईन, त्याला लागणारी मजुरी यांची माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी पुना गाडगीळ आणि सन्स या सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केले. मोडक सर, नमस्कार.
4: नमस्कार. गोकाक हे जे गाव आहे तिथून ही कला आली, त्या तिथून या पहिल्यांदा बांगड्या बाजारामध्ये इंट्रोड्यूस झाल्या, त्यामुळे त्याला गोकाक बँगल्स असं म्हणतात किंवा गोकाकची डिझाईन्स म्हणतात. गोकाकच्या डिझाईन मध्ये एक तर गेरू पॉलिश असतं, म्हणजे आपलं जसं एक तांब्याचं तांबडेपणाचं एक पॉलिश असतं किंवा येलो पॉलिश असतं, तर हे गेरू पॉलिश असतं. आणि या बांगड्यांवरती साधारणपणे वेगवेगळ्या नैसर्गिक छटा किंवा चेहऱ्याचे आकार, टेम्पल किंवा आपल्या सांस्कृतिक चिन्हांचे आकार, तर हे त्याच्यावरती एलिव्हेट केले जातात, आयदर एम्बॉस करून किंवा एलिव्हेट करून, आणि त्याला गेरू पॉलिश केलं जातं. ते गोकाक असल्यामुळे गोकाक म्हटलं जातं, पण आता ते कलकत्त्यातही बनते, पुण्यातही बनते, सगळीकडे बनते, पण मूळ त्याचं इंट्रोडक्शन आहे ते गोकाक मधून झालेलं आहे. सेट म्हणाल तर 4 बांगड्या 12-13 ग्रॅम पर्यंत बनतात आणि 25 ग्रॅम पर्यंत एक पाटली बनते, कारण त्यात विविध आकार दाखवताना त्याची क्लॅरिटी येण्याकरता म्हणून. तर साधारणपणे 50 ग्रॅम ते आणि हे साधारणपणे 60 ग्रॅम, तर 100-110 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्यांचा सेट होतो. फक्त याच्यात काम जास्त असतं, कारण की टेम्पल आणि इतर नैसर्गिक चिन्ह जी आहेत ती इलेव्हेट करायची असतात प्रॉपर, त्यामुळे याची मजुरी साधारणपणे 16%-20% असते. साधारणपणे प्रत्येकच दागिन्यामध्ये जिथे कलाकुसर आहे ना तिथे मजुरी थोडी जास्त असते. तुम्ही गोकाक विचारलं, पण त्याच्या आधी कलकत्ती बांगड्याचं पण एक प्रकार आहे.
2: बर,
4: तिथे रसमलाई मिळते, आपल्याला सगळ्यांना माहितीये बंगाली, तर तिथे एक रसरवा कलकत्ती बांगडी म्हणून पण येतं. रसरवा याचा म्हणजे त्यांना विचारलं की रसरवा का म्हणतात, ते म्हणतात रवा मुक्तपणे त्याच्यात वापरलेला असतो फॅब्रिकेट करताना, ती बांगडी निर्माण करताना. तर साधारणपणे इक्वल 4 आकारामध्ये, म्हणजे एक समजा 20 सेंटीमीटरचा डायमीटर असेल पूर्ण, तर दर 5 सेंटीमीटरवर आडव्यामध्ये 3-3 रेघांमध्ये किंवा 2-2 रेघांमध्ये खांबाच्या आकाराचे डिव्हिजन केले असतात, आणि त्याच्यामध्ये हे रवा काम केलं जातं, ज्याच्यातून आकार आणि इतर डिझाईन क्रिएट केले जातात. आणि हे बारीक रव्याचं डिझाईन खूप छान दिसतं. बांगडी पाटली दोन्ही साधारणपणे जरा वजनाला जास्त होते, 15 ग्रॅमची बांगडी बनते, पाटली साधारण 20-25 ग्रॅमची बनते, त्यामुळे 60 ग्रॅम आणि 50 ग्रॅम म्हटलं तर 110 ग्रॅम पर्यंत बनतं. याच्यात काम खरं तर जास्त असतं रस, पण तरी देखील मजुरी मात्र 14-16% मजुरीपर्यंत या बांगड्या बनतात, आणि खूप छान ग्लॉस त्याचा असतो, चमक चांगली दिसते, आणि हे जरा आता पॉप्युलर होत चाललंय रसरवा बांगडी.
2: बरोबर. आणि तुम्ही मागेही सांगितलं होतं तसं या पण बांगड्या बनवायला वेळ लागत असेल.
4: कुठली बांगडी म्हणाल ना तुम्ही, तर खियाची बांगडी, पैलू पाटली किंवा होडी बांगडी, या जरा तुम्ही ऑर्डर दिल्यापासून 4-7 दिवसात बनवू शकतात. पण या बाकीच्या सगळ्या बांगड्या जर खरोखर चांगल्या कलाकाराकडून करून घ्यायच्या असतील, चांगल्या कारागिरांकडून करून घ्यायच्या असतील, तर 3-4 आठवड्याचा वेळ द्यायला पाहिजे. खूप घाईत असाल तर 2 आठवड्यात पण आपण बनवून मागू शकतो, पण तुम्हाला जर व्यवस्थित बनवून हवे असेल तर 3-4 आठवड्याचा वेळ देणं,
2: म्हणजे एवढं महत्वाचा आणि प्रेशस दागिना आपण बनवतोय तर त्याच्यासाठी तेवढा वेळही द्यायला पाहिजे.
4: नक्कीच.
2: मोडक साहेब, गोकाक बांगड्या, कलकत्ती बांगड्या, बंगाली डिझाईन्सच्या बांगड्या, या सगळ्या बांगड्यांचे प्रकार कसे आहेत, त्यांचं सौंदर्य, वैशिष्ट्य, त्यांची सविस्तर आणि इंटरेस्टिंग अशी माहिती आज आपण आम्हाला दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
4: धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स या

0: कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
1: पूना गाडगे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आता प्रसारित करीत आहोत शर्विल होमिओपॅथी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत ॲलर्जीची, आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
0: डॉक्टर. अनेकदा लोक आपल्याला सांगतात की मला ॲलर्जी झाली आहे, तर ही ॲलर्जी म्हणजे नक्की काय असते याबद्दल आपण काय सांगाल?
1: खरं तर ॲलर्जी ही खूप सर्वश्रुत टर्म आहे. सर्वसामान्य लोकांनाही ॲलर्जी हा त्रास होत असतो आणि ते सांगतही असतात. परंतु नेमके ॲलर्जी किंवा जुनी सर्दी आणि शिंका याचं जर विवरण जर करायचं झालं तर ही आपल्या शरीराची एक प्रकारची रिॲक्शन असते व्यक्त होण्याची. कुठल्याही एका अंतर किंवा बाह्य घटकांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप नाजूक होते, सौम्य होते किंवा खूप संवेदनशील होते, आणि त्याचाच परिणाम म्हणून काही लक्षणं आपल्याला दिसून येतात. ती कधी श्वसनाच्या आजाराच्या रूपाने दिसून येऊ शकतात किंवा त्वचेवरची खाज या रूपाने सुद्धा दिसून येऊ शकतात. परंतु ॲलर्जीचा विचार करत असताना ती ॲलर्जी कशामुळे आहे, कुणाला आहे, केव्हापासून आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करणं आणि ओहापोह करणं खूप गरजेचं असतं.
0: डॉक्टर, ॲलर्जी ही कशामुळे होते आणि त्याचे काही प्रकार आहेत का याबद्दल आपण काय सांगाल?
1: खरं सांगायचं या चराचरामध्ये जितक्या काही गोष्टी आहेत ना, त्या प्रत्येक गोष्टीची ॲलर्जी आपल्याला होऊ शकते. ॲलर्जीचे एक ना अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यापैकी जास्त प्रमाणात ज्या दिसून येतात त्याबद्दल आपण सांगूयात. उदाहरणार्थ विशिष्ट अन्नपदार्थ, डाळीचे पदार्थ, अंडी, दूध, मासे, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांचे केस, याची ॲलर्जी होऊ शकते. शक्यतो शिक्षक लोक असतात ते आपल्याला सांगतात की खडूची मला ॲलर्जी आहे सर. खडू हातात घेतला, डस्टरने फाळा पुसला की ज्या शिंका सुरू होतात त्या माझ्या काही थांबतच नाहीत. काहींना धुळीची ॲलर्जी असते, काहींना प्रदूषणामुळे होणारी ॲलर्जी असते, काहींना सेंट किंवा परफ्यूम यांचा वास अगदी सहन होत नाही, इव्हन फुलांचा वास हा सुद्धा सहन होत नाही. काही रुग्णांना विशिष्ट औषधांची सुद्धा ॲलर्जी असते. असे एक ना एक प्रकार आपल्याला दिसून येतात. विशेषतः साबणाची ॲलर्जी असणं, डिटर्जंट पावडरची ॲलर्जी असणं अशा तक्रारी गृहिणी अनेकदा करत असतात. त्यामुळे आपल्याला असे दिसून येईल की हे सगळे बाह्य घटक आहेत की जे आपल्याला कुठे ना कुठेतरी अतिसंवेदनशील बनवतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो, आणि त्रास झाला की शरीर लक्षण स्वरूपाने आपला आजार व्यक्त करण्यास सुरुवात करतात. परंतु यापेक्षा सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन होमिओपॅथीने आपल्याला हा दिलेला आहे की ही ॲलर्जी आपल्याला होते तर याचं कारण आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
0: आपल्याला ॲलर्जी का होते ह्याचं कारण आपण जाणून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. डॉक्टर, ॲलर्जी कशामुळे होते हे होमिओपॅथीमध्ये कशा पद्धतीने शोधून काढलं जातं?
1: आधी सांगितल्याप्रमाणे काही बाह्य घटक असतात आणि काही अंतर्घटक असतात. तर आपण आता होमिओपॅथिक दृष्टिकोनातून ॲलर्जीचा अभ्यास हा कसा केला जातो हे आपण समजून घेऊयात. आपण इथे एक उदाहरण देऊयात की एक गृहिणी येते आणि ती सांगते की डॉक्टर, मला 4 वर्ष झाले डिटर्जंट पावडरची ॲलर्जी आहे. आता आपण याबद्दल सखोल विचार करूयात की या गृहिणीलाच ॲलर्जी का झाली, या गृहिणीला ही ॲलर्जी 4 वर्षापासूनच का झाली, आणि या गृहिणीला ॲलर्जीचाच त्रास का झाला. म्हणजे व्यक्ती परत्वे, दोष परत्वे आणि काल परत्वे हे आपल्याला याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर होमिओपॅथी या कारणाला खूप महत्व देते की तो आजार समूळ नष्ट करण्यासाठी ॲलर्जीच्या लक्षणांचा जितका सखोल विचार केला जातो त्याचप्रमाणे त्या आजाराचं मूळ कारण शोधण्याचं जे काही कार्य आहे हा होमिओपॅथिक डॉक्टर प्रत्येक रुग्णाच्या इतिहासातून शोधून काढत असतो, आणि ते मूळ कारण मिळाल्यामुळेच होमिओपॅथी आजार मुळासकट बरा करू शकते, कायमस्वरूपी बरा करू शकते.
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या सातारा इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29. डॉक्टर, जुनी सर्दी आणि ॲलर्जी यामध्ये कोणती लक्षणं दिसतात याबद्दल आपण काय सांगाल?
1: नक्कीच लक्षणांचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस आपल्याला रुग्ण येताना सांगतात की डॉक्टर, सकाळी चादर झटकल्यापासून मला ज्या शिंका सुरू होतात त्या दिवसभर राहतात. आणि ह्या शिंका अगदी मामूली नसतात, खूप जोर जोरात आणि अफाट ह्या शिंका असतात. बिचारा रुग्ण त्याने अक्षरशः मेटाकुटीला येतो. नाकातून पाणी गळणे, नाक चोंदणे, नाक व घशात खाज येणे किंवा नाकात घशात खवखवणे, अंगाला बारीक ताप वाटणे, अशक्तपणा येणे, डोकं जड पडणे, थंड वारा, हिवाळा

0: सहन न होणे, त्याचप्रमाणे एसीची हवा सहन न होणे, जास्त प्रवास केल्यास लगेचच त्रास होणे, कानात गुडगुडणे, डोळ्यांची आग होणे, डोळे लाल पडणे, पाणी येणे, नाकाचे हाड दुखणे, सल्ल्याप्रमाणे वाटणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आवाज बदलणे, नाकातून रक्त येणे, अशी एक ना विविध अंगाने याची लक्षणं आपल्याला समोर येताना दिसून येतात.
1: डॉक्टर, ऍलर्जीला जर वेळेचा आळा घातला नाही किंवा ऍलर्जीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याबद्दल काय सांगाल आपण?
0: आता आपण ज्या ऍलर्जी बद्दल बोलतोय ती म्हणजे जुनी सर्दी शिंका. की बऱ्याचशा रुग्णांना काय होतं ना की ती ऍलर्जी जाते पण नंतर सायनसचा त्रास सुरू होतो, ती सर्दी जाते पण नंतर दम्याचा त्रास सुरू होतो, काहींना घशाचे आजार सुरू होतात, काहींना ऐकू येणं कमी होऊन जातं, काहींना फक्त नाकाचे हाड वाढले असं लक्षात येतं. परंतु कॉम्प्लिकेशन्स पर्यंत न जाता आपण जर ऍलर्जी व्यवस्थित पद्धतीने अभ्यासू शकलो, त्याचं मूळ कारण जर आपण व्यवस्थित शोधू शकलो, तर होमिओपॅथीने त्याला लवकरच आळाही बसेल व तो कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. ऍलर्जीपासून आज कोणीही वंचित नाही. ऍलर्जी ही प्रत्येकाला होत असते. प्रत्येकाला कुठे ना कुठे आयुष्यात कधी ना कधी या ऍलर्जीचा सामना वर्षातले 6 ते 7 महिने करावा लागतं. ऍलर्जी ही सौम्य स्वरूपातही असू शकते किंवा ती तीव्र स्वरूपातही होऊ शकते. उदाहरणार्थ बऱ्याच लोकांना फक्त हिवाळ्यामध्ये सर्दीचा त्रास होतो, परंतु त्याला जर व्यवस्थित उपचार घेतले नाही तर कधी कधी वाटणारी ऍलर्जी किंवा कधी कधी वाटणाऱ्या शिंकांचा त्रास हा वर्षभर देखील होऊ शकतो. काही लोकांना फक्त उन्हाळ्यामध्ये सुद्धा सर्दीचा त्रास होतो. अशा प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्तीप्रमाणे हा आजार त्याला वर्षातून कधी ना कधी जाणवतो आणि होत असतो. त्यामुळे आपण ऋतूसंधीचा खूप व्यवस्थित पद्धतीने विचार केला पाहिजेत. काही पथ्य आपल्या आचरणात येणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर ऍलर्जी होते याचं मूळ कारण हा होमिओपॅथिक डॉक्टर आपल्याकडून जाणून घेण्यासाठी त्याच्या खूप डिटेल हिस्ट्री टेकिंग करत असतो. अक्षरशः साध्या ऍलर्जीसाठी इतक्या प्रश्नांची काही आवश्यकता आहे का असंही रुग्णाला कधी कधी वाटायला लागतं आणि तो भंडावून जातो. परंतु होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ही मूळतः इतर शास्त्रांच्या मानाने खूप वेगळी आहे. कारण प्रत्येक शास्त्राला काही वेगळे सिद्धांत आहेत आणि प्रत्येक शास्त्राच्या सिद्धांताप्रमाणेच त्यांना मर्यादा देखील आहेत. परंतु होमिओपॅथी आपण पाहिलं तर हा शेवटचा पर्याय म्हणून लोक उपचारासाठी निवडतात. परंतु असं न करता होमिओपॅथीचे जे काही ज्ञान आहे आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. इंटरनेट आहे, टीव्ही आहे, रेडिओ आहे, वेगवेगळी पुस्तकं आहेत. या माध्यमातून होमिओपॅथीचं माफक ज्ञान प्रत्येकानं घ्यावं हे माझ्याकडनं मी प्रत्येक श्रोत्याला विनंती करू इच्छितो.
1: डॉक्टर, आतापर्यंत श्वसनाच्या ऍलर्जी बद्दलची माहिती दिली, त्याचबरोबर त्वचेवरती काही ऍलर्जी येते का?
0: त्वचेवर येणारी ऍलर्जी जर आपण पाहिलं तर खूप लोकांना ही लक्षणं आपल्याला दिसून येतात. त्याला शीतपित्त असं म्हणतात. बऱ्याचशा लोकांना कोरडी खाज येणं, कोरडी खाज सोबत काही गांध्या उठणं, इतक्या गांध्या उठणं की अंगाला सूज येते. ही सूज ठराविक काळापर्यंत राहते आणि नंतर पुन्हा निघून जाते. तर ही सूज वाटणारी किंवा ही त्वचेची जी ऍलर्जी आहे याचं मूळ कारण आहे ते म्हणजे आम्लपित्त. परंतु या शीतपित्ताचा जर आपण व्यवस्थित अभ्यास करू शकलो, त्याची कारण मीमांसा करू शकलो, रुग्णाने जर व्यवस्थित इतिहास दिला आणि त्या इतिहासासोबतच आपल्याला त्या रुग्णाच्या आजाराचं जर मूळ कारण आपण शोधू शकलो तर शीतपित्ताचा किंवा त्वचेवर येणारी जी ॲलर्जी आहे ही सुद्धा प्रभावीपणे आपण बरी करू शकतो आणि उपचारानंतर रुग्णाचं आयुष्य नक्कीच आनंदमय व सुखकारक होऊ शकते.
2: तर श्रोते हो, हे होते डॉक्टर योगेश पाटोळे. श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल
3: तर आमच्या सातारा इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या.
2: आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
3: रत्नागिरी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
4: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
5: शर्विल होमिओपॅथी या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आता ऐकूयात ओळख बाजारपेठेची. हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
6: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात

फ्रेंड्स, प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवास वेगळा असतो आणि त्या प्रवासात अनेक आव्हानही असतात. अशा प्रत्येक विद्यार्थ्याचं आव्हान स्वीकारून त्याच्या क्षमतेला योग्य दिशा देत यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचं ध्येय जपणारे साताऱ्यातील एक विश्वासार्ह नाव म्हणजे चॅलेंज क्लासेस. तर चला आज आपण भेट देऊयात साताऱ्यातील डीजी कॉलेज ते कल्याणी शाळा रोडवरील चॅलेंज क्लासेसच्या मुख्य

0: शाखेला आणि चॅलेंज क्लासेसचे सर्वे सर्वा प्राचार्य मधुकर जाधव सर यांच्याकडून जाणून घेऊयात अधिक माहिती. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. मला आपल्या चॅलेंज क्लासेस बद्दल माहिती हवी होती.
1: गेल्या 40 वर्षापासून चॅलेंज क्लासेसच्या माध्यमातून आम्ही आपल्या भागातील अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे कार्य करत आहोत. आमच्या क्लासचा पहिला टप्पा म्हणजे 8वी ते 10वी माध्यमिक विभाग. या विभागामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातून सर्व विषयांचे दर्जेदार मार्गदर्शन दिले जाते. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल आहे अशा विद्यार्थ्यांनाही शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी आम्ही कमी शुल्कात गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत.
0: दॅट्स ग्रेट सर.
1: चॅलेंज क्लासेस मध्ये इयत्ता 11वी आणि 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठीही विशेष मार्गदर्शन केले जाते. या बॅच मध्ये PCMB सोबत CET परीक्षेचीही सखोल तयारी करून घेतली जाते. आमच्या 11वी 12वीच्या बॅचेसच एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही नियमित सराव आणि वैयक्तिक मार्गदर्शनावर विशेष भर देतो. याशिवाय 11वी 12वी कॉमर्स आणि आर्ट्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठीही मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून सर्व विषयांचे दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.
0: सर, चॅलेंज कॉलेज बद्दल काय सांगाल?
1: 10वी नंतर अनेक विद्यार्थ्यांना विविध कारणामुळे पुढील शिक्षण सुरू ठेवता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही 11वी न करता थेट 12वीच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतो. याशिवाय आमच्याकडे डिप्लोमा आणि डिग्री इंजिनिअरिंगच्या सर्व प्रमुख विषयांचे मार्गदर्शन केले जाते. विशेषतः एअर डाऊन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक लक्ष देण्याचा सातत्याने प्रयत्न आमचा असतो.
0: खूप छान सर. सर, चॅलेंज क्लासेसच्या आणखी कोणकोणत्या शाखा उपलब्ध आहेत?
1: चॅलेंज क्लासेसच्या सध्या 4 शाखा कार्यरत आहेत. त्यापैकी आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत ती आमची प्रमुख शाखा आहे. याशिवाय दुसरी शाखा शहरातील विद्यार्थ्यांच्यासाठी कमानी हौद ते LBS कॉलेज रोड येथे आहे. तिसरी शाखा 8वी ते 12वी डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी रामनगर येथे आहे. आणि 4थी शाखा बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विठ्ठल मंगलम कार्यालय लिमखिंड येथे आहे.
0: ओके सर, आपल्या बॅचेस कशा प्रकारे असतात?
1: आमच्या बॅचेस सकाळी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध वेळामध्ये असतात. चॅलेंज क्लासेस मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागील परीक्षेच्या गुणपत्रिकेचा सविस्तर अभ्यास केला जातो. विद्यार्थी कोणत्या विषयात कमकुवत आहे हे ओळखून त्या विषयांची तयारी करून घेतली जाते. आमचा विशेष भर विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव क्लास मध्येच व्हावा यावर असतो. तसेच अंतिम परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याकडून किमान 10 प्रश्न संच सोडवून घेतले जातात. आतापर्यंत कमीत कमी 40,000 विद्यार्थी आपल्या इथे घडले आहेत. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे यापैकी अनेक जण डॉक्टर, इंजिनियर, सनदी अधिकारी, जज, PSI, DYSP, वकील, प्राध्यापक अशा मोठ्या उद्यावर कार्य करत आहेत.
0: फॅन्टॅस्टिक सर, मला तुमचा नंबर देता का?
1: हो, 93-71-33-17-53.
0: 93-71-33-17-53. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुमच्याही शैक्षणिक वाटचालीमधील चॅलेंजेस तुम्हाला सोडवायचे असतील तर आजच सातारच्या DG कॉलेज ते कल्याणी शाळा रोडवर असणाऱ्या चॅलेंज क्लासेसला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 10:35 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत जावेद पीरजादे यांचं गीत. संगीत आहे भारत शिंदे यांचं आणि युगल्सवर नेहा राजपाल आणि स्वप्नील बांदोडकर यांचा.

0: श्रोते, हे होतं नेहा राजपाल आणि स्वप्नील बांदेडकर यांनी गायलेलं जावेद पीरजादे यांचं गीत. सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस.

0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा. 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
4: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
5: होऊ दे ना पूर्ण
4: आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
6: म्हसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
7: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
6: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
7: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
6: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
7: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

श्रोतो, हे होतं महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं भावगीत. गीत होतं कामिनी फडणीस केंभवी यांचं आणि संगीत होतं शशांक पवार यांचं.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची। एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची। म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
3: हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
5: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
6: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
5: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94225-5984,
6: वडूत शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70-58-89-96-97।
5: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर।

0: साधना सरगम यांनी गायलेलं, प्रीतम काळे आणि विवेक महामुलकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत होतं तुषार मोरकर यांचं. सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
2: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन, H39 जुनी MIDC सातारा, 9822801804.
3: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी, छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
4: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
3: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
4: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
3: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
5: श्री वर्धमान NX चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
6: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
5: श्री वर्धमान NX चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक सातारा. श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण सोन्याचे, करतात सोने क्षणांचे.
6: नियम अटी लागू. स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
7: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा, 72-94-94-64-64.
6: बुकिंग सुरू.

0: डिप्लोमाला नापास झालात?
1: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
0: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
1: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ डहाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन डहाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
0: तोही मोफत.
1: संपर्क 98220 71571.

सलीला कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेल्या, बेला शिंदे यांनी गायलेल्या, संदीप खरे यांच्या या भावगीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 11:01 झाले आहे.

वेळ आहे लोकसंगीताची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत शाहीर साबळे आणि सहकार्यांनी गायलेला एक गण. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

0: हा होता शाहीर साबळे आणि सहकारी निघालेला गण. लोकसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: अडचणीच्या वेळचे सच्चेत तारणहार सातारा डीसीसीचे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
2: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
1: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
2: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
1: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
3: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्टेस.
4: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या.
3: सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 9021 28 45 70.
5: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई. गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
6: डिप्लोमाला नापास झालात,
7: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
6: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी

0: जाऊन घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
1: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
0: तोही मोफत.
1: संपर्क 98 220 71 571.
2: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
3: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.

0: हे होतं सरोजकुमार कामत यांचं लोकगीत. शाहीर विष्णू गिलबिले आणि सहकार्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याजदराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याजदराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
4: @ वाघोलीकर आय क्लिनिक फेको.

0: अँड लेझर सेंटर,
1: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94-22-50-89-94,
0: बोडूत शाखा मोजणी ऑफिस समोर, 70-58-89-96-97,
1: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर।
2: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी, छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य।
3: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली।
2: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते।
3: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा।
2: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900।
4: श्री वर्धमान NX चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव।
5: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट।
4: श्री वर्धमान NX चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक सातारा। श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण सोन्याचे, करतात सोने क्षणांचे।
5: नियम अटी लागू।

0: बाळकराम वरळीकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं पारंपरिक कोळी गीत.
1: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची पाचवी विंग सुरू.
2: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
1: बुकिंग सुरू.
3: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस, सातारा.
4: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
3: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
4: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस, सातारा.
1: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
5: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण. नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट. नो एनी हिडन चार्जेस.
1: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
5: तेव्हा करा संपर्क, व्हा निश्चिंत.
1: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
6: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
7: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या.
6: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021 28 45 70.
8: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
9: देत आहे 18 महिने मुदतीची
8: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
9: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
8: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
9: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
8: नियम आणि अटी लागू.

भरत पाटील यांनी गायलेल्या या संगीत भजनाबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. श्रोते हो, आता वेळ आहे हिंदी चित्रपट संगीताची अर्थात मनोरंजनाची, आपल्यासाठी हिंदी चित्रपट गीतांच्या मेजवानीची. या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांना सस्नेह स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत धर्मेंद्र आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेल्या 1971 सालच्या ब्लॉकबस्टर मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील एका प्रेमगीतानं. पावसाळ्यात फुललेलं निसर्ग सौंदर्य आणि त्या वातावरणात नायकाच्या मनात बहरणाऱ्या प्रीतीच्या भावना या गीतात अत्यंत सुंदर शब्दात व्यक्त केल्या आहेत ज्येष्ठ कवी आणि गीतकार आनंद बक्षी यांनी. या गाण्यात अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री आशा पारेख यांच्यातील रोमॅन्टिक केमिस्ट्री आणि गाण्यातील गोडवा, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतो, तर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या कर्णमधुर संगीतामुळे हे सदाबहार गीत आजही श्रोत्यांना भुरळ पाडतं.

रसिक श्रोते हो, आता ऐकणार आहोत मेहबूब की मेहंदी या सुपरहिट चित्रपटातील नितांत सुंदर गीत. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गीतातून गीतकार आनंद बक्षी यांनी चिलमन म्हणजेच बुरख्याड लपलेल्या प्रेयसीच्या सौंदर्याचं आणि तिच्या लाजऱ्या स्वभावाचं वर्णन केलंय. गाण्याच्या बोलानुसार नायकाला वाटतं की ही चिलमन त्याच्या आणि त्याच्या प्रेयसीच्या आड येते, त्यामुळं ती त्याची वैरी झाली आहे. या गीतामध्ये राजेश खन्ना आणि लीना चंदावरकर यांची अप्रतिम अदाकारी पाहायला मिळते. मोहम्मद रफींचा जादुई आवाज आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या उत्कृष्ट संगीत संयोजनामुळं 5.5 दशकांचा काळ लोटल्यानंतरही हे गीत आजही रसिकांच्या स्मरणात आहे.

रसिक श्रोते हो, आता अनुभवणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील जादू. देवानंद आणि हेमा मालिनी यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीमुळे अजरामर झालेलं हे गीत आहे 1970 साली प्रदर्शित झालेल्या जॉनी मेरा नाम या सुपरहिट चित्रपटातलं. हे सुंदर गीत लिहिलंय प्रसिद्ध गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी. चित्रपटात एकीकडे हिऱ्यांची चोरी करण्याचा हव्यास आणि दुसरीकडे प्रेमाचा ध्यास असा एक रंजक संगम दाखवण्यात आलाय. या गीतामधून नायक आणि नायिका आपल्यातील गैरसमज वा नाराजी दूर करून एकमेकांची समजूत काढताना आणि प्रेम व्यक्त करताना दिसतात. प्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्या संगीतामुळे हे गीत आणखीनच सुरेल झालंय.

रसिको, आता ऐकणार आहोत एक असं गीत जे प्रेम, निसर्ग आणि मनाच्या कप्प्यातील हळूवार भावना यांचं उत्तम मिश्रण आहे. 1970 आलेल्या गीत या चित्रपटातील एक अत्यंत लोकप्रिय आणि सदाबहार गीत आहे. बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट प्रेमगीतांपैकी एक असं हे गीत आहे. लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजातील माधुर्य, कल्याणजी आनंदजी यांचं सुमधुर संगीत यामुळं हे गीत आजही रसिकांच्या ओठावर रेंगाळते. या गाण्यात प्रेमाची कबुली आणि उत्कृष्ट भावनांचं वर्णन कवीनं केलंय. नायिका राजकुमार आणि नायिका माला सिन्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि निसर्गात फिरताना एकमेकांच्या आठवणीत रमून जातात. जेव्हा जेव्हा पाण्याचा खळखळाट ऐकू येतो तेव्हा तुझ्या पैंजणांचा आवाज आहे असं वाटतं. थंडगार वाऱ्याच्या संगीतात तुझी बासरी ऐकू येते असा सुंदर कल्पनाविलास या गाण्यातून गीतकार हसरत जयपुरी यांनी केलाय.

रसिको, आता ऐकणार आहोत 60 दशकातलं सर्वात लोकप्रिय गीत. 1969 मध्ये आलेल्या जीने की राह या चित्रपटातील या गीताचे बोल आणि संगीत श्रोत्यांना आजही मंत्रमुग्ध करतात. रफी साहेबांच्या जादुई आवाजानं या गाण्यात जीव ओतलाय. त्यांच्या आवाजातील भावुकता आणि गोडवा या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. या गीतात अभिनेता जितेंद्रचा उत्साहवर्धक आणि प्रेमळ अंदाज पाहायला मिळतो. तर तनुजाच्या संयत अभिनयानं हा चित्रपट लोकप्रिय झाला होता. हे गीत आजही लोकांच्या ओठांवर तितक्याच आवडीनं गुणगुणलं जात आहे. या गाण्यातील आनंद बक्षींचे शब्द आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत यांचं उत्तम मिश्रण आहे.

रसिक श्रोते हो, रोटी या 1974 साली आलेल्या चित्रपटातील एक अजरामर आणि अत्यंत लोकप्रिय गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीतातून बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक प्रेमाचं महत्व गीतकार आनंद बक्षी यांनी अत्यंत काव्यात्मक रीतीनं मांडलंय. गोऱ्या रंगाचा इतका गर्व करू नकोस, 2 दिवसातच हा रंग निघून जाईल असं सुचवताना कवी सौंदर्याच्या नश्वरतेवर प्रकाश टाकतो. नायक राजेश खन्ना नायिका मुमताजशी संवाद साधताना स्वतःची तुलना परवाना म्हणजेच पतंगाशी तर नायिकेची तुलना क्षमा म्हणजेच मेणबत्तीशी करतात. बाह्यरूपाचा व्यर्थ अभिमान बाळगण्यापेक्षा एकमेकांविषयीचं प्रेमभावना बाळगणं, कारण खरं प्रेम आणि मन चिरंतन असतं, असा संदेश या गाण्यातून दिला गेला आहे. हे गाणं त्याच्या अर्थपूर्ण शब्दांसाठी, आनंद बक्षी यांच्या उत्कृष्ट लेखनासाठी, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सुरेल संगीतासाठी आणि किशोर कुमार लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड म्हणून ओळखलं जातं.

श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. यानंतर 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

सोयरे वनचरे ही तुकोबा रायांची रचना ऐकली की आपल्या समोर उभी राहते ती हिरव्या कंच वृक्षवेलींनी नटलेली सजलेली आपली वसुंधरा. या वसुंधरेवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि मानवाला ऑक्सिजन पुरवण्यात ही हिरवीगार झाडं आणि जंगल यांची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहे. याच वनसंवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी 1 ते 7 जुलै या कालावधीत वन महोत्सव सप्ताह सर्वत्र साजरा केला जातो. सध्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यानं लोकांना अधिकाधिक झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीच हा वन महोत्सव साजरा केला जातो. मैत्रिणींनो,

झाडांचं आपल्या आयुष्यातील योगदान फार मोठं आहे. ही झाडं अन्नधान्य उत्पादनात योगदान देतात, पर्यावरणाचा समतोल राखतात, हवेची गुणवत्ता सुधारतात, हवामान बदलावर नियंत्रण मिळवतात, पाण्याची बचत करतात, जमिनीचं संरक्षण करतात, वन्यजीवांना आधार देतात, दुष्काळाची तीव्रता कमी करतात, जमिनीची होणारी धूप आणि प्रदूषण थांबवतात. जंगलतोड ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि या वनमहोत्सवाचा उद्देशच जंगल वाढवणं, ती वाचवणं, यासाठी अधिकाधिक लोकांना एकत्र आणणं हा आहे. चला तर या वनमहोत्सवानिमित्त आपणही प्रत्येक जण एक तरी झाड लावूया, ते वाढवूया आणि जगवूया, हो ना? तरच या सप्ताहाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं होईल.

मैत्रिणींनो, या सुरेल गीतानंतर आता वळूया वनिता मंडळ कार्यक्रमात आपल्या मालिकांकडे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉल पटू लवनीत कौर रंधावा यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधलाय राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेतून वेगवेगळ्या खेळात नाव मिळवणाऱ्या, आपलं करिअर करणाऱ्या आणि देशाचं नाव उंचावणाऱ्या मैत्रिणींशी आपण भेट घेत असतो. या अनुषंगाने वेगवेगळ्या खेळाविषयीची माहिती आपल्याला मिळते. मैत्रिणींनो, आज आपण हँडबॉल या खेळात पारंगत असलेल्या लवनीत कौर रंधावा, पूर्वाश्रमीच्या ललिता अवचट यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कशा आहात?
1: खूप छान.
0: हँडबॉल या खेळाविषयी आम्हाला फारसं माहीत नाही किंवा इतर मैत्रिणींना माहीत नसावं, तर आज सविस्तर या खेळाविषयी माहिती मिळणार आहे. या खेळाविषयीचा हा प्रवास तुमचा कसा घडला हे जाणून घेण्यासाठी मैत्रिणी तर निश्चितच उत्सुक असतील. पण सुरुवात आपण हँडबॉल या खेळाविषयी जाणून घेऊया. काय या खेळाचा इतिहास होता, या खेळाचे काय नियम आहेत, काय सांगाल?
1: मुख्यतः हँडबॉल हा खेळ आपल्या भारताचा नाही आहे, हा जर्मनीचा प्रसिद्ध खेळ आहे. आणि याची सुरुवात लेट 19th century, 20th early century याची सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीला हा गेम मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता जो तुम्ही हँडबॉल बघाल तो इनडोर सोबत कमी मॉडर्न गेममध्ये त्याला सामील करण्यात आलेला आहे. आणि आधी हाच गेम फुटबॉल जसा मोठा गेम आहे, खेळाचा जो मैदान आहे त्या मैदानामध्ये हँडबॉल खेळला जात होता.
0: बरं, म्हणजे मोठं ग्राउंड, ओपन ग्राउंड.
1: आणि तेव्हा एकाच टीममध्ये आतमध्ये खेळणारे खेळाडू 11 होत होते.
0: बरं,
1: 11-12 मध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग गोलकीपर. पण येणाऱ्या काही वर्षांनंतर, म्हणजे 20th century मध्येच किंवा 19th century मध्ये याला मॉडर्न याला प्रकार देण्यात आला. तर हँडबॉल हा सुद्धा खेळ, जसा आधी 11 लोक फुटबॉल या ग्राउंडवर खेळायचे, तसाच आता हँडबॉल हा हँडबॉल या खेळामध्ये 20x40 ग्राउंडवर खेळला जातो. टीम मध्ये तर 12-16 राहतात.
0: बरं,
1: नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या प्रमाणे. पण आतमध्ये खेळणारे खेळाडू इन्क्लुडिंग गोलकीपर सोबत 7 खेळतात. आणि हा जगातला सगळ्यात, म्हणजे सेकंड फास्टेस्ट गेम इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी चालेल. पहिला गेम सांगून देते आईस हॉकी, दुसरा गेम हँडबॉल. म्हणजे प्रत्येक 30-30, 15-15 सेकंड मध्ये

0: गोल होऊ शकतात, इतका फास्ट गेम आहे. ते डिपेंड करतं. आणि आता आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा त्याचं लेवल वेगळं होतं, आणि आता जो गेम झालेला हँडबॉलचा तो अजूनही इतका फास्ट आहे. नवीन मुला मुलींमध्ये खूप साऱ्या घडामोडी आलेल्या आहेत. आणि सुरुवात आपल्या भारतामध्ये या हँडबॉलची सुरुवात 1971-71 वेळेस झालेली आहे. आणि बाहेर तर हा खूप म्हणजे युरोपकडचाच आहे, जर्मनीचा मेन हा गेम होता. आणि भारतामध्येच आपल्या हँडबॉलमध्ये पहिली जी टीम गेली 1971-72 ला, भारताची मुलांची पहिली टीम गेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलींची टीम पहिल्यांदा जेव्हा गेली चायनाला तेव्हा त्या टीम सोबत मला पहिल्यांदा चान्स मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे भारतामध्ये माझे जे सिनियर्स आहेत ज्यांचा गेम बघून मी शिकलेली आहे त्यांना याचा लाभ नाही मिळाला इंडिया खेळायचा, याची मला नेहमी खंत राहील. कारण त्यांचा जो गेम होता त्यांच्यासमोर आम्ही काहीच नाही.
1: बरोबर.
0: कारण त्यांचा गेम बघूनच आम्ही शिकलो आहोत. सोबत कोचेस लोकांची साथ राहिलीच आहे, नो डाऊट. मला जे सौभाग्य मला मिळालं आणि त्यातल्या त्यात भारताची पहिली टीम आणि त्यातल्या त्यात मी पहिली महाराष्ट्राची आणि वरून नागपूरची पहिली कर्णधार.
1: वा वा वा.
0: भारतातली
1: तुमच्या कर्णधार पदी असताना तुम्ही भारताला ते मेडल मिळवून दिलं. इंटरनॅशनल लेवलवरची ती मॅच होती.
0: बिलकुल बिलकुल. ते दुसऱ्यांदा जेव्हा मला इंटरनॅशनल लेवलचा मला मौका मिळाला, चान्स मिळाला, तेव्हा सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे मी भारतातली पहिली अशी मुलगी असेल की होऊ शकतं आता माझ्यानंतर बऱ्याच मुली झाल्यात कॅप्टन, पण मी दोनदा कॅप्टनशिप केली. दुसऱ्या कॅप्टनशिप वेमध्ये जेव्हा दिल्लीला जेव्हा कॉमनवेल्थ गेम्स होते तेव्हा माझ्या कॅप्टनशिपमध्ये सेकंड सिल्वर मेडल मिळालं, जे इंडियाला पहिलं मुलींचं मेडल आम्ही देण्यामध्ये सक्षम झालो.
1: खूप छान विजयी ठरलात तुम्ही.
0: बिलकुल.
1: तर अशा रीतीने हँडबॉल हा खेळ कशी सुरुवात झाली काय याबद्दल आम्हाला छान माहिती मिळाली आहे. आणि तुमची कॅप्टन पदीची जी वाटचाल होती तीही पुढे आपण जाणून घेणार आहोत. लवनीत, हे सांगा ना की काय या खेळाचे रूल्स असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो?
0: आपण लहानपणापासून गदागदी कॅच कॅच खेळतो तसाच हा गेम आहे. फक्त इथे गदागदीच्या ऐवजी आपण एक दुसऱ्यांना मारतो. म्हणजे आपले लहानपण जे गेम आहे जे आताच्या लोकांना नाही माहीत, पण त्या गदागदीला जे मारतो आपण दुसऱ्यांना नेम धरून, तोच नेम धरून आपण त्या गोलपोस्ट मध्ये मारायचा ज्याच्यामध्ये गोलकीपर अडवणारा असतो. आणि त्याला आपण डॉस देऊन त्याला न लागता त्या गोलपोस्ट मध्ये गेला पाहिजे म्हणजे गोल होईल.
1: बरं.
0: हा, ही त्याच्या मागची मेन भूमिका आहे. म्हणजे हँडबॉल मध्ये आपण कॅच कॅच खेळतो, कॅच कॅच करत आपण धावत जाऊ शकतो. याच्यामध्ये काही लिमिटेशन असतात प्रत्येक गेम मध्ये. आता हँडबॉल म्हटलं तर हातानेच खेळणारा गेम, मग पायाला लागला तर त्याचा फाऊल होईल.
1: बरं.
0: हा, ड्रिबलिंग मध्ये त्याच्यामध्ये पण काहीतरी सीमा आहेत, बॉन्डिंग आहेत. ड्रिबलिंग केल्यानंतर एकदा ड्रिबलिंग केल्यानंतर म्हणजे टप्पे मारून, ड्रिबलिंग म्हणजे टप्पे, टप्पे मारल्यानंतर एकदा बॉल पकडला की पुन्हा नाही मारता येणार.
1: बरं.
0: त्याच्यानंतर तुम्हाला पास द्यायचाच आहे. हा जो पास द्यायचा आहे दुसऱ्याला बॉल, तो पण 3 सेकंदच्या आतमध्ये.
1: बरं.
0: हा, म्हणजे बऱ्याचशा अशा याच्यातल्या ज्या वाटचाली आहेत किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या इतक्या फास्ट आहेत, म्हणजे टायमिंग वर खूप डिपेंड करतं. 3 सेकंदच्या आधी तुम्हाला पास द्यायचा आहे आणि तुमच्या हातात बॉल आल्यानंतर 3 सेकंदच्या आतमध्ये तुम्हाला बॉल जर शूट करायचा असेल तर 3 सेकंदच्या आतमध्ये
1: करायचं,
0: नाहीतर लगेच पास करा, शूट करा किंवा ड्रिबल करा. एकदा ड्रिबल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ड्रिबल करता येणार नाही.
1: बरं.
0: हाही त्याच्यामध्ये. आणि रनिंग मध्ये सुद्धा 3 स्टेपच्या वरती तुम्ही धावू शकत नाही. जसं बास्केटबॉल मध्ये 2.5 स्टेप्स आहेत, 2 स्टेप घेतल्यानंतर तिसऱ्या हाफ स्टेप मध्ये तुम्हाला एअर मध्ये जावं लागतं. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण 3 स्टेप घेतल्यानंतर सुद्धा तू घेतल्यानंतर एअर मध्ये जावं लागतं. पण आजकाल इतकं फास्ट झालं की तुम्ही ऑन द स्पॉट जम्प घेऊन लगेच एका स्टेपवर सुद्धा जम्प घेऊन तुम्ही मारू शकता.
1: बरं.
0: हा, तर हँडबॉल मध्ये जेव्हा तुम्ही खरंच बघाल, आता नागपूरला जस्ट मागच्या 2 महिन्याआधी म्हणजे एप्रिलमध्ये आपल्या प्रबोधिनी, जिथे क्रीडा प्रबोधिनी आहे आपल्या मानकापूर स्टेडियमवर, तिथे हँडबॉल प्री लीग झाले होते. तिथे ऑल ओव्हर इंडियाचे मुलं मुली आले होते. त्याच्यामधनं जसे मुलांना राजेश नायडू या सरांनी त्याची मोठी भूमिका निभावली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळालं. पहिल्यांदा ऑल ओव्हर इंडियामधनं सगळे चांगल्या चांगल्या लेवलचे खेळाडू मुलं मुली आले होते आणि खरंच अप्रतिम गेम त्यांचा बघण्यात आला. आणि गेम्समध्ये पूर्वीच्या हँडबॉलमध्ये आणि आताच्या हँडबॉलमध्ये किती फरक तो आता आम्ही पण जाणवला.
1: हो हो.
0: की किती फास्ट गेम झालेला आहे
1: आणि तसाही हा गेम किती चपळाईचा आहे.
0: खूप जास्त
1: तुम्ही सांगताय आणि ते लक्षात घेणं अवघड जातंय.
0: बरोबर.
1: म्हणजे त्या प्लेयर्सला किती प्रॅक्टिस करावी लागते. आता आपण बघतोच आहे की भारत देश प्रत्येक खेळात अव्वल होत चाललेला आहे, खास करून महिला या खेळामध्ये उतरलेल्या आहेत. आणि भारत देशाचा झेंडा मोठ्या अभिमानाने खेळाच्या क्षेत्रामध्ये

0: अडकवलेला आहे. आता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती का?
1: खेळाची आवड तर मला आधीपासून होतं. माझं शिक्षण नागपूरच्या एकदम प्रसिद्ध शाळेत म्हणजे भिडे गर्ल्स, जी फक्त मुलींची शाळा म्हणून ओळखल्या जाते, भिडे गर्ल्स पासून माझी सुरुवात झालेली आहे. तिथे माझ्या एक मॅडम होत्या आमच्या, डोंगरे मॅडम, नंतर एनसीसी मध्ये आमच्या चौधरी मॅडम होत्या, चौहान सर एक आमचे खूप स्ट्रिक्ट सर होते जे सुरुवातीचे बिलकुल राईट साईडला आपला झोला लटकवणारे आणि हातात छडी, बस त्यावेळेला सुद्धा आम्हाला त्यांचा अनुभव आलेला आहे. हँडबॉलच्या आधी खो खो खेळायची. मी तर असं म्हणेन की कुठलाही गेम खेळायचा असेल तर कुठल्याही मुला मुलींनी सगळ्यात पहिले खो खो हा गेम शिकला पाहिजे. कारण जो मुलगा जो जी मुलगी खो खो गेम खेळते आणि जिला खो खो चांगल्याने येतो तो पूर्ण दुनियामधला कुठलाही गेम खेळू शकतो, हे माझं एकदम ब्रीद वाक्य म्हटलं तरी चालेल किंवा एकदम धोरण एकदम पक्क. कारण मी स्वतः खो खो वाली आणि मी हा जेव्हा हँडबॉल गेम चूज केला तेव्हा मला काहीच त्रास झाला नाही. कारण खो खो मध्ये जी स्पीड आहे, जी एजिलिटी आहे म्हणजे जी चपळता आहे, जे फास्टनेस आहे, ते सगळ्या गेम मध्ये मिळतं.
0: बरं.
1: आणि म्हणजे मी तर म्हणेन की खो खो हा सगळ्यात हार्ड गेम आहे. उठून बसणं, बसणं उठणं, त्या बसल्यापासून उठून फास्ट रनिंग आपली स्पीड वेगात येणं, म्हणजे मी खरंच मानेन की म्हणजे मला खो खो या गेमचा खूप जास्त फायदा झाला, ज्याच्यामुळे मी ऍथलेटिक्समध्ये पण करू शकली आणि त्याच खो खोचा मला पूर्ण फायदा मला हँडबॉलमध्ये झाला. स्पीडमध्ये म्हणा, ताकद ताकदीमध्ये म्हणा, डॉजिंगमध्ये म्हणा, भरपूर फायदा झाला. मग मी हँडबॉल खेळायला सुरुवात केली आणि खूप लगेच म्हणजे पहिल्याच म्हणजे 5-6 महिन्यामध्येच मी 10वी पर्यंत जिथे खो खो खेळली, 11वी मध्ये मी जीएस कॉलेजमध्ये आल्यानंतर जेव्हा तिथे अशीच नावाच टीम टाकून दिली हँडबॉलची माझ्यामुळे, आम्ही दोन माझे मैत्रीण वगैरे होतो आम्ही, आणि त्याच्यामध्ये माझा गेम खूप छान झाला आणि माझं सिलेक्शन पण झालं.
0: म्हणजे तो असा प्रवास सुरू झाला
1: आणि त्यांना पाहिजेच होता, रे इतकी हायटेड पोरगी आहे, चांगली जम्प आहे आणि ताकद पण आहे, खूप जोरात बॉल मारते, कॅच पण खूप चांगलं म्हणजे कलेक्शन पण खूप चांगलं आहे. तर ते सगळं बघून माझं आणि मी पहिल्याच वर्षी 1984 स्कूल गेम्समध्ये खेळलो आणि महाराष्ट्राची त्यावेळेला इतकी चांगली टीम राहायची. यशवंत स्टेडियमला मोस्टली हा गेम खेळला जायचा. मी हिस्लॉप कॉलेजमध्ये वैरागडे सरांच्या अंडरमध्ये, बारसे सरांच्या अंडरमध्ये खेळायची तेव्हा तिथे. तर तिथे असे दोन क्लब होते, त्याच्या तिथे एक रेशीमबागला पण क्लब होते. जेव्हा डिस्ट्रिक्ट लेवलच्या ट्रायल्स व्हायच्या तेव्हा आम्हाला कळायचे की इथे ते पण हँडबॉल सुरू आहे. मला काहीच नव्हतं माहीत. मला जेव्हा न्यायचे तिथे मी जायची, खेळायची, आपला गेम दाखवायची आणि गेममुळे हाईटमुळे हाईटचा मला खूप ऍडव्हान्टेज होता. नॅचरल आहे की हाईटचा प्रत्येक गेममध्ये सगळ्यांनाच ऍडव्हान्टेज मिळतो. तर तिथून माझी सुरुवात झाली 84 आणि पहिल्याच स्कूल गेम्सला आम्हाला गोल्ड मेडल मिळालं.
0: म्हणजे अशा रीतीने शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही खेळाचे मैदान गाजवलेले असतील.
1: कॉलेजमध्ये सुद्धा मी युनिव्हर्सिटी लेवलवर म्हणजे जोपर्यंत मी खेळलेली आहे, टचवूड की जोपर्यंत मी खेळली आहे तोपर्यंत मला प्रत्येक वर्षी मेडल्स मिळालेले आहेत. की जबरदस्त टीम म्हणजे आमची महाराष्ट्राची, आजही लोक जे सिनियर लोक आहेत ते अजूनही नावं घेतात माझ्या सिनियर्सचे आमचे. आणि तेव्हा मला असं वाटतं की खरंच का मी इतकी चांगली खेळायची. सगळे म्हणतात की नाही लल्ली म्हणजे माझा गेम खूप छान होता, खूप नॅचरल आहे, त्याच्यामुळे मला इंडिया टीम मध्ये सुद्धा मला चान्स मिळाला.
0: तुम्ही तेवढी मेहनत घेतली,
1: मेहनत खूप केली.
0: जे काय खेळासाठी गुण लागतात, सराव लागतो, प्रॅक्टिस म्हणा जे किंवा व्यायाम, खाणं पिणं, आहार तसा होता तुमचा आणि तुम्ही ते करून दाखवलं. आणि मुख्य म्हणजे पॅशन, खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती आणि तुम्ही या ग्राउंडमध्ये चमकला.
1: बिलकुल.
0: आणि करिअरही तुम्ही याच क्षेत्रात करायचं ठरवलं. तुम्ही आज एका नामवंत शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करत आहात, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत आहात. तर तुमच्या नॅशनल लेवलवरचा आता प्रवास जाणून घेऊया. कोणकोणत्या नॅशनलच्या मॅचेस तुम्ही खेळल्यात, कुठे कुठे खेळल्यात त्याबद्दल सांगा ना.
1: मी खो खो मध्ये ज्युनियर लेवलच खेळले मी 10वी पर्यंत.
0: बरं.
1: हँडबॉलमध्ये मी सिनियर नॅशनल, ज्युनियर नॅशनल, सिनियर नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचा मी प्रवास सुरू केला इथे. आणि प्रत्येक नॅशनलमध्ये माझ्या हाईट आणि ताकदीमुळे मला माझ्या बॅचमध्ये सगळ्यात पहिले मी अशी असेल की जिला सिनियर मुलींसोबत खेळायचा चान्स मिळाला.
0: बरं.
1: सिनियर नॅशनल सुद्धा मी 86 पासून खेळले आणि त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं माझं सिनियर नॅशनल स्किल ऑन होतं जे केरळमध्ये होतं, तिथे सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं. त्याच्यानंतर मी भद्रेश्वर वेस्ट बेंगॉलला खेळली, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं आहे. याच दरम्यान आम्ही युनिव्हर्सिटी खेळलो, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड, सिल्वर, म्हणजे इंटर झोन, नंतर वेस्ट झोन, नंतर ऑल इंडिया झोन. तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जिंकत गेलो आणि प्रत्येक ऑल इंडिया लेवलवर सुद्धा आम्ही मेडल्स घेतलेले,
0: अगणित बक्षीस म्हणजे मिळाले.
1: बरोबर. त्याच्यामुळे आणि प्रत्येक नॅशनल्समध्ये आम्हाला मेडल, मला सगळ्यात जास्त म्हणजे याच्या मागे माझा साथ म्हणजे माझ्या आईचा होता.
0: हो.
1: आणि माझी मोठी बहीण जी छाया सावरकर आहे, आता अंधश्रद्धे निर्मूलन

0: मध्ये ती श्याम मानवांसोबत काम करते.
1: बरं.
0: तर तिचा मला ती सुद्धा क्रिकेट प्लेअर होती, तिची सुद्धा खूप जबरदस्त स्पीड होती. पण प्रत्येक घरात काही ना काही अडचणी येतात, तर तिचा गेम कमी राहिला, तिने आपल्याला ड्रॉप केलं.
1: बरं.
0: आणि मला तिने पुढे पाठवलं. माझे मुलं सुद्धा दोघे, ते पण सुद्धा इंटरनॅशनल, माझे मिस्टर सुद्धा इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहेत. म्हणजे भारतामध्ये एक अशी माझी एक रंधावा फॅमिली अशी आहे की जी फक्त हँडबॉलमध्ये चौघची चौघही आम्ही इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहोत. त्यातल्या त्यात आम्ही तिघांनी पण आम्ही कॅप्टनशिप केलेली आहेत. ते सुद्धा भारताचे म्हणजे कोच राहिलेले आहेत. मी सुद्धा कोच आहे. आता शाळेच्या लेवलवर कोचिंग करते आणि अशा प्रकारे नॅशनल लेवलला मी भरपूर मेडल्स घेतलेले आहेत. म्हणजे एक नाही म्हणता येणार, भरपूर मेडल्स घेतले.
1: आता प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये उतरावं.
0: बिलकुल.
1: तुमचं इथे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर तिथल्या मॅचेस कोणत्या, तिथले मेडल्स कोणते ते सांगा ना.
0: इंटरनॅशनल लेवलचा माझा पहिला टूर 1991 मध्ये सुरू झाला होता, जिथे मला याच अशा सिनियर नॅशनल्समध्ये जेव्हा ते लोक येतात, जसे आता आजकाल ते पोलीसमध्ये म्हणा, डिफेन्समध्ये म्हणा, ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजे बऱ्याच रेल्वेजमध्ये म्हणा, जसे सिलेक्शन्स होतात प्लेयर्स लोकांचे चांगल्या लेवलवर, तसेच आमच्या नॅशनल्सच्या पण वेळेस काही लोक आले होते. तेव्हा आम्हाला नव्हतं कळलं की हे लोक सिलेक्शन नाही, तर असं कळलं तर कसे लोक सेल्फ खेळतात. तर तेव्हा असं पण त्यांनी असं इन जनरल तेव्हा असे जवळजवळ 50-60 मुला मुलींची अशी टीम म्हणजे काढली, त्यांना कॅम्पमध्ये बोलवलं, तेव्हा माझं नाव तिथे आलं होतं पहिल्यांदा. आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होता जशी कटोती होत राहते, आता 60 आहे तर नंतर 40 राहतील, नंतर 20 राहतील, त्याच्यामधनं मग टीम बेस्ट टीम फायनलच्या वेळेस, म्हणजे टूर आता आहे त्याच्या 15 दिवस आधी फायनल टीम पूर्ण होते, त्याच्यानंतर मग त्या मोजक्या लोकांची टाईम. तशामध्ये असं करत करत मी पहिलं माझं जे इंटरनॅशनल झालं ते 91 चायनाला हायफीमध्ये झालं होतं. तिथे मला पहिल्यांदा कॅप्टनशिपचा पण मौका मिळाला होता. आणि त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो खेळायला, तर तिथे मात्र तो अनुभव नव्हता, कारण आम्ही आउटडोर मधनं खेळून गेलो होते. तिथे आम्हाला डायरेक्ट इनडोर गेम मध्ये, इथे आम्हाला इनडोर गेम मध्ये जस्ट जेव्हा जेएन स्टेडियम जवाहरलाल नेहरू दिल्लीला आमचा जेव्हा कॅम्प लागला होता, तो मोजका 4-5 दिवसाचा कॅम्प सुरुवातीला, कारण पहिल्यांदा मुलींची टीम चालली होती, तर तिथे आम्हाला फक्त इनडोर मध्ये. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की इनडोर मध्ये गेम कधी खेळताना बॉलसाठी ते गम म्हणजे असा डिंक एक वेगळ्या प्रकारचा असतो हाताचा,
1: बरं,
0: ते लावून ते खेळतात, जेणेकरून आपल्याला इनडोर मध्ये नॅचरल आहे की तिथे पण एसी असतं पण घाम येतो खेळता खेळता. तर हात आमच्या हातात आम्हाला ती सवय नसल्यामुळे किंवा त्या फॅसिलिटीज आम्हाला इंडियामध्ये तेव्हा मिळाल्या नव्हत्या किंवा त्या करण्यात आल्या नसतील, तर त्याच्यामुळे आम्हाला तिथे आम्ही कुठलंच मेडल घेण्यात आलं नाही आणि आम्ही प्रत्येक मॅच हरलो तिथे.
1: बरं.
0: पण खूप चांगला अनुभव होता. बाकीच्या दुसऱ्या देशातल्या मुली कशा खेळतात, त्यांचं लुक आणि त्यांचं जे फिटनेस आहे ते पाहून आपल्याला कळलं की आपण तर खूप म्हणजे आधी वाटायचं बापरे आपलं काय सकाळ संध्याकाळ 4-4 तास आपण प्रॅक्टिस करतो, इतका कॅम्प होऊन राहिला, तिथे कॅम्पमध्ये 3-3 सेशनची आमची प्रॅक्टिस. पण त्यांचं पाहून असं वाटायचं की ते तर काहीच नाही आपल्याला.
1: बरं.
0: म्हणजे खूप मेहनत करायची आहे त्याच्यासाठी, मेहनत त्याच्यासाठी त्याच्या फॅसिलिटीज जे आता आताच्या लोकांना सगळ्यांना मिळत आहे. जसं तुम्ही म्हटलं की मुलींमध्ये खूप जास्त आता आपला भारत देश खूप खरंच आणि स्पोर्ट्समध्ये भरपूर पुढे येत आहे, तर त्या फॅसिलिटीज मिळाल्यामुळे त्याच्यामुळे नॅचरल आहे, फॅसिलिटीज मिळाल्या की तुमचं डेव्हलपमेंट डे बाय डे वाढेलच आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येईलच. आता तुम्ही जसं आता कॉमनवेल्थ आता एक झालेलं आहे, कितीतरी आपल्या अॅथलेटिक्सच्या मुला मुलींनी किती चांगले मेडल्स आणि भलेही त्यांचे रेकॉर्ड पण ते आता काही काही लोकांनी रेकॉर्ड पण केले आहेत, तर प्रत्येक गेममध्ये डेव्हलपमेंट येत आहे. तर फॅसिलिटीज वाढतात. तेव्हा तर आम्हाला असं वाटायचं की बापरे मी घडाईकडे पाहत राहायचे किंवा गेम संपतो, कारण त्यांची स्पीड आमच्या हातात बॉल सुटून राहिले घामामुळे ते ग्रीपमध्येच येत नाहीये.
1: आणि प्रत्येक आपल्याला गेम कसा आपल्याला शिकवतो काय कमतरता आहे आणि आता पुढे कसा तो गेम आपण आपला चांगल्या पद्धतीने करू शकतो, कसं बेस्ट देऊ शकतो.
0: बिलकुल.
1: हे शिकूनच येतं आपल्याला.
0: तिथनं आल्यानंतरच आम्ही जेव्हा आम्ही आमच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो ना, तेव्हा आम्ही त्या इंडिया कॅम्प मध्ये आम्हाला कसं कोचिंग करण्यात आलं, कशी मेहनत करून घ्यायची, ती मी इथे येऊन करायची. आणि ते केल्यानंतर माझ्या क्लब मधले म्हणा ग्राउंडचे मुलं मुली म्हणा त्यांना आम्ही तशी प्रॅक्टिस करून द्यायचो. त्याच्यामुळे माझ्या पण ग्राउंडच्या ज्युनियर्स मुली बऱ्याच इंटरनॅशनल प्लेअर आहेत. त्याच्यामध्ये मुक्ता देशमुख आहे जी आता भवन्समध्ये जॉब करते, ती सुद्धा इंटरनॅशनल आहे, छत्रपती अवॉर्डी आहे.
1: अरे वा.
0: अश्लेषा इंगोल आहे, प्रीती सुपारे आहेत आणि या उत्तम खेळाडू सगळ्या.
1: बरं.
0: म्हणजे फक्त अवॉर्ड म्हणजे तुम्ही समजू शकता की अवॉर्ड त्यांनाच मिळतो की ज्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलवर, नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर काहीतरी मेडल्स आणलेले आहेत, कारण त्यांची अशी मोजमाप होत राहते. या डिस्ट्रिक्ट लेवलवर एवढे पॉईंट, स्टेट लेवलवर एवढे पॉईंट, नॅशनल लेवलवर एवढे पॉईंट, यांचे सगळ्यात जास्त म्हणजे मोजमाप म्हणजे मोजणी असते ज्यांना सगळ्यात जास्त पॉईंट

0: त्यांना मग ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं सिलेक्ट केला जातो, तो अवॉर्ड मिळतो.
1: बरोबर.
0: लवनीत मॅम, आता तुम्ही कोचच्या भूमिकेत जेव्हा शिरलात तर काय आव्हानं तुमच्या पुढे आलीत आणि कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, कसे खेळाचे बारकावे शिकवलेत?
2: प्लेअरमध्ये असताना कसं की आपल्या मनावर असतं की एवढी प्रॅक्टिस करायची काय करायची, पण जेव्हा कोचची भूमिका, जेव्हा मी केंद्रीय विद्यालयामध्ये मला ऍज अ कोच म्हणून मला जेव्हा जॉब लागला 1970 मध्ये, तेव्हा शाळेची मुलं, त्यांचे वर्ग, त्याच्यातनं ते स्पोर्ट्सचे पिरियड, त्याच्यामध्ये प्रत्येक मुलांना एवढं शिकवणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामधनं टीम काढणं तो एक खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर.

0: अभ्यासाला घेऊन राहतात. मग त्यांना समजवणं की नाही, आपला एक टाइमटेबल असतो, खेळायला जेवढा वेळ दिला तसंच अभ्यासाचा वेगवेगळा सोट, म्हणजे अशी समय सारणी करून त्यांना समजून देणं हा मला खूप मोठा एक प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झाली.
1: म्हणजे थोडंसं काउन्सिलिंग, थोडंसं खेळाकडे लक्ष देणं, कुठला प्लेअर कुठली गोष्ट चांगली करू शकतो, कुठल्या खेळातला बारकावा पटकन उचलू शकतो, हे एका प्रशिक्षकाच्या भूमिकेला खूप महत्वाचं ठरतं.
0: आपल्याला प्रशिक्षकासोबत त्यांचे आई वडील पण बनावं लागतं.
1: बरोबर.
0: कारण हे मुलं, म्हणूनच प्रत्येक शाळेमध्ये म्हणा, प्रत्येक कॉलेज, इव्हन इंडियाचे कोच मध्ये म्हणा, जितके स्पोर्ट्स पर्सन आपल्या आई वडिलांचे जेवढे फ्री राहत नाही ना, तेवढे स्पोर्ट्स टीचर सोबत फ्री राहतात. कारण प्रत्येक स्पोर्ट्स टीचर हा एक आई वडिलांची भूमिका जास्त निभवतो कोचेसपेक्षा. कारण त्या कोचला पहिले हे बघायचं की हा मुलगा ही मुलगी कुठल्या वातावरणामध्ये येते, त्याच्या घरचं वातावरण कसं आहे, त्याच्या घरी तो, कारण ते पोरं बिचारे सँडविच बनतात. आपण इकडनं त्यांना म्हणत राहतो, ते घरचे लोक त्यांना वेगळे म्हणत राहतात, टीचर्स लोक वेगळे म्हणत राहतात, इतर पॅरेंट्स लोक वेग, तो मध्ये असा गुंफलेला असतो. आपल्याला त्याला प्रत्येक त्याला गुंफण्यामध्ये त्याला एक एक काढावं लागतं, त्याला ते पटतं की नाही आपण असं केलं. मग त्याला की नाही, अगर आपने हर चीज में, आप पढाई भी करो, अपने घर के काम भी करो, अपने माँ बाप की भी बात सुनो, टीचर्स की बात सुनो स्कूल में, और अपने कोचेस की, और डिसिप्लिन में रहो, तो बोली कोई भी तुमको तंग नहीं करेगा या कोई भी तुमको डांटेगा नहीं. तर असं जेव्हा त्यांना कळतं की, आणि ते करून पाहतात ना, मग अरे मग तेच टीचर त्यांची तारीफ, अरे देखो खेलता भी है और इसने मार्क्स भी बहुत अच्छे लाया है, ये तो पढ़ने में अच्छा है मैडम, इसकी कोई प्रॉब्लेम नहीं है. तर मग जेव्हा त्यांना कळतं की, आणि त्यांना मुलांना काय दोन प्रेमाचे शब्द मिळाले, खुश होतात ते बिचारे. त्यांना प्रेमाने तुम्ही त्यांना उपाशी पण ठेवलं ना, ते उपाशी राहत का की नाही नाही अपना काम हो गया, अपने को ये मिलने वाला है, अपने को ये बताया गया, अपने को परमिशन मिल गई है, कोई बात नाही, आज दोन ही एक रोटी खाएंगे. तर ते प्रेमाचे भूकेले असतात.
1: आणि टीचर्स आणि मुलांचं एक बॉन्डिंग
0: असतं,
1: सांभाळणं खूप गरजेचं आहे.
0: जेव्हा त्यांना कळतं ना खरं, तर ते कोच मध्ये बघतात की अरे कोच तो अपने को पढाई के साथ खिलाता भी है, मारता भी है, डांटता भी है और हमको हेल्प भी करता है.
1: बरोबर.
0: जेव्हा तो एक समजू लागतो ना,
1: तेव्हा ते गणित सोपं होऊन जातं. खेळ
0: गणित सोपं होतं, दोघांसाठी सोपं होतं. बरोबर.
1: तुम्हाला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला, अतिशय महत्वाचा हा पुरस्कार. त्या पुरस्काराविषयी तो क्षण कसा होता, ते अवॉर्ड घेताना तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
0: खूप खूप चांगला, की कारण तो छत्रपती अवॉर्ड आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांच्या वरती तो पुरस्कार. आणि जेव्हा तुम्ही आमची ट्रॉफी बघाल, मुकुट जो आहे तो आम्हाला देण्यात आला, आणि त्यांची तलवार,
1: बरं
0: ते असं. तर विचार करा तुम्ही, जो मुकुट आम्हाला मिळालेला तो खेळाडू किती वरच्या लेवलचा असेल, आणि तो जेव्हा आम्ही तो हातात घेतो तर एक आतून एक असं वाटतं की आप एक विरांगणा आहोत आपण. खरंच झाशीची, म्हणजे आपण फक्त इतिहासमध्ये किंवा आपण गोष्टीच ऐकलेल्या आहेत टीव्ही वगैरे मध्ये बघितलेल्या पिक्चरमध्ये, तेव्हा स्वतःला जाणतो की आपण एक वीर योद्धा आहोत, विरांगणा आहोत आपण, की आपण पण काहीतरी करून दाखवलं आपल्या देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी आणि आपल्या घरच्या लोकांसाठी, आपल्या लोकांसाठी. तो एक खूप अभिमानाचा क्षण असतो. खरंच मी तर म्हणेन की ज्या व्यक्तींनी, जे मुलं मुली खेळतात, त्यांनी हाच एक एम ठेवला पाहिजे की मी माझ्या देशासाठी खेळत आहे तर मी काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि मला माझ्या देशाने काहीतरी दिलं पाहिजे. अशा प्रकार, अशी ही जी जेव्हा प्रवृत्ती असते ना, तेव्हा नक्कीच तो
1: खेळ दमदार होतो,
0: खेळ दमदारी होतो आणि तो स्टुडंट त्या लेवलवर नक्कीच पोहोचतो.
1: बरोबर. असं एखादा खेळ तुमचा, म्हणजे नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरची एखादी मॅच आहे, अटीतटीचा तो सामना रंगलेला आहे आणि तुम्ही तो गोल केला, असा एखादा प्रसंग आठवतो?
0: मी जेव्हा खेळत होती तेव्हा आमचं एकदम ऑल झालं होतं. जयपूरलाच नॅशनल, सिनियर नॅशनल खेळायला गेलो होतो आणि माझी कॅप्टनशिप होती त्यावेळेला. म्हणजे दरवर्षी आम्ही गोल्ड मेडल घेतो, पण तो एक वर्ष असा होता की लास्ट ऑल सुरू होतं आणि पेनॉल्टी मिळाली होती आमची तेव्हा, आणि ती पेनॉल्टी मी लास्टला म्हणजे मी मारली होती आणि तो गोल झाला.

0: खेळत आहे समोर. त्या चार आम्ही या पाच मुलींनी मिळून सगळ्या मॅचेस खेळलो, प्रत्येकाशी खेळलो, नाशिक, पुणे, मुंबई, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, सगळ्यांशी खेळलो. आम्ही फायनलला पोहोचलो आणि आम्ही फायनल सुद्धा वर्धेमध्ये असून वर्धा टीमशी, त्यांची होस्ट टीमला आम्ही पाच मुलींनी मिळून जिंकलेला
1: आहे.
0: तो एक अविस्मरणीय क्षण होता आमचा आणि तो एक अविस्मरणीय मॅचचा जो एक रोमांचक जो क्षण आहे तो आयुष्यात आम्ही कधीच विसरणार.
1: बरोबर, इतक्या छान गप्पा होत आहेत पण वेळेअभावी आपल्याला इथे थांबायचं आहे. तर जाता जाता तुम्हाला कुठले पुरस्कार मिळाले ते आमच्या मैत्रिणींना सांगा.
0: मला तर स्पोर्ट्समध्ये आपल्या हँडबॉलमध्ये छत्रपती, सगळ्यात महाराष्ट्राचा छत्रपती पुरस्कार मिळाला, शिवछत्रपती पुरस्कार. केंद्रीय विद्यालयामध्ये आल्यानंतर मला बेस्ट स्पोर्ट्स टीचरचा एक इन्सेंटिव्ह अवॉर्ड मिळाला जो जबलपूरला मिळाला आणि त्याच लेवलला नॅशनल लेवलचा पण मिळाला. ऑल इंडियामधनं बेस्ट स्पोर्ट्स टीचर म्हणून मिळाला जो दिल्लीला मला स्मृती इराणीच्या हाताने मिळालेला होता. याच कारकिर्दीत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, साईकडनं, स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मला गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर म्हणजे गव्हर्नमेंट इंडियाची टीम सिलेक्ट करण्याचा पण खूप मोठा मला मान मिळालेला आहे.
1: खूप छान.
0: जो ज्याच्यामुळे मी राष्ट्रपती भवनमध्ये जे 29 ऑगस्टला जो आपला स्पोर्ट्स डे असतो मेजर ध्यानचंदच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्या दिवशी आपल्या राष्ट्रपती भवनमध्ये तिथे आम्हाला सगळे जे गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर होते त्यावेळेला माझ्यासोबत पीटी उषा वगैरे पण होती, तेव्हा आम्ही सगळ्यांना आम्हाला तिथे निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि तिथे सुद्धा खूप मोठा मान आम्हाला राष्ट्रपतीद्वारे देण्यात आला होता.
1: छान. अर्थात सगळी तुमची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही हे यश गाठलेलं आहे आणि आपल्यासारख्या प्रशिक्षकाची मदत इतर विद्यार्थ्यांना मिळते, ते विद्यार्थीही चमकतायत. तुमच्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप छान तुम्ही मनमोकळा संवाद साधला. तर लवनीत मॅडम, तुम्ही इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. जाता जाता कार्यक्रमात कुठलं गीत?
2: क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. ऐकूया इंद्रधनू या मालिकेत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे करिअर नेव्हिगेशन.
3: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सध्या पालक आणि विद्यार्थी करिअरला घेऊन खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत, कारण करिअर आपल्या यशस्वी आयुष्याचा एक महत्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपण त्याला जास्त महत्व देतो. पण त्यातही ते निवडताना बरेचदा कळत नाही की नेमकं काय करावं. मग कधी दुसरे म्हणतात म्हणून निवडलं जातं, तर कधी कधी परिस्थिती नाही म्हणून करिअर निवडलं जातं आणि ते काम आर्थिक स्थैर्य तर देतं पण मानसिक समाधान देत नाही. खरं तर आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांचा आणि क्षमतांचा विचार करूनच आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण काम करायला हवं. मैत्रिणींनो, आपलीही मुलं सध्या याच वळणावर आहेत की करिअर करायचं आहे पण ते निवडायचं कसं किंवा कोणतं निवडायचं. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच करिअर नेव्हिगेशन या विषयावर आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय करिअर काउन्सिलर असलेले मुकुल चिमोटे यांना. तर मुकुल चिमोटे, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
4: नमस्कार मॅडम.
3: सर, हल्ली आपण बघतोय की करिअरला खूप जास्त महत्व दिले जाते आणि जेव्हा घरात एखादं मूल आहे तर पालक मात्र त्याच्या करिअरच्या बाबतीत खूप सजग असतं. अगदी लहानपणापासूनच त्यांचं सुरू असतं की याला काय करायचं किंवा कोणत्या फील्डमध्ये टाकायचं, याचं करिअर कसं छान करता येईल याचा विचार ते अगदी लहानपणापासूनच करत असतात. तर करिअर नियोजनाची सुरुवात नक्की कोणत्या वयापासून करायला हवी?
4: बेसिकली तसं पाहिलं तर 8th onwards म्हणजे जेव्हा मुलगा 8th असतो, दॅट इज अ राईट टाइम की तेव्हा तुम्ही करिअर नेव्हिगेशन आणि त्याच्या पर्सनॅलिटी अनालिसिस अकॉर्डिंगली त्याच्या करिअर बद्दल तुम्ही विचार करणं सुरू करायला
3: हवं.
4: 8th हा राईट टाइम असतो.
3: अच्छा.
4: आणि तसं पाहिलं तर आजकाल 5th onwards 7th पर्यंत पण मुलांना त्यांचे एप्टिट्यूड कसे आहेत, त्यांच्यामधल्या स्किल्स काय आहेत हे पण आयडेंटिफाय आजकाल करतात 5th onwards. तर तसं स्किल आयडेंटिफिकेशन हे 5th पासून करायला पाहिजे, पण करिअर अनालिसिस आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आपण 8th onwards द्यायला पाहिजे.
3: अच्छा. मग बरेचदा असं होतं की काही विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करायचं असतं, कारण आपण हल्ली बघतोय की आपली मुलं म्हणा किंवा दुसऱ्यांची मुलं, कधी त्यांना MBBS करायचं असतं तर कधी इंजिनिअरिंगकडे जायचं असतं किंवा कधी दुसरा विषय निवडायचा असतो. मग अशा वेळी काय करायला हवं, नेमकं करिअर कसं चूज करायला हवं?
4: बेसिकली हे नॅचरल आहे. की कन्फ्युजन होणं एक

0: नॅचरल प्रोसेस असते की जेव्हा तुम्ही त्या वयात असता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो आणि तुम्ही मल्टिपल गोष्टींचा विचार करत असता आणि म्हणूनच सायंटिफिक करिअर प्लॅनिंग एक खूप मोठं एक त्याला हेल्प करू शकतं मुलाला त्याचं करिअर आयडेंटिफाय करायला. जनरली करिअर आयडेंटिफाय करताना त्याची पर्सनॅलिटी कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे, त्याचं थिंकिंग प्रोसेस कसं आहे, या सगळ्या पॅरामीटर्सचा त्याचा एप्टिट्यूड हा कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करायला हवा. फक्त स्किल असून करिअर होत नसतं, है ना. फक्त तुमच्याकडे स्किल आहे पण तुमची पर्सनॅलिटी त्याला समजा मॅच करत नाहीये तर ते करिअर बरोबर होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की एखादा व्यक्ती असेल तो इंट्रोवर्ट असेल आणि त्याला एमबीए मार्केटिंग करायची इच्छा असेल किंवा त्याला वाटत असेल की कोणी एमबीए मार्केटिंग आपण करावं तर ते त्याच्यासाठी योग्य नाहीये. कम्युनिकेशन स्किल एक बेसिक आहे त्या गोष्टीसाठी लागण्यासाठी आणि आजकाल इंटरडिसिप्लिनरी करिअर्स पण खूप आलेले आहेत.
1: खरंच तुम्हाला काय वाटतं सर की कोणत्या बाबींचा विचार करायला हवा?
0: बेसिकली माझ्या हिशोबाने पाच पॅरामीटर्स असतात एक करिअर तुमचा पाथवे तय करण्यासाठी. त्यातलं सगळ्यात पहिले असतं पर्सनॅलिटी अनालिसिस. बेसिकली तुमचं कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे हे फार मोठी गोष्ट आहे की कोणी कोणी एंटरप्राइझिंग असतं, कोणी कोणी एक्स्ट्रोवर्ट नेचरनी असतं, कोणी इंट्रोवर्ट असतं, कोणी कोणी लॉजिकली गोष्टींचा विचार करत असतं, कोणी फार इमोशनल असतं, तर कोणी कोणी फार इंट्युटिव्ह असतं त्याचं आणि त्याला काही वेगळे नवीन गोष्टी करायला आवडतात. तर व्हॉट काइंड ऑफ पर्सनॅलिटी तुमची आहे हे आयडेंटिफाय करणं पहिलं पॅरामीटर आहे. जसं मी तुम्हाला पहिले पण उदाहरण दिलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये जसं आपण एक लॉचं एक उदाहरण घेऊ की लॉमध्ये कोणी लॉयर्स असतात दोघांकडे पण डिग्री असते, कोणी लॉयर्स फारच जास्त सक्सेस असते त्यांना त्यांच्या प्रोफेशनमध्ये, त्यांना आर्ग्युमेंटचे सिनियर अॅडव्होकेट लेवल्सवर चालले जातात, त्यांना खूप सारे आर्थिक पण त्यांना फार चांगले त्यांच्या फीस वगैरे त्यांना रिम्युनरेशन खूप हाय असतं त्यांचं आणि काही अॅडव्होकेट्स कंटिन्युअसली स्ट्रगल करत असतात. हे एक उदाहरण देतो आहे, दोघांकडे पण डिग्री आहे, मग फरक असतो तुमच्या स्किल्सचा तुमच्या व्यक्तिमत्वाचा, है ना. हे एक उदाहरण तुम्हाला दिलं, त्यामुळे फर्स्ट थिंग इज पर्सनॅलिटी अनालिसिस. सेकंड मग असतं की करिअर अनालिसिस आणि स्ट्रीम अलाइनमेंट त्याला करणं. करिअर अनालिसिस म्हणजे काय, प्रत्येक करिअरचं एक विशिष्ट स्वरूप असतं. काही काही इन्व्हेस्टिगेटिव्ह जॉब्स असतात की ज्याच्यामध्ये रिसर्च हा पार्ट खूप डेप्थमध्ये रिसर्च असतो, डॉक्टर्ससाठी झालं, रिसर्चर्ससाठी झालं, एक स्पेसिफिक फॉरेन्सिकमध्ये कोणी काम करतं ते एक इन्व्हेस्टिव्ह टाईप असतं. काही काही करिअर्स हे फार सोशल असतात, है ना, की त्याच्यात सोशल सर्व्हिस इन्वॉल्ड असते, सोशल समाजाशी तुमचा संबंध इन्वॉल्ड असतो, इंटरॅक्शन इन्वॉल्ड असतं, मास कम्युनिकेशन घ्या किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही पॉलिटिकल सायन्स घ्या किंवा काही करता ज्याच्यामध्ये तुम्हाला समाजाशी जुळून तुम्हाला काम करावं लागतं. तसंच काही काही जे असतात ते बेसिकली रिअलिस्टिक करिअर्स असतात आणि काही कन्व्हेन्शनल करिअर्स असतात. कन्व्हेन्शनल म्हणजे ज्यांना नंबर्सशी खेळायला आवडतं, डेटा अनालिसिस करायला आवडतं, ज्याचं शेअर मार्केटचं अनालिसिस करतोय, फायनान्शियल अनालिसिस करतोय, असं त्याला कन्व्हेन्शनल म्हणतात. रिअलिस्टिक म्हणजे कोणाकोणाला टूल्स सोबत काम करायला आवडतं, मशीन सोबत काम करायला आवडतं, फिरायला आवडतं, रिअलिस्टिक, तर अशा याला म्हणतात करिअर अनालिसिस. तर पहिले पर्सनॅलिटी अनालिसिस, मग करिअर अनालिसिस, मग त्याला स्ट्रीम आयडेंटिफाय करायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये काय आहे, एक खूप मोठा गैरसमज आहे ट्रेडिशनली, पहिले आपण डिग्री करतो आणि नंतर आपलं करिअर आपण त्याला अलाईन करायचा प्रयत्न करतो. टेक्निकली पहिले तुम्ही करिअर तुमचं बघायला पाहिजे आणि नंतर त्याला सब्जेक्ट्स तुमचे किंवा तुमचा स्टडी जो आहे तो त्याला अलाईन करायला पाहिजे. एक सायंटिफिक आहे. तर हा झाला सेकंड पॅरामीटर. थर्ड आहे की तुम्ही कुठनं शिकायला पाहिजे. कुठलीही स्ट्रीम ही चांगली किंवा वाईट नसते. म्हणजे कोणाला असं वाटतं की सायन्सच चांगलं आहे, कॉमर्स वाईट आहे किंवा असं बिलकुल नाहीये. तुम्ही कुठनं शिकताय त्या एज्युकेशन सिस्टमचा, त्या इन्स्टिट्यूशनचा फार मोठा रोल असतो एका व्यक्तीच्या डेव्हलपमेंटमध्ये. आयआयटी मधनं कोणी इंजिनियर बनतं त्याला वेगळा एक्सपोजर आहे आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं कोणी इंजिनिअरिंग करताय त्याला वेगळं एक्सपोजर आहे. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स पण कराल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं करताय आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं करताय, तर तुम्हाला एक्सपोजरचा, क्वालिटी ऑफ टीचिंगचा, रिसर्चचा हा फरक असतो. तर त्यामुळे कुठलीही डिग्री ही चांगली किंवा वाईट नसते स्ट्रीम. कॉलेज इन्स्टिट्यूशन आपण कुठे जायला पाहिजे हे असलं पाहिजे आपल्याला. हे थर्ड झालं. चौथं आहे मग कसं पोहोचायचं तिथे. समजा आपल्याला तिथे जायचं आहे तर आपल्याला काय काय प्रिपेरेशन करावं लागेल, काय काय पॅरामीटर्स पूर्ण करावं लागतील हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जॉब प्रॉस्पेक्ट त्याच्यामध्ये काय आहे करिअरमध्ये ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की येणाऱ्या 10 वर्षांमध्ये त्याच्यात काय काय चाललंय, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, काय जॉब प्रॉस्पेक्ट आहेत हे आपण गोष्टी बघायला पाहिजे. आणि नंतर मग आहे एक्झिक्युशन पार्ट. अच्छा, मग पॅरेंट्सचा खूप मोठा रोल येतो याच्यामध्ये की मॉरल सपोर्ट आणि फायनान्शियल प्लॅनिंग त्या करिअर लागण्यासाठी पालकांना पहिलेपासून सगळ्या माहिती असलं, क्लॅरिटी असली पाहिजे की मला माझ्या मुलाला समजा एमबीबीएस करायचंय किंवा काही करायचंय, त्याला किती पैसा लागणार आहे, किंवा चांगला एमबीए करायचं आहे किंवा परदेशातनं शिक्षण घ्यायचंय तर काय पैसा लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आणि मॉरल

0: हे पाहिजे असतं. या सहा बाबी फार इम्पॉर्टंट आहे, ज्याचा प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करून मग आपलं करिअर प्लॅन करायला पाहिजे.
1: खरंच सर, सध्या एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे करिअर विश्वात अनेक बदल झालेले आपण बघतोय, आणि मुलं सध्या एआयचा खूप अवलंब सुद्धा करतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत सध्या. तर कुठले कुठले बदल होतात आहे सध्या म्हणजे करिअर चूज करताना?
0: बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते ऍक्च्युली पाहिलं तर आपल्यासाठी जास्त ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करत आहे. वर्क मधली इफिशियन्सी वाढते, ठीक आहे तुमची. तुम्हाला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा यूज आहे, म्हणजे असं वैद्यकीय क्षेत्रामध्ये यूज आहे. कुठली डायग्नोसिस वगैरे करायचं असेल तर त्याच्यामध्ये एआय रोल प्ले करत आहे. आज तुम्ही कंटेंट रायटिंग करता किंवा आज तुम्ही एडिटर म्हणून कुठे तुम्ही काम करताय, जर्नलिस्ट म्हणून, तिथे पण एआय तुम्हाला हेल्प करू शकतं. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये एआयचा फार मोठा रोल आहे. असं कुठलंही क्षेत्र नाही आहे जिथे एआय रोल प्ले करत नाहीये. पण असं नाहीये की एआय तुम्हाला अनएम्प्लॉय करून टाकेल. माझं म्हणणं हे की शेवटी मनुष्याच्या बुद्धीनेच कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केलेली आहे, तर एआय हे आपल्याला सहाय्यक आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला जेव्हापर्यंत विषयाचं ज्ञान नाहीये, कुठल्याही क्षेत्राचं डोमेनचं नॉलेज नाहीये, तोच व्यक्ती एआयचा चांगला वापर करू शकतो ज्याला त्याचा डोमेनचं किंवा त्या सब्जेक्टचं परिपूर्ण नॉलेज आहे. एआयला फीड देता आलं पाहिजे, त्याला त्या एआयकडनं काय पाहिजे हे त्याला माहिती असलं पाहिजे. ते जेव्हा तो त्याला विचारतो एक स्पेसिफिक गोष्ट, तेव्हा एआय ते तुम्हाला फारच इझी स्वरूपामध्ये आणि लवकर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो.
1: बरोबर.
0: तर म्हणूनच आजकाल असं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा जाता आणि आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी एनईपी आहे 2020 मध्ये जे काही आपल्याला सांगितलंय की इंटरडिसिप्लिनरी किंवा मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन आणि स्किल आयडेंटिफिकेशन या दोघांवर फार त्यांनी एम्फसिस केलेला
1: आहे.
0: तर याच्यामध्ये काय आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताय तो तुम्ही साईड बाय साईड एआय बद्दलचं नॉलेज किंवा रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते पण ऍडिशनल करायला पाहिजे, किंवा एक मेजर आणि एक मायनर असं तुम्ही कराल तर तुम्हाला इंटरडिसिप्लिनरी करिअर्स भरपूर मिळतील. तर हा जमाना फक्त एक डोमेन करिअर करायचा नाहीये, तुम्हाला मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच ठेवून करिअरचा प्लॅनिंग करायची ही योग्य वेळ आहे. तर एआयला घाबरू नका, एआयला एक्सेप्ट करून है ना तेसा तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंट साठी उपयोग करू.
1: खरंच खूप छान. सर, करिअर निवडताना बरेचदा पालक आणि विद्यार्थी कुठल्या चुका करतात बरेचदा, आणि यात पालकांची भूमिका कशी असते?
0: बेसिकली ट्रेडिशनली तुम्हाला सांगतो मॅडम की भारतामध्ये ट्रेडिशनल करिअर्स सात एक करिअर्स लोकांना माहिती आहेत की प्रत्येकाला असं वाटतं की मी एमबीबीएस करावं, डॉक्टर बनावं, है ना, किंवा त्याला असं वाटतं म्हणजे एमबीबीएस डेंटल वगैरे सगळं आलं त्याच्यात, मग त्याला असं वाटतं की मी इंजिनिअरिंग करावं किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी करावी, सीएस करावं, किंवा त्याला डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये युपीएससी वगैरे सगळं त्याला करायचं आहे, एमबीए करायचं आहे, लॉ करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त लोकांना आपल्या सोसायटीमध्ये करिअर्स बद्दल माहिती नाहीये आणि 13,000 जास्त करिअर्स आता मुलांना अवेलेबल आहेत. तर सगळ्यात मोठी चूक पालक हे करतात, आपल्या सोसायटीमध्ये हे बघितलंय की ओपिनियन ड्रिव्हन मुलांची करिअरची निवड, आपलं हे बघतच नाही की त्या मुलाचं
1: त्याला काय वाटतं,
0: त्याला काय वाटतं किंवा त्याची त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा एप्टिट्यूड त्याच्या स्किल्स सेटला आपण बघतच नाही, आपण त्याच्यावरती ओपिनियन्स थोपवतो. हे सगळ्यात मोठी चूक आहे. पियर प्रेशरमुळे आपल्याकडे करिअर्स मुलांना दिले जातात आणि त्याच्यामुळे समजा नॉन अलाइनमेंट ऑफ करिअर असेल म्हणून डिप्रेशन, सुसाइडल टेंडन्सीज, लॅक ऑफ सक्सेस, लॅक ऑफ हॅपीनेस, स्ट्रेस लेवल खूप वाढणे, डिप्रेशनच्या केसेस होणे, ह्या सगळ्या त्याच्यामुळेच आहे की मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि एक प्रोफेशनल आणि एक सायंटिफिकरित्या करिअर चूज केला जात नाही. एक मध्ये सर्वे केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 90% ऑफ द स्टुडंट इन इंडिया यांना योग्य करिअर गायडन्स मिळतच नाही.
1: खरंच. सर, पण जेव्हा विद्यार्थी आणि पालकांना योग्य करिअर कोणतं निवडावं हा प्रश्न पडत असेल तर कौन्सिलरची मदत घेणं गरजेचं आहे का? तुमच्या अनुभवांवरून काय सांगणार, कारण तुम्ही एक करिअर कौन्सिलर म्हणून बरेच वर्ष काम करताय.
0: हो, माझा जसा तुम्हाला अनुभव सांगतो मी तुम्हाला, काही मुलांचे पण मला काही एक दोन शेअर करायला नक्की आवडेल. जसा माझाच मुलगा एक आहे, माझा मुलगा सोहम, वेगळ्या प्रकारचा त्याचं नेचर होतं, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल एबिलिटी किंवा त्याचं गणित चांगलं होतं पण त्याचं फिजिक्स वगैरे जास्त चांगलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये मार्केटिंग स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स वगैरे फार चांगल्या होत्या. आता त्याला कोर ब्रांचेस किंवा इंजिनिअरिंग कडे पाठवणं त्याला ते जमेल की नाही याच्याबद्दल मला पण हे नव्हती. मी त्याच्या सायकोमेट्रिक अनालिसिस किंवा जे टूल्स आहेत ते पण मी केले त्याच्यासाठी आणि मग त्याच्या स्किल्स बघून त्याचा नेचर बघून खूप इनोव्हेटिव्ह आहे तो मुलगा, तर त्याला आम्ही बिझनेस अँड इंजिनिअरिंग कडे पाठवलं. आता हे बिझनेस अँड इंजिनिअरिंग म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं इंटरडिसिप्लिनरी. आता तो जर्मनीला वगैरे गेला, फ्री एज्युकेशनला गेला तिकडे, पण बिझनेस अँड इंजिनिअरिंग मध्ये कॉम्बिनेशन ऑफ मॅनेजमेंट,

0: बिझनेस आणि इंजिनिअरिंग. आता याच्यामध्ये त्याला मेजर इंजिनिअरिंग करायचं असेल तोही चॉईस आहे, किंवा त्याला मेजर बिझनेसमध्ये करायचं आहे तोही चॉईस आहे. त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी दोन सेमिस्टर्स वगैरे केल्या आणि त्यांना मग ऑपॉर्च्युनिटी असते, त्यांनी तेव्हा बिझनेसमध्ये मेजर घेतलं, इंजिनिअरिंगला मायनर ठेवलं आणि मग त्याच्यासोबत एआयचे टूल्स शिकला, ब्रँड मॅनेजमेंट वगैरे सगळं त्यांनी केलं आणि आज तो एक सक्सेसफुल करिअर मध्ये आता 25 पण खूप चांगल्या पोझिशनवर तो आता काम करतोय. हे उदाहरण, एक मुलगा होता ज्याला आई वडिलांचा पीअर प्रेशरमुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये तो गेला. इंजिनिअरिंग त्याला जमत नव्हतं पण कसा बसा त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि तो फार असा डिप्रेस होता की त्याला ते आवडायचंच नाही, हे माझा स्किलच नाही आहे. मग त्याच्याशी जेव्हा माझे काही काउन्सिलिंग सेशन झाले काय झाले, आज मला तुम्हाला आनंद होतो सांगायला, ही इज अ फेमस इंटरनॅशनल फोटोग्राफर.
1: अरे वा. तर आणि खूप आनंद आवड होती
0: त्याला फोटोग्राफी मध्ये आणि तो करत होता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी होती सगळं होतं. हे काही मी उदाहरण दिलं तुम्हाला. जसं आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपण चार्टर्ड अकाउंटंट कडे जातो.
1: बरोबर.
0: कुठलाही वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे आपल्याला तर आपण डॉक्टरकडे जातो. स्वतः सेल्फ मेडिकेशन हे हार्मफुल असतं. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट आपण कुणी अशा माणसाला विचारलं की ज्याला काही समजत नाही इन्व्हेस्टमेंटचं तर आपली रॉंग इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. तसंच आपण करिअर ही अशी गोष्ट आहे जी तुमचं आयुष्य घडवते आणि त्याच्यासाठी कॉन्सिलरच्या थ्रू तुम्ही हेल्प घेताय. एक सायंटिफिक अप्रोचनी तुमच्या व्यक्तिमत्व तुमच्या मुलामध्ये काय चांगलं आहे किंवा काय मिसिंग आहे या गोष्टी समजा तुम्ही एक अनालाइज करू शकता, इव्हॅल्युएट करू शकता, तर त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करायला पाहिजे. त्यांनी हेल्प हे होईल, हॅपीनेस आपला सोसायटीमधला वाढेल, आपल्याकडे एक चांगली डोमेन एक्सपर्टाईज क्रिएट होईल ज्याने नेशन बिल्डिंगला हेल्प होईल. थर्ड आहे, सक्सेस त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या स्किलमुळे जास्त मिळेल, त्यांच्या अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज जागतिक पातळीवरती वाढतील सगळीकडे आणि डिप्रेशन सोसायटीमधलं कमी होईल.
1: हो खरंच आहे.
0: तर हे त्याचा फायदा आहे
1: खरंच सर. पण यासाठी मानसिक चाचण्या करणं सुद्धा गरजेचं आहे का?
0: हो बिलकुल असतं.
1: कशा पद्धतीने?
0: जसं तुमचा इमोशनल इक्यू तुमचा कसा आहे याचा पण फार मोठा रोल आहे आणि याच्यामध्ये स्टडी पॅटर्न पण आपण चूज कशा प्रकारचं त्याची स्टडी स्टाईल आहे हे पण आपण बघायला पाहिजे. नाही तर आपण म्हणतो मुलाला मार्कच मिळत नाहीये, तो शाळेमध्ये जातो तो सक्सेसच होत नाहीये, अशातला भाग नाहीये. बेसिकली काही काही मुलं रिडिंग रायटिंगनी त्यांना जास्त मेमराईज होतं, काही काही मुलांना प्रॅक्टिकल कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात की त्यांनी ते टचनी किंवा प्रॅक्टिकल्सनी ते शिकतात. काही काही लोक ऑब्झर्वेशन खूप चांगलं असतं है ना, तर ते बघून शिकतात गोष्टींना. असं वेगळ्या वेगळ्या हे असतात ते पण बघायला पाहिजे. सेकंडली त्याचं फोकस लेवल्स काय किंवा त्याच्या मेंटल अबिलिटीज काय, त्याची न्युमेरिकल अबिलिटी कशी आहे, त्याचं लॉजिक कसं आहे, है ना, लॉजिकल अबिलिटी कशा कसं आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी एस्पेक्ट्स आहे की नाही, ऑर्गनायझिंग स्किल्स आहेत की नाही, कम्युनिकेशन स्किल्स आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार इम्पॉर्टंट असतात. स्किल आयडेंटिफाय करणं, क्रिएटिव्हिटी आहे की नाही त्याच्यामध्ये. इंजिनिअरिंगला पाठवताय आणि तुम्ही हे बघतच नाहीये की न्युमेरिकल अबिलिटी आणि मेकॅनिकल अबिलिटी आहे की नाही त्याची,
1: हे बघणं खूप गरजेचं आहे.
0: आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी फार बघायच्या आहेत. तसंच काही मुलं स्लो लर्नर्स असतात आणि काही मुलं एडीएचडी पण असतात, अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी सिंड्रोम, लर्निंग डिसॅबिलिटीज काही मुलांना असतात, सगळं असतं. मग हे सगळं कसं कळणार, मुलं का नाही करतात? एका वर्गामध्ये एक टीचर शिकवतो, कोणी खूप चांगलं शिकतं, कोणाला बिलकुल मार्क्स मिळत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये क्षमता नाही. मार्क बेस्ड सिस्टम वरती इव्हॅल्युएशन ऑफ अ पर्सन हे मुळात बरोबर नाहीये. याच्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाला नक्की पाहून त्याला सजेसा प्लॅनिंग आपण समजा दिलं
1: तो जास्त तो
0: कॉन्ट्रीब्युट करू शकेल आणि सच सक्सेस त्याला मिळू शकेल. हे फार इम्पॉर्टंट आहे
1: खरंच. तर मैत्रिणींनो, आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया. सर, तुम्ही खूप छान गाता असं आम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला कुठलं गीत आवडतं आणि त्याच गाण्याच्या चार ओळी आम्हाला म्हणून दाखवा ना.
0: आता आपला जो विषय आहे त्याला धरून मी घेतो की रुख जाना नहीं तू कभी हार के

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. इंद्रधनु या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी मुकुल चिमोटे यांच्याशी आपण गप्पा करतोय. सर, आणि गुणांच्या आधारे सुद्धा विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवलं जाऊ शकतं का? कारण हल्ली आपण बघतो ना की मार्क्स किंवा गुणांना खूप जास्ती महत्व आलेलं आहे, तर काय सांगणार? म्हणजे
1: हो, आपली सिस्टम अनफॉर्च्युनेटली आपल्या इंडियन सिस्टममध्ये मार्काला तर फार महत्व आहे. मार्क्स असल्याशिवाय, जसं तुम्ही आता कोणी नीट परीक्षा देत आहे, कोणी जेई परीक्षा देत आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टम्स आहेत, पर्सेंटेज आहे, आपल्याकडे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मार्किंग सिस्टम आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की या सगळ्या परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह परीक्षा किंवा मार्क त्यांना चांगले मिळू शकतात, मिळतात जनरली, की ज्यांचं बेसिकली जे स्ट्रेस मॅनेज व्यवस्थित करतात किंवा जे स्किलफुली पेपर्सला देतात. स्पेसिफिकली मी निगेटिव्ह मार्किंग वगैरेचे जे पेपर असतात, खूप मुलांना मी आत्महत्या करताना वगैरे आपण पेपरमध्ये वाचतो की कोट्यामध्ये यांनी आत्महत्या केली, हे केलं, नीट रिपीट करतोय म्हणून आत्महत्या केली, जेई मध्ये असं झालं, तर हे मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका की तुम्हाला कमी मार्क मिळतात आहे. तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमचे स्किल आयडेंटिफाय करा, त्याच्या अकॉर्डिंगली करिअर प्लॅन करा, तर तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्ही त्या क्षेत्रात नक्की एक्सेल कराल.
0: बरोबर.
1: सेकंड आहे की मार्क वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे याच्या पण काही स्ट्रॅटेजीज असतात.
0: अच्छा.
1: आणि त्या स्ट्रॅटेजीजनी स्किलफुली समजा आपण प्लॅनिंगनी पेपर्स दिले, जेव्हा आमच्याकडे मुलं येतात तेव्हा आम्ही त्या स्किल्स बद्दलही मुलांना सांगतो की कशा प्रकारचा अप्रोच तुम्ही ठेवायला पाहिजे पेपर्समध्ये, जेणे तुमचे त्या क्षेत्रामधले मार्क वाढतील पर्टिक्युलरली, तर ते नक्की साध्य करता येतं. पण मार्क बेस्ड सिस्टम तर आहे आपल्याकडे, हे आहे आपल्याकडे, पण परदेशात वगैरे शिक्षणाला फक्त मार्कांना महत्व नाही
0: आहे,
1: आज बाकी पण गोष्टींना महत्व आहे, की त्याचा अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, त्याचा नॉन अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, तो गेम्समध्ये, सोशल सर्व्हिसमध्ये किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय कॉन्ट्रीब्युशन केलंय, काय काय काम तो करतोय, याला फार मोठं महत्व आहे. आणि तुम्हाला समजा एक मुलगा आहे की ज्याला खूप जास्त मार्क आहे आणि त्याला टॉप मोस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन्समध्ये ऍडमिशन मिळतंय किंवा कुठल्या मॅनेजमेंटमध्ये मिळतंय, तुम्हाला मीडियम लेवलचे मार्क्स आहेत, तुम्ही एक मेडिकल एज्युकेशन घेताय, पण समजा तुमच्यामधल्या लाईफ स्किल जास्त चांगल्या आहेत, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, तुम्ही तुमचं प्रोफाईल मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचनी समजा चांगलं ग्रो केलेलं आहे, तर तुम्हाला करिअरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त सक्सेस मिळू शकतं. तर तुम्हाला नर्वस व्हायची बिलकुल गरज नाहीये.
0: खरंच सर, एका यशस्वी माणसाच्या मागे कुणाचा तरी हात असतो असं म्हणतात, म्हणजे एखादा गुरु असतोच आपला. आयुष्यात गुरुला खूप महत्व आहे आणि मोठं स्थान सुद्धा आहे, तर करिअरमध्ये सुद्धा मेंटरशिप महत्वाची आहे का?
1: पहा, सचिन तेंडुलकर कधी बनला? जेव्हा का रमाकांत आचरेकरांनी त्याला हेरलं आणि त्याला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा, कसं खेळायचं, त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, त्याला त्याच्या मनावरती त्याला योग्य संस्कार दिले की ज्यांनी त्याचा व्हॅल्यू बेस खूप स्ट्रॉंग झाला आणि तो एवढा मोठा खेळाडू झाला. हे मी उदाहरण कोट करतो. तर मेंटरचा आपल्या एन्शियंट नॉलेज सिस्टममध्ये चाणक्य होते म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांनी पूर्ण जगावरती विजय मिळवला, पूर्ण भारतावर. शिवाजी महाराजांना रामदास स्वामींसारखे गुरु होते म्हणून त्यांनी एवढं सगळं ते साध्य करू शकले.
0: बरोबर.
1: तर मेंटरचा तर रोल फार इम्पॉर्टंट असतो. मेंटर तुम्हाला पूर्ण एक तुमचं इव्हॅल्युएशन करू शकतो, तुमच्यामध्ये काय बाबी चांगल्या आहेत आणि काय गोष्टी मिसिंग आहेत हे तुम्हाला सांगू शकतो, तुमचं एक करिअर प्लॅन करायला तुम्हाला मदत करू शकतो, तुम्ही एखादं करिअर चूज केलं तर ते बरोबर आहे की नाही हे इव्हॅल्युएट करू शकतो. ते अचीव्ह करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या साध्य करण्यासाठी पण तुम्हाला हेल्प तो गायडन्स करू शकतो.
0: बरोबर
1: आहे ना. तर तसंच करिअरमध्ये मेंटरचा फार मोठा रोल आहे. करिअर आयडेंटिफिकेशन, त्यानंतर अकॅडमिक अँड नॉन अकॅडमिक प्रोफाईल बिल्टअप करण्यासाठी, प्लस काही ट्रेनिंग्स पाहिजे असतील तुम्हाला त्याच्यासाठी, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन तुम्हाला मिळव याच्यासाठी तुमचा सर्वांगीण विकास कसा होईल, सो दॅट तुम्ही एक मोठ्या पोझिशनवर कसा काम कराल किंवा मोठा बिझनेसमॅन कसा व्हाल, एंटरप्राइझिंग कसं व्हाल, याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींना मेंटर असेल तर जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही ते करू शकता. आणि नंतर जे आहे की तुम्हाला ऍडमिशन्स, प्रॉपर जागी ऍडमिशन्स मिळणे, तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळणे, तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग होणे, या सगळ्या गोष्टींमध्ये मेंटरचा फार मोठा रोल असतो. तर ऑफकोर्स मेंटरचं रिप्लेसमेंट नाही आहे आज.
0: हो. आणि सर, भविष्यात नवीन करिअर्स कोणती असू शकतात तुम्हाला काय वाटतं? कारण आता सध्याचं जे आपण एआयचं जे युग बघतो आहे, तर काय असू शकतं?
1: आता प्रत्येक क्षेत्रामध्ये खूपच चांगले चांगले करिअर्स आहेत. जसं आता पहिले आपण इंजिनिअरिंग करू. इंजिनिअरिंग मध्ये आजकाल कसं आहे की इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस मुलांना करणं फार चांगलं राहू शकतं. जसं मेकॅट्रॉनिक्स झालं,

0: की ज्याच्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सेस या तिन्हीचा त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. रॉबोटिक्स विथ AI झालं.
1: अच्छा,
0: आज सगळं काही चायनाने तुम्ही बघा की चायना डिफेन्स सिस्टम्स मध्ये रोबोट्स आणते. आजकाल रोबोटिक सर्जरीज व्हायला लागलेल्या आहेत, सगळं व्हायला लागलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या फार चांगल्या प्रचलित गोष्टी आहेत. तसंच आजकाल सेमी कंडक्टर भारत फार मोठं क्षेत्र इथे होऊन राहिलेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कोर्सेस करू शकता. फुल स्टॅक डेव्हलपमेंट झालं, इंटरनेट ऑफ थिंग्स झालं, बिझनेस अँड इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर लॉजिस्टिक्स इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट झालं. की लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन वर पूर्ण वर्ल्ड चाललेलं आहे आज, है ना. आज तो फार मोठा लॉजिस्टिक आणि सप्लाय चेनचा फार मोठा रोल आहे आज वर्ल्डमध्ये. त्याच्याशी रिलेटेड काही कोर्सेस तुम्ही करू शकता. मरीन इंजिनिअरिंग झालं, असे फार फार चांगले कोर्सेस मुलांना आजकाल आलेलं आहे. क्वांटम फिजिक्स फार मोठा एक रोल प्ले करत आहे आजकाल. तर असे खूप चांगले चांगले कोर्सेस आहे. सायबर सिक्युरिटीचा फार मोठा रोल आहे आजकाल. बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे, तर त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स बायोलॉजी फील्डमध्ये फार इम्पॉर्टंट रोल एक प्ले करतं. फक्त तुम्ही समजा असा विचार करत असाल की बा बायोलॉजी म्हणजे मला तर डॉक्टरच बनायचं आहे, नंतर मला काही अव्हेलेबलच नाहीये माझ्यासाठी, तर असं बिलकुल तुम्हाला डिप्रेस व्हायची गरज नाही. खूप चांगले चांगले तुम्हाला कोर्सेस आहेत आणि तुम्ही करू शकता. आता लॉ, आता कोणी म्हणतं मला लॉयर व्हायचं, तर फक्त लिटिगेशन नाहीये.
1: बरोबर.
0: आज आर्बिट्रेशन आणि डिस्प्यूट रिझोल्युशन झालं, त्यानंतर आज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ झालं, कॉर्पोरेट लॉ झालं, आज कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग झालं, सायबर क्राईम झालं. ते इतके सारे लॉ मध्ये पण तुम्हाला इतकं वेगळ्या सगळ्या काही गोष्टी अव्हेलेबल आहेत की तुम्हाला त्याला धरून तुम्हाला आता तुम्ही बाहेर जातो युरोपियन लॉ वेगळा असतो. तर असं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आता आर्टसाठी तुम्हाला सांगतो की ह्युमॅनिटीज मध्ये आता बेसिकली बरेचदा आपल्याकडे असं होतं की ड्रॉईंग खूप सुंदर असतं मुलाचं. मुलीचं इतकं सुंदर क्राफ्ट वर्क, ड्रॉईंग वर्क, त्याला जेव्हा आपण विचारतो की तू, तर 9वी नंतर सोडून दिलं कारण की 10वी होती, लक्षच नाही दिलं, मी हे सगळं करायचो काही केलं करच नाही. तर डिझायनिंग करिअर्स जे आहेत, बॅचलर ऑफ ग्राफिक डिझाईन, बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाईन, बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन अँड कम्युनिकेशन, इंडस्ट्रियल डिझाईन, ऑटोमोबाईल डिझाईन, असे वेगळे डिझायनिंग कोर्सेस आहेत तुम्हाला. तर असे खूप सारे आर्ट्स मध्ये पण इतके निरनिराळे चांगले करिअर्स आज अव्हेलेबल आहे तुम्हाला की तुम्ही नक्कीच त्याचा विचार करायला पाहिजे.
1: खरंच आहे सर. ग्लोबल शिक्षणाच्या वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणाचा निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
0: हा, सगळ्यात पहिले तर असं आहे की क्वालिटी ऑफ एज्युकेशन, की आपण जेव्हा जातो तर फक्त मुलांना क्रेज पाहिजे बाहेर नाही झालं पाहिजे. तुम्ही जे जाताय तुम्हाला एक करिअर गोल तुमचा फिक्स असला पाहिजे की का बरं तुम्ही जाताय हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे माइंडमध्ये. हे सगळ्यात पहिली बाब आहे. तर करिअर प्लॅन असलं पाहिजे तुमच्याकडे लॉंग टर्म, कारण तुम्ही पैसा पण इन्व्हेस्ट करताय बाहेर जाताना. सेकंड असतं की तुम्ही जो काही सब्जेक्ट करताय तेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटी कशा आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, तुमच्या अकॅडमिक जे काही तुमचे क्रेडेन्शियल्स आहेत आणि त्या युनिव्हर्सिटीची रिक्वायरमेंट आहे त्या प्रोग्रामच्या, त्या मॅच होतात आहे की नाही हे सगळं पहिले बघायला पाहिजे. आणि तुम्ही जो काही प्रोग्राम करायचा आहे तुम्हाला त्याचं तुम्ही कोर्स वर्क वाचायला पाहिजे नेहमी, फक्त डिग्रीच्या नावावर नाही झालं पाहिजे. त्या कोर्समध्ये काय काय कंटेंट आहेत ते तुम्ही बघायला पाहिजे. तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहेत, इंटर्नशिप्स मिळणार आहेत की नाही, रिसर्चच्या काही काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे. डेस्पिरेशन मध्ये निर्णय नका घेऊ, अभ्यासपूर्ण शांत मनाने आणि योग्य सल्ल्याने निर्णय घ्या.
1: बरोबर सर. जाता जाता तुम्ही काय सांगणार आपल्या मैत्रिणींना?
0: सगळ्या मैत्रिणींना, कारण की मातृशक्तीला तर सगळ्यात पहिले माझा सलाम आहे.
1: खरंच
0: की आज मातृशक्ती आहे म्हणून हा समाज आहे हे माझं खरोखरच, म्हणजे माझ्यावरती माझ्या आई होती माझी, म्हणून मी आज जे काही इथे घडलो. तर त्यामुळे तुम्हाला एक आई म्हणून मी जे काही तुमच्याशी शेअर केलं आहे याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही करायला पाहिजे. की सगळ्यात पहिले तुमचे पण जे पण तुमचे समजा मुलं आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचे रिलेटिव्ह्स आहेत, आणि मुलं असो किंवा मुली असो, मुलींमध्ये जास्त डायनॅमिझम आहे, मुलींमध्ये जास्त आज लिडरशिप क्वालिटीज आहेत, लॉयल्टी जास्त आहे, त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग अॅबिलिटीज मुलींमध्ये चांगल्या आहेत, त्यांना पण तुम्ही योग्य संध्या दिला पाहिजे हे माझं पहिले सांगणं आहे. दुसरं आहे की तुम्हाला बिलकुल एक प्लॅनिंगने एक प्रॉपर प्लॅन करून तुमच्या मुलांचं किंवा तुमच्या जे पण निअर अँड डिअर वन्स आहेत ज्यांना तुम्ही जाणता किंवा तुम्ही नाही जाणत तुमची त्यांच्याप्रती पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे.
1: बरोबर.
0: तर कारण की आपण युवा पिढीला जेव्हा गाईड करू, असं म्हणतात की भारताकडे सगळ्यात जास्त युवा एनर्जी आहे आज, सगळ्या वर्ल्ड मधली हायएस्ट युथ आपल्याकडे, पण ते मिसगाइडेड आहेत. त्यांच्या एनर्जीला प्रॉपर आपल्याला चॅनलाइज करायला पाहिजे. म्हणून तुम्ही करिअर एक फार इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे मुलाच्या आयुष्यातली, जी मुलाला तर घडवते, कुटुंबाला पण घडवते, पण देशालाही घडवते. आणि म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मुलांना योग्य करिअर मार्गदर्शन

0: मदत करा. सायंटिफिक अप्रोच किंवा आमच्यासारखे करिअर कॉन्सिलर्स जे असतात त्यांची पण तुम्ही मदत घेऊ शकता. काही गरीब मुलं असतील काही हरकत नाही, गरीब मुलांना पण खूप सोयी आहेत आज सगळ्या गोष्टी, त्यांना पण चांगल्यात चांगलं शिक्षण घेता येतं, खूप त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांच्यासाठी वेगळे वेगळे बॅकअप प्लॅन्स पण आहेत सगळे. आणि प्रॉपर एक ऍडवाइस घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना प्रॉपर त्यांचं करिअर घडू शकता. आणि इन्स्टिट्यूशन लेवलवरती पण या गोष्टी सगळ्या इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, हे फार एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की आपल्या स्कूल लेवलवरती कॉलेज लेवलवरती करिअर डेव्हलपमेंट सेंटर्स काढणं आणि त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग समजा क्लासेसमध्ये आणि या सगळ्यांना समजा आपण प्रोव्हाइड केली तर एक खूपच चांगली ऊर्जा समाजामध्ये निर्माण होईल आणि आपल्या भारताला डोमेन एक्सपर्टाईज मिळेल आणि एक चॅनलाइज युथ फोर्स मिळेल की ज्यांनी आपल्या देशाची प्रगती होईल समाजाची प्रगती होईल.
1: खरंच खूप छान सांगितलं सर तुम्ही आणि आपल्या मैत्रिणींच्या हे नक्कीच कामात येईल अशी आपण अपेक्षा पण करूया. तर मुकुल चिमोटे आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इंद्रधनु या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
2: इंद्रधनु या मालिकेअंतर्गत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. विषय होता करिअर नेव्हिगेशन. मैत्रिणींनो या मालिकेबरोबरच आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे, ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. नमस्कार.

0: आठवड्याचं होत आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि दुपारी 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई

0: दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाइची यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेमध्ये चर्चा करतील. जपानच्या प्रधानमंत्री ताकाइची यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज त्यांना पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. मोदी त्यावेळी उपस्थित होते. जपानी प्रधानमंत्री 16व्या भारत जपान शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी आले आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताकाइची यांचं स्वागत करताना भारत आणि जपान इंडो पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि VBG रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी रामजी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कर रहे, पहले साल ही विकसित भारत जी रामजी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा, तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,000.

0: 282 करोड़ रुपया।
1: महाराष्ट्रात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध साहित्यिकांच्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जत्थ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला जत्था आज पहाटे जम्मू इथून रवाना करण्यात आला. काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून ठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहशतवादाचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि ही समस्या मुळापासून नष्ट व्हायला हवी या आपल्या ठाम भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी धोरणाच्या 9व्या आढावा बैठकीत संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश परवतनी म्हणाले की भारताने अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना केला आहे. म्हणूनच दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा निषेध करण्यावर भारत ठाम आहे. दहशतवाद विरोधी लढ्यात सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे आणि सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन परवतनी यांनी यावेळी केलं. प्रभावी जागतिक सहकार्यासाठी एक सार्वत्रिक कायदेशीर चौकट आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या सर्वसमावेशक कराराचा लवकरात लवकर अवलंब करण्याच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. युक्रेनची राजधानी कीव इथं रशियाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 जण मरण पावले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. काल रात्रभर कीवमधून स्फोटाचे आवाज येत होते असं स्थानिक वृत्तसंस्थेनं सांगितलं. गेल्या आठवड्यात युक्रेननं मॉस्कोवर

0: हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरात काल रशियानं क्यूवर हल्ले केले. उत्तर प्रदेशात बरेली इथल्या रेल्वे यार्डात महत्वाच्या दुरुस्ती कामासाठी 30 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी बरेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी 11 जुलै ते 3 ऑगस्ट या काळासाठी रद्द करण्यात आली आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवून जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कांगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका 0-0 अशी बरोबरीत आहे. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आप नहीं वर्षा के बाशिंदों को दुआ भेजिए जी, जरूर वहां बारिश होगा. क्या बात है भाई, हम तो बिल्कुल भेज रहे हैं अपने उन सभी श्रोताओं के लिए, ठंडे ठंडे बादल वहां तक पहुंचे. और अब ये गाना आप सबके लिए, जरा इस गीत को सुनिए. फिल्म का नाम और प्रमुख कलाकारों के नाम बताइए.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि व्हीबी जीरामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जीरामजी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जीरामजी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हास्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. सर्व सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. संबंधित सदस्यांनी सरकारला किंवा अध्यक्षांना या प्रकरणाची सविस्तर माहिती द्यावी, त्यावर आवश्यक ती कारवाई करू असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास

0: केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा स्तरावर हे काम फक्त जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित राहू नये यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध भाषांमधल्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
1: मराठी भाषेचं जतन आणि साता समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये हे देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी निवेदनात दिली. विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याप्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या न दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली. किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा संस्था अथवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश 15 एप्रिल रोजीच्या परिपत्रकात दिले आहेत अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली. ज्या शाळा असं करतील त्या शाळांची यादी सभासदांनी द्यावी, त्या सर्व शाळांवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत चेंबूर इथं झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं यासंबंधीच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. मुंबई शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शाळा, महाविद्यालयं, गृहनिर्माण संकुलं, रुग्णालयं यांच्या आवारातल्या तसंच प्रमुख वाहतूक चौकांजवळच्या झाडांची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. छाटणी केलेल्या झाडांच्या रचनात्मक स्थिरता तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रस्त्यात झाडांच्या फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितलं आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरजोळी उक्षी मार्गावर शिळगावाजवळ आज सकाळी 2 एसटी बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात 11 महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एका बसचा चालक जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करून सोडण्यात आलं. एका बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. T20 विश्वचषक स्पर्धेत लंडन इथं कॅनिंग्टन ओव्हल मैदानावर आज इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना रात्री 11 वाजता सुरु होईल. येत्या रविवारी 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर उपांत्य फेरी जिंकलेल्या संघाचा सामना अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसानं पुन्हा एकदा वेग घेतल्यानं काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या.

तर उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यानं नागरिकांचं जीवन प्रभावित झालं. गेल्या 24 तासात शहरातच्या काही भागांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आज रात्री 1:30 सुमाराला समुद्राला उधाणाची भरती येऊन सुमारे 4.25 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हवामानशास्त्र विभागानं आजही मुंबई ठाणे पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सतत पावसामुळे नद्यांची पाणी पातळी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं शीळ धरण 100% भरलं असून त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी दूधगंगा कासारी कुंभी पाडगाव घटप्रभा सरफनाला कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 13 फुटांवर पोहोचली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या यू आणि कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे. मित्रांनो, खरं तर प्राचीन काळापासूनच आपल्याकडे वृक्षपूजा होत आली आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं सांगून पर्यावरणाला आपले नातेवाईक म्हटलंय. बालपणीच्या पाळण्यापासून मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्या सोबत असतात, म्हणूनच वृक्षांना आपल्या जीवनाचं प्रमुख अंग म्हटलं जातं. अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध हवा हे सगळं आपल्याला वृक्षांकडूनच तर मिळतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मी आज का सांगतेय. तर मित्रांनो, देशात वृक्षारोपणाची चळवळ उभी राहावी आणि लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूने भारताचे तत्कालीन अन्न आणि कृषी मंत्री KM मुन्शी यांनी 1950 साली वनमहोत्सवाची सुरुवात केली. वनमहोत्सव हा भारतामध्ये दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली असते. मातीत पुरेसा ओलावा असतो जो नवीन रोपं लावण्यासाठी आणि ती रुजण्यासाठी अगदी योग्य असतो. म्हणूनच या वनमहोत्सवासाठी हा काळ निवडण्यात आलाय. या महोत्सवात वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरणाचं संतुलन कसं राखायचं, वाढतं प्रदूषण कमी करणे, जमिनीची धूप थांबवणे आणि जंगलाचे क्षेत्र वाढवून निसर्गाचा समतोल राखणे यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जातं. सोबतच ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे असा संदेश सुद्धा याद्वारे दिला जातो. मित्रांनो, ज्येष्ठ कवी बाभ बोरकर त्यांच्या एका कवितेत असं म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने बांधलेले सुंदराचे सोहळे. आणि म्हणूनच शेवटी मला इतकंच वाटतं की आपणही सगळ्यांनी मिळून वृक्षारोपण करूया, या मंगल कार्यात सहभागी होऊयात आणि आपल्या वसुंधरेचं संरक्षण करूया.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या युव आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी रुपल तुम्हा सर्व श्रोत्यांचं सांजवेळ या मालेत मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही कधी संध्याकाळच्या वेळी आकाशाकडे शांतपणे बघितलंय का? सूर्यास्ताचे रंग, घरी परतणारे पक्षी, मंद वारा आणि वातावरण

पसरलेली प्रसन्न शांतता हा क्षण म्हणजेच संधी प्रकाश. मित्रांनो, या संधी प्रकाशाला भारतीय शास्त्रीय संगीतात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचं स्थान आहे. यावेळेस गायले जाणारे राग केवळ आपल्याला आनंद देत नाहीत तर मनालाही नीरव शांतता देतात. म्हणूनच आज मी तुमच्या सोबत संधी प्रकाश राग या विषयावर संवाद साधणार आहे. संधी प्रकाश म्हणजे दिवस आणि रात्र यांच्यामधला संक्रमणाचा काळ. पहाटे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा क्षण आणि संध्याकाळी प्रकाशातून अंधाराकडे जाणारा क्षण, या दोन्ही वेळांना संधी प्रकाश असे म्हणतात. निसर्गात यावेळी शांतता, स्थिरता आणि एक वेगळाच भाव अनुभवायला मिळतो. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये प्रत्येक राग गाण्यासाठी विशिष्ट वेळ सांगितलेली आहे. त्यामागे केवळ परंपरा नाही तर मानवी मन, निसर्ग आणि स्वर यांचा अतिशय महत्वपूर्ण संबंध आहे. संधी प्रकाशाच्या वेळी सादर केले जाणारे राग संधी प्रकाश राग म्हणून ओळखले जातात. या रागांमध्ये गंभीरता, अंतर्मुखता, शांतता आणि आध्यात्मिक भाव जाणवतो. दिवसभराचा गोंगाट मागे पडून मन शांत होऊ लागतं. त्यामुळे या वेळेला गायलेले राग मनावर विशेष परिणाम करतात. संध्याकाळच्या संधी प्रकाशातील काही प्रमुख राग म्हणजे यमन, मारवा, पुरिया, पुरिया धनाश्री आणि श्री. पहाटेच्या संधी प्रकाशात भैरव, रामकली, ललित आणि जोगिया या रागांचे वैशिष्ट्य म्हणजे स्वरांची मांडणी, त्यातील गंभीरता आणि भावपूर्ण सादरीकरण. प्रत्येक रागाची स्वतःची वेगळी ओळख असते, स्वतःचा वेगळा स्वभाव असतो आणि स्वतःचा वेगळा रंग असतो. योग्य वेळी योग्य राग ऐकल्यास मन प्रसन्न होते, एकाग्रता वाढते आणि मानसिक शांतता मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मानसिक तणाव अनुभवतो, अशा वेळी काही मिनिटे संधी प्रकाश राग ऐकले तर मनाला विलक्षण शांतता मिळते. म्हणूनच संगीताला औषध असेही मानले जाते. संधी प्रकाश राग आपल्याला निसर्गाशी जोडतात, मनाला स्थिर करतात आणि जीवनात सौंदर्य अनुभवण्याची दृष्टी देतात. ते केवळ मनोरंजन नसून आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य वारसा आहेत. तर चला आज आपणही अशाच संधी प्रकाश रागावरील एक गाणं ऐकूया.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकलीत रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूयात तरुणाई या मालिकेअंतर्गत रिबिल्डिंग इंडिया या विषयी अश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: तरुणाई या मालिकेमध्ये आज आपल्याशी एक मैत्रीण, तिचं एक टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट, ते आपल्या समोर ती सांगण्यासाठी आलेली आहे. तर आश्लेषा पाठक, आजच्या कार्यक्रमात मी तुझं खूप खूप स्वागत करते मनापासून. नमस्कार.
2: नमस्कार
1: आश्लेषा. तर साधारण मला सांग की तुझं शिक्षण काय झालेलं आहे.

0: सो माझं एमएससी बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे, नागपूरहूनच झालेलं आहे, आणि मी मागच्या 2 वर्षापासून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते.
1: मला सांग, साधारण आपल्या विद्यार्थ्यांचा आपण कल बघतो, तो इंजिनिअरिंग ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळतो, मेडिकल म्हणा या ठिकाणी जास्त बघायला मिळतो. तुझं एमएससी बायोटेक आहे, सध्या एका चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहेस, तर तू हे फील्ड निवडण्याचं नेमकं कारण काय होतं?
0: मुख्यतः जसं मी म्हटलं, दर 10 पैकी 9 मुलांप्रमाणे मी पण बायोटेक्नॉलॉजी घेतलं, कारण की माझं पण मेडिकल नाही झालं पहिल्या अटेम्प्टमध्ये. मी पण बीएससीच्या पहिल्या वर्षी परत एकदा नीट दिली होती. साधारणतः सगळ्या मुलांचं हेच कारण असतं, जो दुसरा पर्याय असतो की हे नाही झालं म्हणून ते. माझा पण सुरुवात तरी माझी तशीच होती, पण माझ्या शिक्षणाच्या दरम्यानच आपल्याला पॅन्डेमिक पाहायला मिळालं, आणि त्या पॅन्डेमिकमध्ये मला सुद्धा या प्लेन सायन्स फील्डचं महत्व खूप छान कळलं, आणि माझं घरून सुद्धा पूर्ण बायोलॉजी बॅकग्राऊंडच आहे, तर हे क्लोज जेवढं मेडिकलच्या जवळ असेल तेवढी जवळ ही फील्ड आहे म्हणून बायोटेक.
1: आणि वेगळी अशी फील्ड आहे आणि यातही यालाही तितकंच महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल.
0: आता खूप वाढलेलं आहे, म्हणजे असं व्हायला नको होतं की पॅन्डेमिक लागला, पण पॅन्डेमिक झाल्यामुळे आपल्याला कळलंय की प्लेन सायन्स आणि रिसर्चला पण पुष्कळ महत्व आहे,
1: आणि लोकांमध्ये पण त्याची जागृती आलेली आहे, त्यामुळे लोकही अवेअर झालेले आहेत त्याच्याबद्दल.
0: करेक्ट.
1: अच्छा, तर आता आज आपण खास तुला आपल्या कार्यक्रमात जे आमंत्रित केलेलं आहे ते यासाठी की तू एक सुंदर असतं पुस्तक लिहिलेलं आहे, जे तुझ्या वयाला बघता एक पुस्तक लिहिणं ही फारच कौतुकाची गोष्ट आहे असं म्हणता येईल. तर साधारण रिबिल्डिंग भारत या असं तुझ्या पुस्तकाचं नाव आहे, आणि अ जर्नी फ्रॉम नो भारत टू नो भारत असं तुझं ब्रीद वाक्य आहे असं आपण म्हणूयात. तर मला सांग की सर्वप्रथम तर या वयात, म्हणजे जिथे मुलींना बऱ्याच गोष्टींची म्हणजे आवड असते, म्हणा की नटण्या थटण्याची आवड असते, फिरण्याची आवड असते, बरेच वेगवेगळे छंद असतात, तर या वयात तुला पुस्तक लिहावं असं का वाटलं सगळ्यात महत्वाचं?
0: फिरण्याची आवड मला पण आहे. पुस्तकाचं असं की ब्रेन ड्रेन हा विषय मला खूप आधीपासून होता माझ्या डोक्याशी, हा विषय होता की लोक भारत सोडून बाहेर का जातात, शिक्षणासाठी जातात, काही संधी मिळतात त्याच्यासाठी जातात, गडबडी होते की ते वापस येत नाहीत, त्यांना काही कारणांमुळे वापस येता येत नाही बरेच वर्ष. तर मला हा प्रश्न खूप होता की बाहेर जाऊन जे करता येत आहे ते इथे का नाही करता येत आहे, तर शोधत तर मी नेहमीपासून होते. आणि जानेवारीच्या दरम्यान आयव्ह्यू एंटरप्राईज जे माझे पब्लिशर आहेत त्यांच्या रश्मी सूर्यवंशी म्हणून मॅडम आहेत, आम्ही बरेच वर्षांपासून टचमध्ये होतो, त्यांनी मला फोन केला एकदा की असं असं एक आपला कार्यक्रम आहे, आपण जवळपास 15 महिला लेखिकांना आपण एकत्र एका जागेवर आणणार आहोत असं, आणि त्या खूप वेळ सांगतच होत्या. मग मी त्यांना म्हटलं, मॅम तुम्हाला काही मदत हवी का माझी, कारण मला एक्सपेक्टेड नव्हतं. त्या मला म्हणाल्या की नाही मदत नाही, मला माझी इच्छा आहे की तू पुस्तक लिहावं.
1: अच्छा.
0: मी पहिले तर त्यांना म्हटलं, मॅडम माझं कायच वय हो, मी काय लिहिणार, आणि विषय तर माझ्या डोक्याशी तेव्हाही होताच. पण मग त्यांनी खूप मला एनकरेज केलं की नाही नाही लिही तू, आपल्याला युवा महिला लेखिकाच हव्या आहेत म्हणून. तर मग मी पण घेतला विषय सिरियसली, म्हटलं चला ठीक आहे लिहूयात. आणि मग ब्रेन ड्रेन मनात तर माझं ठरलं होतं की लिहायचं तर ब्रेन ड्रेनवरच, पण वेळ खूप कमी होता, म्हणजे जानेवारी 15 आसपास त्यांनी मला सांगितलं असेल आणि फेब्रुवारी एंडला आम्हाला सबमिट करायचं होतं,
1: बापरे,
0: तर वेळ तर खूपच कमी होता. म्हणून मला अजूनही वाटतं की विषय खूप छान हा अजून मांडला जाऊ शकतो, तर आय होप की याचे अजून 4 पुस्तकांची ही सिरीज असू शकते. त्याचं कारण असं की मी नेस्ट भारत नावाच्या एका ग्रुप सोबत कार्यरत आहे, नेस्ट इज निवेदिता एंडेवर फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन, आणि त्याचं ध्येयवाक्य आहे आम्ही रोज म्हणतो ते, भारत को मानो, भारत को जानो, भारत के बनो और भारत को बनाओ. तर मी जुलै 2025 पासून पण यांच्यासोबत कार्यरत होतेच, तर ते भारत को मानो पण थोडं कठीण झालं आजच्या जनरेशनमध्ये. लोकांना पहिले एक्सेप्टच करायला वेळ लागतो की आपण किती चांगल्या देशात राहतो, आपण विसरून गेलोय आपण काय होतो आधी, आपल्याकडलं शिक्षण केवढं चांगलं होतं, आपल्याकडे किती चांगली इंडस्ट्री होती, हे आपण सगळं विसरून आता फक्त बाहेर जायला पाहतोय. तर याच सगळ्या कंटेक्स्टवरती हे पुस्तक लिहिलं गेलं, रिबिल्डिंग भारत, आणि याचं एम हेच आहे की 14-15 वर्षाच्या वयात जर का हे पुस्तक वाचलं गेलं कुठलं विद्यार्थ्याकडून, तर त्यांना अटलिस्ट एक आपण ओळख करून द्यावी की आपण काय होतो आधी. त्यांना कदाचित त्या गोष्टी आता माहिती नाही, त्यांच्या आजी आजोबांकडून ऐकल्या गेल्या नाहीत किंवा काही कारण असतील, पण या गोष्टी परत सांगितल्या गेल्या पाहिजेत. तर हे या पुस्तकाचं मेन, याच्यातून अगदी खूपच छोटं पुस्तक आहे, 120 पानांचं पुस्तक आहे, पण त्या गोष्टींमधून लहान मुलांना कळेल की आपण काय होतो आधी, हा त्याचा मागचा हेतू.
1: तर मला असं सांग की लिखाणाची तुला आवड आहे का, म्हणजे तू पुस्तकच लिहिलेले आहेस, तर मग तुला कसं वाचन लिखाण तुला याची आवड आहे का?
0: वाचनाची खूप आहे, लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. लिहिताना मला असं वाटलंय की मला लिहायला आवडेल अजून, पण वाचनाची खूप आहे. लिहिण्याचा अटेम्प्ट पहिला आहे म्हणून मी एकदम असं म्हणणार नाही की लिहिण्याची

0: आवड आहे का?
1: अच्छा,
0: वाचायला मला खूप आवडतं.
1: तू जो विषय घेतलेला आहेस, ज्या विषयाला तू हात घातलेला आहेस, तो खूपच वास्ट विषय आहे तसं पाहता. आणि खूप खोलवर जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलो तर नक्कीच या सगळ्या गोष्टींशी अवेअरनेस म्हणा आपल्या पालकांसोबतच त्या मुलांनाही असायला पाहिजे. सुरुवातीला तर पालकांना असायला हवी, तेव्हाच ते आपली जी शिकवण आहे ती आपल्या मुलांमध्ये रुजवतील. तर मला सांग की ह्या पुस्तकामध्ये एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे जसं काही पार्ट त्याच्यामध्ये तू आहेस असं म्हणालीस, तर काय आहे सुरुवातीला?
0: पुस्तकाचं मेन दोन पार्ट आहेत. पहिला पार्ट असा आहे की ज्याच्यामध्ये मी हा प्रॉब्लेम जो आहे ह्याला इंट्रोड्यूस केलेले, याची खोली जाणवून दिलेली आहे थोडीशी. आधी असं होतं की आपण जवळपास स्वातंत्र्याच्या काळाचा विचार करूया, 1900 आसपास एखाद्यानी घरच्या पुलांनी देशाबाहेर शिकायला जायचं, सावरकरही देशाबाहेर शिकायला गेले होते पण ते वापस आले. आणि त्या काळात असं होतं की कोणी बाहेर जायचं हा पूर्ण कुटुंबाचा, अजून आजूबाजूच्या 2-3 लोकांचा, सगळ्यांचा मिळून निर्णय असायचा की अरे बापरे आता बाहेर जाणार, दूर जाणार, मग बोलणं होणार नाही, बरेच वर्ष कळणार नाही कुठे आहे काय. आणि मग त्यांचं तेव्हा ठरलं जायचं की या वेळ वापस येणार, इथे येऊन मग इथे पुढचं काम करणार. कट टू आता 2025, जिथे आपण पाहिलं तर कुटुंबातले कित्येक भाऊ बहीण बाहेर आहेत, मैत्रमैत्रिणी कित्येक बाहेर. ही आता एवढी कॉमन गोष्ट झाली आहे ना की कोणी आपल्याला म्हटलं की हा माझा ना मास्टर्सचं युएसला होत आहे, मला जॉब मिळाला, ग्रीन कार्ड मिळालं, आपली इन्स्टंट रिएक्शन असते की अरे वा काँग्रॅट्स, अरे वा खूप खूप अभिनंदन, अरे वा मग सेट आहे आता, आता तिथेच. हे खूप कॉमन झालं, आम्ही विसरून गेलोय की आपण का थांबायचो इकडे. तो डिसिजन किती कलेक्टिव्ह असायचा सगळ्यांचा.
1: बरोबर.
0: तर फर्स्ट पार्ट मध्ये हा प्रॉब्लेम इंट्रोड्यूस केलेला आहे, त्याची थोडी स्केल सांगितली आहे की किती लोक वर्षाला बाहेर जात आहेत, किती लोक आपला भारतीय पासपोर्ट गिव्ह अप करतात, सिटिझनशिप सुद्धा सोडतायत. म्हणजे एनआरआय एक गोष्ट आहे आणि मग काही असे जे पीआयओ म्हणतात त्याला, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणतात, की ज्यांनी सिटिझनशिप सुद्धा आता तिथली घेतलेली आहे, तर त्यांचे नंबर्स पण याच्यात मेन्शन्ड आहेत. आणि असं होतं की एखादं कुटुंब किंवा एक व्यक्ती जेव्हा बाहेर जातो तेव्हा नुसता तो जात नाही, त्याची बुद्धी पण बाहेर जाते, त्याच्यासोबत येणारी संपत्ती पण बाहेर जाते. या दोन्हीचा पण आपण नंबर्स घेतले आहेत की किती याचं नुकसान असू शकतं आपल्याला. आणि मग दुसरा पार्ट जो माझा सगळ्यात आवडता आणि मी खूप मनापासून लिहिलेला पार्ट आहे, तो आहे आपुलकी कशी निर्माण करता येईल. कारण देशाबाहेर जी लोक असतात ती फक्त आईवडिलांना फोन करण्यापुरते असतात, त्यांचं आईवडिलांची खूप, म्हणजे आपण का फोन करतो शेवटी आईवडिलांना, कारण प्रेम असतं, एक आपुलकी असते, त्यांची काळजी असते. ती काळजी ही फक्त आईवडिलांपुरती नाही तर पूर्ण देशासाठी असली पाहिजे. म्हणजे माझं घर हे फक्त माझं घर नाही तर पूर्ण देशच माझं घर आहे, की आपुलकी कशी निर्माण करता येईल, कारण ते असेल तरच बाहेर जायला कोणी बघणार नाही. ज्याच्यासाठी आपुलकी आहे ना आपण त्याच्याच साठी वापस होतो, त्याच्याच साठी काम करतो.
1: बरोबर.
0: तर ती आपुलकी निर्माण करणं आणि मग ती मुख्यतः कशी करायची, तर त्याच्यात माझ्या लहानपणीचं इन्स्पिरेशन आहे, माझे दोन्ही साईडचे आजी आजोबा, आई वडील आणि या पुस्तकाचं नाव ठेवणारे मनमोहनजी, सगळ्यांनी मला एवढ्या गोष्टी सांगितल्यात ना नेहमी. मी काय, माझी बहीण काय, आम्ही कधी घरी कुठला प्रश्न विचारल्यावर ना आम्हाला कोणी नाही नाही म्हटलं की हा आम्ही मोठ्यांनी सांगितलं असं करायचं म्हणजे करायचं, असं नव्हतं कधीच. आम्हाला त्या प्रश्नाचं नीट उत्तर मिळालेत नेहमी, की आपण का करतोय, महालक्ष्मी आपण का करतोय, गणपती का करतोय, त्याच्या मागे तुमचं आणि समाजाचं काय कनेक्शन आहे, ताट जे वाढलं असतं आपलं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट किती सायंटिफिक असते, या सीझनमध्ये हेच का खाल्लं पाहिजे, संक्रांतीला तिळगुळच का खाल्लं पाहिजे. तर हे सगळे कारण आम्हाला लहानपणीपासून सांगितलं गेलं, म्हणून मी आणि ताईंनी कधी फॉलो करायचं म्हणून एखादी गोष्ट फॉलो नाही केली, आम्हाला त्याचा आदर होता कारण आम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकलो. तर अशा गोष्टी जोपर्यंत आपण नीट सांगणार नाही आमच्या पुढच्या जनरेशनला, तोपर्यंत त्यांना तो सेन्स ऑफ बिलॉंगिंग, ती आपुलकी त्यांना नाही होणार. आणि ती झाली जर का, तर मग त्यांनाही वाटेल की नाही मग बाहेर कशाला जाऊ, मी काहीतरी काम करून हे इथे गोष्टी इम्प्रूव्ह करेल, याच्यासाठी काम करेल. तर तिसरा पार्ट मेनली त्याच्यावर फोकस करतो.
1: अच्छा, तर मला सांग की हे पुस्तक आता जसं तुझं झालं आहे पब्लिश, तर याच्यामध्ये तुला कोणी कोणी मदत केली, घरच्यांची कशी त्याच्या मागे भूमिका होती आणि बाहेर तुला लोकांनी कशी मदत केली?
0: घरच्यांची तर पूर्णच भूमिका, म्हणजे या पुस्तकात ऍज गुड ऍज माझी पूर्ण पर्सनॅलिटी मी ओतलेली आहे आणि ती शेप करणारे घरचे होते, त्यामुळे त्यांचा कंटिन्युअस सपोर्ट होता. आयव्ही एंटरप्राइजला मी स्पेसिफिक मेन्शन करेल नक्कीच, कारण रश्मी मॅडम ज्यांचं मी नाव घेतलं, रश्मी सूर्यवंशी, त्यांचा सपोर्ट नसता तर मला थोडं कठीण झालं असतं, कारण वेळ खूप कमी होता. त्यांनी मला टाइम टू टाइम खूप एनकरेज केला आणि मुख्यतः त्या स्वतः सुद्धा बाहेर राहून आलेल्या आहेत, त्यांच्या घरचे बरेच लोक बाहेर राहून आले आहेत आणि जेवढं त्यांचं काम आजच्या दिवशी भारतासाठी म्हणून आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. तर त्यांचा खूप जास्त सपोर्ट होता मुख्यतः पुस्तकासाठी. आणि माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत, मी त्यांची नावं पण याच्यात मेन्शन केलेली आहेत. पुस्तक लिहिताना सुरुवातीला असं झालं होतं की हे खूप बायस्ड पुस्तक होत होतं, की नाही लोक चाललेच आहे चाललेच आहे चाललेच. माझे मित्रमैत्रिणी जे वेळ टू वाचत होते, दररोज मी एक चॅप्टर लिहिला की रोज वाचून काढणारे खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी मला म्हटलं की

0: असं एकाच बाजूनी म्हणून कसं चालेल, लोक वापस पण येतात. कारण आता त्या मनाने पुष्कळ बदललेलं आहे. 2012-14 एक वेळ होता जेव्हा सगळे लोक जायलाच पाहत होते बाहेर. आता असं आहे की बरेच लोक वापस येत आहेत, काही कारणास्तव असो पण येत आहेत वापस. असं झालं की मग तो बुक चॅप्टर पूर्ण बदलायचा की अरे नाही लोक तर वापस पण येत आहेत. तर त्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा पण खूप जास्त सपोर्ट आहे.
1: म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की एक स्टॅटिस्टिकली तू त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, वास्तव स्थिती काय आहे याचा विचार करून तू त्या सगळ्या गोष्टींना तुझ्या पुस्तकामध्ये सामावण्याचा प्रयत्न केलेला आहेस.
0: एका बाजूला झुकू नाही दिलेलं आहे, बॅलन्स्ड ठेवलंय की लोक वापस पण येत आहेत.
1: आणि मला असं म्हणायचं होतं की जी वास्तव परिस्थिती आहे, फॉर एक्झाम्पल की एका पर्टिक्युलर रेशो मध्ये लोक चालले आहेत बाहेर, बरोबर आहे, आणि ते बाहेर किती जात आहेत, तिथनं कोणी कोण किती वापस येत आहे, आणि आपण एरा वाईज जर आपण विचार केला तर त्या पर्टिक्युलर त्या काळामध्ये किती लोक गेले, किती लोक आले, त्याच्यानुसार त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे छोटा छोटा अभ्यास करून तू याच्यामध्ये पूर्ण नमूद केलेला आहेस.
0: बरोबर. याच्यात संजय बारू म्हणून एक ऑथर आहेत, त्यांचं पुस्तक आहे सिसेशन ऑफ द सक्सेसफुल नावाचं. त्याचा मी पुष्कळ अभ्यास केला कारण त्याच्यामध्ये हे जे एक्झॅक्ट तुम्ही आता म्हणालात की कुठल्या वेळी लोक कधी गेले, स्वातंत्र्याच्या आधी पण गेले, नंतर पण गेले, आणि आता एक त्यांनी वेव्ह ऑफ मायग्रेशन असं त्याला म्हणतात.
1: बरोबर.
0: तर ते त्या पुस्तकात खूप छान मेन्शन्ड आहेत, त्याचा पण सपोर्ट याला आहे.
1: अच्छा. तर मला असं सांग की याच्यामध्ये आता जसं तू मला आता बोलता बोलता सांगितलंस की तुझा एक चॅप्टर झाला की तू तुझ्या मित्रमैत्रिणींना तो वाचायला द्यायचीस, तर त्यांच्याकडून तुला कसा प्रतिसाद होता, आणि आता हे पुस्तक जे तुझं पब्लिश झालेलं तर याला कसा रिस्पॉन्स आहे, आणि पहिल्यांदा ज्यांनी वाचलं म्हणा की त्यांचा काय प्रतिक्रिया होती त्याच्यावर?
0: एक दोन जण होते ज्यांनी स्पेशली पहिल्या चॅप्टरवरती खूप छान प्रतिक्रिया मला मिळाल्या, कारण त्याच्यात खूप असं विचार करून विणलंय. असं अगदी नॉर्मल कॉन्व्हर्सेशन सुरू असताना अचानक त्या प्रॉब्लेमची जाणीव ते करून देतं, टोचऱ्या प्रॉब्लेमची जाणीव, तर जी आधी लोकांना नव्हती त्यांनी म्हटलं की आम्हाला आत्ता लक्षात येत आहे खरंच ग असंच आहे. तर मग त्या अशा मेजर प्रतिक्रिया होत्या की अरे हो यार, आम्ही तर कधी विचारच नाही केला की हा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल किंवा बॅलन्स नसेल. एक एक जण म्हणजे मी तर ऑनेस्टली स्पीकिंग एव्हरीबडी हू लिव्ह इंडिया, माझ्यासाठी इट्स अ पर्सनल लॉस. म्हणजे मला मागच्या बऱ्याच वर्षापासून असं वाटतं की एक एक जण जाणारा माझा पर्सनल लॉस आहे, यांनी नव्हतं जायला हवं, मी काहीतरी करायला हवं यांच्यासाठी की ज्यांनी हे थांबतील. त्याच्यात मनमोहनजींनी मला सांगितलेली एक गोष्ट आहे आणि त्याच्यावर सगळ्या लोकांच्या खूप छान प्रतिक्रिया होत्या. आय होप की ते इतर लोकांपर्यंतही पोहोचावं म्हणून ती गोष्ट सांगेन की आपण नेहमी गाणं म्हणतो पहा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, पुढली लाईन काय, हम बुलबुले है इसकी ये गुलसेता हमारा. गुलसेता म्हणजे बगीचा, बुलबुल म्हणजे पक्षी. बगीच्याला आग लागल्यावर सगळ्यात पहिलं कोण जातो? बुलबुल. तर आपण चुकीचं आहे, आपण नको म्हणायला मग असं. तर या पुस्तकाचं एंड एका बंगाली गाण्यावर होतं, त्याचं नाव आहे अमार जन्मभूमी. खूप सुंदर गाणं आहे, सगळ्यांनी ऐकायला हवं. त्याच्यात एक लास्ट लाईन आहे की आम्ही येते शेते जन्मो जनी येते शेते मोरी, माझा जन्म इथेच झाला आणि मी इथेच स्मरण पावणार, तरच मी धन्य आहे, तर माझं आयुष्य धन्य आहे, अशी माझी जन्मभूमी. त्या गाण्यावर मुख्यतः याचं एंड केलेलं आहे पुस्तकाचं, की विचार करायला लावावं. आणि जेवढ्यांनी वाचलं त्यांनी मला सगळ्यांनी म्हटलं की आम्ही गाणं ऐकलं, मग आता पुस्तक संपलं ते गाणं ऐकायचं इम्पॅक्ट जो होता त्यांना सगळ्यांना कुठेतरी ती जाणीव झाली की हो हा प्रॉब्लेम आहे आणि आपण काहीतरी करायला हवं. ते स्वतः जरी जात नसले तरी ते सगळ्या लोकांना काँग्रेस काँग्रेस म्हणत होते बाहेर जाताना. आता ते काँग्रेस म्हणायच्या आधी विचार करतील. अजून तरी माझी इच्छा आहे की एखाद्या 14 किंवा 15 वर्षाच्या मुलाचा मला रिव्ह्यू मिळावं ज्याला काहीच माहिती नाही, त्यांनी वाचून मला सांगावं. तर कोणी 14-15 वर्षाचं मुलं ऐकत असेल तर प्लीज माझं पुस्तक वाचा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतं, कारण पुस्तक इज एम्ड फॉर 13-14-15 वयाच्या मुलांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. सध्या तरी सगळ्या मोठ्यांनी वाचलंय.
1: बरोबर. असं म्हणता येईल आपल्याला की हे पुस्तक तू प्रकाशित केल्यानंतर तुला त्याचा फीडबॅक असा मिळतोय की तुला त्याच्यातून समाधान वाटतंय?
0: थोडस. मला अजून मोठं पुस्तक लिहायला नक्की आवडेल. मी म्हटलं ना भारत को मानो भारत को जानो, तर भारत को जानोचं पुस्तक झालंय, पण भारत को मानो भारत के बनो आणि भारत को बनावचं पुस्तक होईल त्या दिवशी मला समाधान मिळेल.
1: आता मला असं सांग, या सगळ्या मागे कुठेतरी देशभक्ती जी आपल्या मनात लहानपणापासून जी रुजते आहे ती कुठेतरी कमी पडते असं तुला वाटतं का?
0: कमी पडते म्हणता नाही येणार, कदाचित आपण ओळखच करून दिलेली नाही त्या देशभक्तीची.
1: आपल्या जनरेशनला जर आपण विचार केला तर आपण त्या सगळ्या स्टोरीज आणि ते त्याच्यामध्ये रमणारा आपलं एक जनरेशन होती मला असं वाटतं, पण आताचे जे युथ आहेत म्हणजे जे जो वयोगट आपण घेतला जे 14-15 वर्ष वगैरे वगैरे, तर साधारण त्यांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो स्ट्रगल आई वडिलांचा सुद्धा त्यांना तो स्ट्रगल बघावा नाही लागलेला आहे तसं पाहिलं तर. तर साधारण असं तुला वाटतं का की नेमका हाच तो प्रॉब्लेम इथनच तो क्रिएट होतो असं तुला वाटतं का? होत्या.
0: नक्कीच इथूनच क्रिएट होतो कारण अजून त्यांना ती खोली कळलेली नाही या गोष्टींची, ती कळायला हवी. मग त्याच्यासाठी काही इंटर्नशिप करू देत, काही अजून काम करू देत. काम करायला गेलं की पटापट कळतात या गोष्टी.
1: म्हणजे तेच प्रात्यक्षिकाचं महत्व जास्त आहे.
0: बरोबर.
1: अच्छा आता मला सांग, ही तुझ्या या

0: रिबिल्डिंग भारत या पुस्तकाची ही जी आवृत्ती आहे, याच्यानंतर तुला काय वाटतं की आणखी तुझ्या किती आवृत्ती येतील आणि तू किती इच्छुक आहे लिहिण्यासाठी आणि आम्हाला आणखी कुठलं तुझं पुस्तक पुढे म्हणजे वाचायला मिळेल?
1: भारत को मानो आणि भारत के बनो बनाव या गोष्टींवरती जे लिहायचं, तर मुख्यतः भारत के बनो आणि बनाव या दोन पुस्तकांमध्ये मी अशा गोष्टी कव्हर करायचा विचार केलाय. काही लोक असे असतील जे खरंच बाहेर राहून वापस आले आणि इकडे काहीतरी खूप महत्वाचं काम करतायत ज्याच्यामुळे कदाचित कोणी दुसरं बाहेर जाणार नाही, अशा काही लोकांना मी ओळखते, त्यांच्या गोष्टी कव्हर केल्या जातील त्या पुस्तकात, दोन्ही पुस्तकांमध्ये. आणि भारत को मानो मध्ये अजून याच्यात ज्या जे विषय आहेत त्यांना अजून खोलीत घेतलं जाईल. सध्या या पुस्तकात फक्त असं वरवरून अंदाज दिलेला आहे की आपल्याकडे शिक्षण किती चांगलं होतं, आपल्याकडे आधी इंडस्ट्री किती चांगली होती, यांचा प्रत्येक एकाएकावरती त्याच्यात अजून खोल अभ्यास असेल भारत को मानव मध्ये. आणि जसं त्याचं नाव टायटल आहे त्याचा उद्देश पण तोच आहे की लोकांनी भारताला मानव की भारत काय होता आधी ते पुस्तक सांगेल. याच्यात प्रॉब्लेम आहे होईल आहे या पुस्तकात जो प्रॉब्लेम आहे तो, आणि बनो आणि बनावमध्ये कदाचित त्याचं सोल्युशन मी सांगू शकेन.
0: आणि नक्कीच तुझे हे जे पुस्तक तू आता प्रकाशित करणार आहेस आणि ही पण तुझी जी आवृत्ती आहे ही नक्कीच याला खूप मोठी मदत करेल मला असं वाटतं. आणि हा जो तुझा प्रवास होता तुझा पुस्तक लेखनाचा, तर मला असं वाटतं की म्हणजे ही कुठेतरी कशाची तरी काही गोष्टींच्या क्रांतीची सुरुवात आहे असं मी म्हणेल. कारण नक्कीच तुझा हा जो विषय आहे आणि तुझ्या या विषयावरचं जे ज्ञान आहे आणि तू स्वतः यूथ असून सुद्धा तू या सगळ्या गोष्टींचा इतका विचार इतक्या सुंदर पद्धतीने तू मांडते आहेस, तर नक्कीच ही फारच कौतुकाची आणि तुझ्यात वाखाणण्यासारखी ही गोष्ट आहे. तर मला सरतेशेवटी असं सांग की तू यूथ आहेस, तर आता तू लेखिका सुद्धा आहे, तर आपल्या तू यूथला तू काय संदेश देशील आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून?
1: अशाच अजून खूप साऱ्या गोष्टी त्यांनी वाचाव्यात. आई वडिलांना प्रश्न नेहमी करा, विचारा की आपण का करतोय, नक्की का करतोय, कोणतरी सापडेल जो नीट उत्तर देईल आणि त्या उत्तरातून त्यांना अजून शोधता येईल की भारत नक्की काय आहे आणि त्यांचं भारताशी काय कनेक्शन आहे आणि ते का महत्वाचं, हे त्यांनी नक्की शोधून काढावं कोणा ना कोणाला प्रश्न विचारून. मुख्यतः हे एक सजेशन राहील आहे. आणि इथे रुजले ना तर मग अजून काहीतरी काम करावं ज्याने इतर लोक बाहेर जाणार नाहीत.
0: तर मित्रमैत्रिणींना आजच्या आपल्या तरुणा या मालिकेत आपल्या बरोबर होती आश्लेषा पाठक, जी एका पुस्तकाची लेखिका आहे. अतिशय कमी अशा वयात रिबिल्डिंग भारत असं तिच्या पुस्तकाचं नाव. तेव्हा आज आपण तिच्याशी बातचीत केलीत आणि तिचे विचार जाणून घेतलेत. तर आश्लेषा, आज तू आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेली आहे, तुझे विचार आमच्या बरोबर शेअर केलेस, आपल्या युथला इतका छान संदेश दिलास आणि तुझ्या पुस्तकाच्या माध्यमातून आज तू युथशी जो संवाद साधणार आहेस किंवा याच्यातून तू लोकांना जे प्रेरित करणार आहेस त्यासाठी तुझं आकाशवाणीतर्फे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल.
0: धन्यवाद.
2: मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेत रिबिल्डिंग इंडिया या विषयी आश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत

0: केलं या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा उत्तराधिकारी मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषी मंत्री म्हणाले.
1: कुठल्या एखाद्या महिलेच्या नावावरती सातबारा करा, अर्धा एकर करा किंवा कोणा सातबारा करू नका, हा उद्देश आमचा नाहीये. आमचा उद्देश एकच आहे की या कृषी क्षेत्राशी संलग्न ज्या ज्या महिला आमच्या शेतमजूर ज्या महिला काम करतात त्यांना शेतकरी म्हणून त्यांना प्रमाणपत्र देणं आणि त्यांना एक स्वतःचे एक ओळखपत्र शेतकरी म्हणून निर्माण करणं हा आमचा खरं तर यामधनं उद्देश आहे. शेतीची ओळख पण नुसतं प्रमाणपत्र नाही तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख आम्हाला करायची आहे. तिला समान ओळख करून समान संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये योग्य स्थान हे आमच्या महिलाला मिळून देणं हा आमचा खरं तर उद्देश या विधेयकामध्ये आहे.
0: हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असं ते म्हणाले. यात एकल महिला शेतकऱ्यांवरही विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी चर्चेदरम्यान केलं होतं. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला आणि विधेयक एकमतानं मंजूर झालं. राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीनं राबवण्यासाठी तसंच यात समाविष्ट केलेल्या जुन्या योजनेतल्या काही बाबी कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्यातल्या गायत संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असं त्यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल. जिल्हास्तरावर भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापन करण्याविषयी सामंत म्हणाले.
2: मराठी भाषेचं जतन आणि सातार समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये हे देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबाराय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागानं पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2

0: पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं, तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. भिवंडीतल्या चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती, त्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला जम्मू इथून अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना बिहारमधल्या पटना इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अधिक पारदर्शक, सुलभ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करावी. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जातवैधता प्रमाणपत्रांचं सुरक्षित डिजिटल पडताळणी व्यवस्थेत रुपांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज विधानभवन इथं महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 52व्या बैठकीत बोलत होते. मुंबईत साकी नाका परिसरात आज एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. मॅनहोलवर जाळी बसवण्याचं काम सुरू असताना ही व्यक्ती मोबाईलवर बोलत तिकडून जात होती, त्यावेळी मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत महापौर ऋतू तावडे यांनी जाहीर केली आहे. तर कामात हलगर्जी केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं सहायक आयुक्तांसह 3 अभियंत्यांना निलंबित केलं आहे. येत्या 8 दिवसात सर्व मॅनहोलची पाहणी करून त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
2: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
3: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
4: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
3: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो

स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही

0: वासुदेव ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला, अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
6: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
3: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12:00 वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात.

आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो आजचं विधिमंडळ समालोचन. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे.
1: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात एकमतानं मंजूर. शेतीकामासाठी गाळ, मुरमावरील रॉयल्टी रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांचा सभात्याग. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्ये. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात चर्चेनंतर एकमतानं मंजूर करण्यात आलं. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक मांडलं. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक

व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामे करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार आहे. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल, त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. तर या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधेयकावर बोलताना सांगितलं. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी, मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक रुपयाचीही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यानं ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने व्हावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे, मालगुजारी तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतातून गाळ, माती आणि मुरुम काढायला आता पूर्ण मुभा असेल. पावसाळ्यात शेतात आणि शेतरस्त्यांवर होणारा चिखल दूर करणं, खड्डे भरणं, विहीर खणणं, जनावरांचा गोठा बांधणं आणि शेतघर दुरुस्तीसाठी या गौण खनिजाचा थेट वापर करता येईल. या कामासाठी शेतकऱ्याला केवळ स्थानिक तलाठ्याकडे एक साधा अर्ज करावा लागेल. संबंधित मंडळ अधिकाऱ्याने अर्जावर 15 दिवसांच्या आत परवानगी देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तलाव किंवा नाले जलसंधारण विभागाचे असतील तर त्या विभागाचे आणि महसुली नाले असल्यास तहसीलदारांचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य साजिद पठाण यांना बिष्णोई टोळीकडून पुन्हा धमकी देण्यात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सदस्य विधानसभेत आक्रमक झाले. सुरक्षित वाढ करण्याची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मंगळवारी एका लक्षवेधी संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिष्णोई टोळीवर निर्णायक कारवाई करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर बुधवारी काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचं काँग्रेस सदस्य नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्यावर या संदर्भात राज्य सरकारला सूचना करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे, पठाण यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेता या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली. लातूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीला आल्याचं सांगत या प्रश्नावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. पावसाळी अधिवेशन सुरू असताना 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना ही अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगत सरकारने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. मात्र तालिका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी चर्चेची मागणी नाकारली. त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढतं आर्थिक संकट आणि आत्महत्यांची मालिका यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणं आवश्यक असताना सरकारनं या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या हा विषय सर्वात प्राधान्याचा असून त्यावर चर्चा नाकारली म्हणून विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. कांदिवली पश्चिमेत माथाडी कामगारांसाठीच्या कापड बाजार आणि दुकान मंडळाच्या 27 एकर भूखंडाच्या हस्तांतरण आणि पुनर्विकासात शर्तभंग झाल्याचं सरकारनं मान्य केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकाम न झालेली 26,900 चौरस मीटरची अतिरिक्त जागा पुन्हा शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राष्ट्रीय महामार्ग 52 भूसंपादनात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पदाचा गैरवापर करून बदली झाल्यानंतर मागील तारखांचे आदेश काढत तब्बल 241 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात दिली.
68 कोटी रुपयांचा मूळ निवाडा थेट 310 कोटींवर नेऊन हा भ्रष्टाचार करण्यात आला असून

0: असून या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून वाटप झालेल्या रकमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. सदस्य प्रकाश सोळंके, काशीनाथ दाते, राजेश क्षीरसागर, नरेंद्र भोंडेकर, धर्मवीर आत्राम, सुधीर मुनगंटीवार, अमित देशमुख, नितीन पवार आणि मोहन मते यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन वाटपातील गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी या मोठ्या कारवाईबाबत माहिती दिली. राज्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत 2388 अनुदानित वसतिगृह चालवली जात असून यात कार्यरत असणाऱ्या 4 संवर्गातील वेतन श्रेणीच्या संदर्भात कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाला आहे. सध्या हा प्रस्ताव वित्त विभागाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला दिली. या वसतिगृहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी संदर्भात तारांकित प्रश्न सदस्य देवराव भोंगळे यांनी केला होता. त्यावर नितीन राऊत, नाना पटोले आदींनी उपप्रश्न केले.
1: विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलत. लेखन गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे.
0: मराठी भाषेच्या उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती. समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन करणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा. शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार, राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी सकाळी विशेष बैठकीनं झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. नियम 92 अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य उमा खापरे, जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे, मनीषा कायंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यावेळी सामंत बोलत होते. उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेची प्रक्रिया ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार होत असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी इथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा भाषा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी 1 महिन्यात करण्यात येईल असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं. मुंबईतील मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून ते डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. ऐरोली इथं 34 कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचं उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांचं साहित्य विविध भाषांमध्ये पोहोचावं यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ आणि निळोबा राय यांचं साहित्य मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनानं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं आहे अशी माहिती सामंत यांनी दिली. कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन त्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून तो मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत तो समोर ठेवण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेली ही विद्यालयं मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असून या विद्यालयांचा विकास करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा विचार सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह

खरेदीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन केलं जाईल अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. तसंच पुढील 3 महिन्यांच्या आत ज्या कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत त्यांना देण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येईल. तसंच ही माहिती पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रलंबित पावत्यांविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडून चौकशी करून 15 दिवसात त्याचा अहवाल मागवण्यात येईल.

0: उच्चार करेल असंही भोयर यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करायला भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत सदस्य सुधाकर अडवाले यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही भोयर यांनी नमूद केलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. सदस्य रवींद्र फाटक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावेत हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले.
1: आपण ऐकत होतात विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे, वाचक स्वर रश्मी पाटकर यांचा. याबरोबरच आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सायंकाळच्या 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 12 आषाढ शके 1948, दिनांक 2 जुलै 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. काळी माती त्याची खाण, राबी तो त्याच्यात विसरून भाण, हा होता आजचा सुविचार. मंडळी, कार्यक्रमात यानंतर संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा.
0: प्रसारित करीत आहोत रानामाळातल्या गप्पा अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं आहे तालुका पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय वाई येथील पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय याचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सुनील देशपांडे यांनी. आणि यात सहभागी आहेत श्रेया गोलेवडेकर, सुप्रिया मोरे आणि डॉक्टर सुनील देशपांडे. रखमा, अगे रखमा.
2: अव या या कसाब. अव या की बसा.
0: अग मी बसते ग, पण तुला काय झालंय? नाराज दिसतीयस. आणि इकडं काय आकाशाकडे बघत बसलीस? चेहऱ्यावर किती काळजी वाटतेय.
2: अव आकाशा, बघताय ना तुम्ही, आता जून महिना संपला, धड पाऊस नाही, मग घात बी नाही, पेरण्या बी लांबणीवर पडल्या ती. अव आकाशा, मला सांगा, कुणाला बी घोर लागणारच ना. व
0: तू म्हणतीयस ते खरंय रखमा. अगं यावर्षी ते अल निनो काहीतरी आहे बघ, त्यामुळं पाऊस जरा कमी.

0: पडणार आहे म्हणतायत.
1: अवं कमी का होईना, पण पडला पाहिजे का नको आकाशा.
0: ते खरं,
1: आता आपल्या शेतकऱ्याचं खरीपाचं गणित चुकते नव अशा वरुणराजाच्या कारभारानं, मग करायचं तरी काय. आणि मग बसायचं आकाशाकडे डोळं लावून बघत, व्हाईस काळ ढग दिसलं की खुश व्हायचं, नाहीतर हायतच की डोळ्यातनं धारा पडायला.
0: अगं रखमा, इतकं निराश कशाला होतीस. अगं पाऊस कमी पडण्याचं बाकीत आहे, पण पाऊस येणारच नाही असं नाहीये, येणारच पाऊस.
1: अहो वही की आकाशाब, अहो पाऊस येणारच की नाही कोण म्हणतंय, ते माहित आहे मला, पण त्यानं येळेवर यायला नको वय. माणसं वाट बघून बघून कटाळली.
0: हो अगं तू म्हणतीस ते खरंच आहे, जून महिना पार संपलाय ग, फार वाट बघायला लागली आहे पावसाने यावर्षी. अगं ते अल निनोमुळं होते असं म्हटलं की नाही मी.
1: आकाशाब मागा धरणं तुम्ही, ते अल निनो म्हणताय सा, ते नेमकं हाय तरी काय, म्हणजे काय भूतभीत हाय की काय, ते पावसाला रोखायला तिथं वर. आणि काय हाय या अल निनोचं इगात सगळं.
0: हा अगं अल निनो म्हणजे का नाही, आता ते डॉक्टर साहेब आहेत का नाही त्यांनाच विचारूया आपण. फक्त कमी पाऊस पडतो एवढं मला माहितीये.
1: देशपांडे साहेब आलेत वय.
0: हा म्हणजे या पावसाच्या उशिरानंतर आपल्याला तर जनावरांची काळजी पण घ्यायला पाहिजे का नाही.
1: त्याचं पण हाय डोक्यात.
0: हा नुसतं शेतीचं नाही, जनावरांची काळजी नको घ्यायला. चारा टंचाई वाटणार, पाऊस काय येणार नाही म्हटलं आपण कसं चारा तरी पिकवणार, होय का
1: नाही.
0: मग आपण डॉक्टर साहेबांच्याकडे जाऊया का.
1: अहो चला की, कशाला येळ घालवताय, माझ्या डोक्यात हे चाललंय ते तरी बाजूला होईल.
0: आणि तुझ्या डोक्यात जे निनूची शंका आहे का नाही ती पण दूर होईल, आणि मला पण जरा जास्तीची माहिती कळेल.
1: चला चला कसा, अजिबात येळ दवडायला नको, लगेच निघूया.
0: चल चल चल, आले असतील डॉक्टर साहेब.
1: चला हायत वाटत डॉक्टर साहेब, लय गर्दी दिसतीया. चला जाऊया का आतमध्ये.
0: चल की.
1: नमस्कार.
2: नमस्कार. नमस्कार रखमाताई. नमस्कार अक्का साहेब. काय म्हणताय, कसं काय चाललंय सर्व.
1: अव काय ठीक नाही बघा.
2: का हो रखमाताई, काय काय झालं काय.
1: अव डॉक्टर साहेब माझ्या एकट्याचं दुखणं आहे वय. अव सगळ्यांना घोर लागलाय बघा ह्याचा.
2: काय ते पण नक्की काय ते नीट सांगा भाऊ, काय झालंय काय.
0: अहो डॉक्टर साहेब रखमा काळजीत पडली ती उशीर झालेल्या पावसानं, इतर सगळ्या शेतकऱ्यांच्या सारखीच की हो.
2: बरोबर.
0: पाऊस कधी येणार हाच घोर लागलाय बघा, आम्हाला पण तेच वाटतंय. आणि ते अल निनो बघा रोज ऐकतोय वाचतोय, त्याच्यामुळेच ना हा पावसाचं प्रमाण कमी आहे यावर्षी.
2: अगदी बरोबर.
0: हा
2: ते एक कारण सांगितलं गेलंय यावेळच्या पावसाच्या आगमनाच्या उशिराचं. बरं का, म्हणजे यावर्षी पाऊस पडणार पण नेहमीपेक्षा थोडा कमीच. मग आपण कसं नळाला नेहमीपेक्षा कमी पाणी येणार असे दवंडी पेटवली गेली सांगितल्यावर काय करतो आपण की पाणी साठवून ठेवतो आणि हवं तेवढंच पाणी वापरतो.
1: बरोबर.
2: तसंच आपल्या सर्वांना म्हणजे शेतकऱ्यांना शहरी ग्रामीण लोकांना जपून आणि आवश्यक तेवढंच पाणी वापरावं लागेल पुढील वर्षभर, कारण पाऊस नेहमीपेक्षा थोडा कमी येणार. आणि असं केलं तरच पिकं जनावरं आणि आपण निर्धास्त राहू. हा काळजी करण्याचा विषय कमी आणि काळजी घेण्याचा विषय जास्त आहे बघा.
1: वय डॉक्टर साहेब तुम्ही म्हणताय सा ते अगदी कराय बघा. पर ते अल निनो काय म्हणताय सा ते नेमकं काय आहे, नक्की काय आहे ते.
0: होय होय डॉक्टर साहेब तेवढं सांगून टाका बरं लवकर.
2: बर का, एल निनो म्हणतात. एल निनो म्हणजे काय, की प्रशांत महासागर जे आहे समुद्राच्या पाण्याचं जे तापमान आहे त्याच्यामध्ये जो बदल होतो त्याच्यामुळे हे एल निनो किंवा ला निना अशा नावाच्या घटना घडतात. यावर्षी मान्सून उशिरा येण्याच्या मागचं कारण एल निनो आहेच, पण त्यापेक्षाही हवामानातले बदल हे मोठे कारण आहे असं तज्ज्ञ सांगतात. बरं का
1: ग बयापराव डॉक्टर साहेब, आता हवामान बदलतंय त्याला काय आपण काय करणार. व आपल्या हातात आहे वय थोडीच त्या हवामानाचा रिमोट कंट्रोल.
0: राखवा काय मस्त बोललीस ग.
1: काय वा,
0: हवामान बदलाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात थोडीच आहे का, खरंच आहे. पण मला वाटतं थोड्याफार प्रमाणात आपल्या हातात आहे बरं का तो.
1: काय सांग.
0: बरोबर ना डॉक्टर साहेब.
2: अगदी बरोबर अक्का साहेब. जगभर जी झालेली होत असलेली ही वृक्षतोड आहे, जंगलतोड आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे आधी जी झाडं आपल्या गावात आपल्या रस्त्यावर दिसत होती त्याच्या निम्म्याहून कमी दिसायला लागली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्वी 33% वनक्षेत्र होतं, आता फक्त 17% उरलंय असं म्हणतात. पण त्याच्याबरोबर अजून औद्योगिकरण वाढलंय, उद्योग वाढल्याने झाडं कट होत आहेत, वाहनांमधून कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन वाढतंय, वाहनं वाढत आहेत प्रत्येकाच्या घरची आणि वाहनांचा वापर सुद्धा वाढतोय. पुन्हा पॉलिहाऊस हरितगृहांमधनं काही निर्माण होतात वायू, म्हणजे मिथेन किंवा नायट्रस ऑक्साईड नावाचे वायू असतात, त्यांचं प्रमाण वाढतं. या सगळ्यांचा परिणाम काय होतो की पृथ्वीचं तापमान जवळपास 1.5 अंश सेल्सिअसनी वाढलेलं आहे असं शास्त्रज्ञ सांगतात. आता मला सांगा हे कमी करण्यात आपण काय करू शकतो की नाही, काही रिमोट कंट्रोल आहे की नाही आपल्याकडे.
0: डॉक्टर साहेब म्हणजे आपण

0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे उठसूट होणारी वृक्षतोड जंगलतोड थांबवली पाहिजे.
1: होय
0: होय की नाही?
1: आणि गाड्या किती त्या गाड्या
0: खरंच की
1: आपल्या खेड्यात पाड्यात सुद्धा प्रत्येकाकडे चार चाकी दोन चाकी हायच माहिंदाळे झाल्यात गाड्या. आणि जो तो आपल्या घरासमोर नको दुसऱ्याच्या दारासमोर झाड लावा असं म्हणते. आणि गावात पण झाड बी लई कमी झाली
0: आहे
1: का नाही? मग थोडी झाड लावली जगवली तर काय बिघडतंय? थोडीशी वाहनं कमी चालवायची. आणि आका साहेब आपल्याला डॉक्टर साहेब सांगतात का नाही की जरा जवळपास जायचं असलं तर गाडी वापरू नका, जरा वाईट चालत जावा, असं काहीतरी केलं पाहिजे बघा.
0: मग रखमा हा रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे का नाही? आता तूच म्हणतेस का नाही कसा ठेवायचा ते? बरोबर ना डॉक्टर साहेब?
2: अगदी बरोबर.
1: पर डॉक्टर साहेब इथून पुढे हे करता येईल हे नक्की, पण आता आलेल्या संकटाचं काय करायचं? व पाऊस कमी झाला तर प्यायचं पाणी, शेताचं पाणी, जित्राबाचं पाणी सगळंच पुरं पडणार आहे वे ते तेव्हा. मग चाऱ्याची लईच मोठी टंचाई होईल.
2: अगदी बरोबर आहे. खरंय तुमचं, पावसाचं प्रमाण जर कमी झालं तर त्याचा परिणाम पिकांवर होणार आणि साहजिकच चाऱ्यावर होणार. चारा पिकांचं उत्पादन घटणार आणि कुरणं सुद्धा तेवढ्या प्रमाणात तयार होणार नाहीत म्हणावी तशी. आणि मग तुमच्यासारख्या पशुपालकांना मग चाऱ्याची टंचाई भासणार हे सगळं दिसतंय. अशाच परिस्थितीत काय करावं लागेल की योग्य चारा व्यवस्थापन हे जर आपण ठरवलं तरच आपण पशुधनाचं आरोग्य व्यवस्थित राखू शकू, त्याचं चाऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करू शकू आणि त्यांचं उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे टिकवू शकू.
0: म्हणजे डॉक्टर साहेब या अल निनोनं पशुपालनावर परिणाम होणार आहे, पण नेमके काय काय परिणाम होणार हो?
2: सांगतो आका साहेब. हिरव्या चाऱ्याची जर कमतरता निर्माण झाली तर काय होतं की पशुधनाचं पोषणामध्ये अडचणी निर्माण होतात, त्याला हवं तेवढं खाद्य आणि पोटभर खाद्य मिळत नाही.
1: म्हणजे नेमकं काय होणार व डॉक्टर साहेब, म्हणजे कसं काय होणार असं म्हणताय तुम्ही?
2: सांगतो रखमताई. कसं होतं की हिरवा चारा जर कमी झाला तर मग नैसर्गिक चराईची कुरणं कमी होतात जिथं आपण चरायला नेतो जनावरांना, आणि कारण पाऊसच कमी आहे त्यामुळे ती कुरणं तयार कमी होतात. त्यामुळे पशुधनासाठी चारा कमी होतो, पुन्हा पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची पण टंचाई निर्माण होते. मग साहजिकच दूध उत्पादनात कमी येते. दूध कमी मग पगाराचं बिल कमी, मग फायदा कमी आणि मग जनावरांकडे दुर्लक्ष. आणि खाण्याकडे दुर्लक्षामुळे जनावर लवकर मग गाबड राहत नाहीत, पुन्हा पुन्हा आजारी पडतात, पशुखाद्याचा खर्च वाढतो, उपचारावरचा खर्च वाढतो. आता हे सगळं हे कसं आहे, दुष्टचक्र आहे बघा.
0: खरंच बोललाय तुम्ही डॉक्टर साहेब बर का. एक गोष्ट सुटली कमी झाली की पुढच्या गोष्टींवर परिणाम होणारच की हो.
1: मग आमच्या सारख्यांनी जित्राब पाळायची का नाही डॉक्टर साहेब?
0: होय ना.
2: नाही पाळायची की खरं तर कसं पाळायचं की वर्षभर चाऱ्याची त्याची उपलब्धता सुनिश्चित करणं हे तुमच्यासारख्या पशुपालकांना करायला पाहिजे बरं का. म्हणजे कसं की त्यामुळे दूध उत्पादन टिकून राहील, वेळेवर जनावर गाबण राहतील, त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि दुष्काळी परिस्थितीत सुद्धा नुकसान कमी होईल. यासाठी तुम्हाला काहीतरी नियोजन करायला लागेल.
0: पण तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे पट्टे डॉक्टर साहेब, पण ही चारा पिकांची उपलब्धता नक्की कशी करायची? कारण आता पुढं वर्षभर सगळ्या पशुपालकांना नियोजन करावंच लागेल ना, म्हणजे पाऊस कमी पडणार असेल तर.
2: हो बरोबर आहे. त्यासाठी काय करायचं माहितीये का, की कमी पाण्यावर येणारी चारा पिकं निवडायची आपण, की ती घ्यायचं असं ठरवायचं. म्हणजे जसं आता जुलै ऑगस्ट मध्ये बरेचसे शेतकरी काही ज्वारी बाजरी हे घेऊ शकतात, गवार स्टायलो घेऊ शकतात, अशी पिकं घेऊ शकतात जिथं पावसाचं प्रमाण नेहमीच कमी असतं. अशी पण ठिकाणं आहेत आपल्याकडे की जिथे एरवी पण पाऊस कमी असतो, अशा ठिकाणी तरी ही पिकं चांगली उपयुक्त ठरतील त्यांना, कारण कमी पाणी लागतं या पिकांना. आणि जिथं नेहमीच पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी असतं अशा ठिकाणी पाण्याची मध्यम गरज असणारी पिकं चारा पिकं घेता येतील. म्हणजे हेज ल्युसन नावाचं पीक आहे, नेपियर बाजरा आहे संकरित, डीएचएन वगैरे, आणि मका ही पिकं अशा ठिकाणी घेता येतील जिथं मध्यम पाणी पुरवठा होऊ शकतो. आणि ऑक्टोबरमध्ये मध्यम पाणी लागणारं ल्युसनचं पीक घ्यावं, म्हणजे वर्षभराचं पुढचं नियोजन हळूहळू तुमच्याकडनं होऊन जाईल, जनावरांची चाऱ्याची सोय होऊन जाईल.
1: असं हे वय म्हणजे आता ह्यासनी सांगून ठेवलं पाहिजे आका साहेब की आपण जी इतर पिकं लावणार आहे का नाही त्याच्या बरोबर आपल्या जित्राबांसाठी ही चारा पिकं लावायची म्हणून. आणि ही जर लावली ना तर आपली जित्राब उपाशी राहणार नाहीत, मस्त खुशीत राहतील बघा, आहे का नाही?
2: बरोबर.
0: पण डॉक्टर साहेब हीच पिकं का निवडायची याला काही खास कारण आहे का?
2: आहे ना कसं रखमाताई बरं का. कसं आहे की ही पिकं जी आहेत तर एकतर याच्यातली बहुतेक पिकं जी

0: ते कमी पाण्यावर उगवून येतात, त्यामुळे दुष्काळात तक धरतात ना. दुसरं कारण त्यांची वाढ फास्ट होते. तिसरं म्हणजे त्यांच्यामध्ये प्रोटीन्स खूप चांगल्या प्रमाणात असतात, त्यामुळे जे उत्पादन दूध उत्पादन देणारी जनावर आहेत त्यांना खूप पौष्टिक चारा लागतो ना, तो याच्यात मिळू शकतो. चौथं कारण असं म्हणता येईल की ही पिकं बरीच वर्ष टिकतात, म्हणजे त्यांच्या अनेक कापण्या होतात वर्षातनं दोन वेळा तीन वेळा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारे. बहुतेक या सगळ्या पिकांना कूस नसते त्यामुळे जनावरांना ती पौष्टिक राहतात. पुन्हा मका लावला तर मक्याचा मुरघास करता येतो. ल्युसन मध्ये भरपूर प्रथिनं असतात, प्रोटीन्स भरपूर असतात. असा पौष्टिक चारा वर्षभर तर आपल्या जनावरांना मिळाला, मग पाऊस असो नसो कमी असो, तरच आपली जनावरं वेळेवर गाभण राहतात, सक्षमपणे वितात, वार न पडणं किंवा अंग बाहेर येणं यासारख्या अडचणी निर्माण होत नाहीत. आणि मुख्य म्हणजे भरपूर दूध उत्पादन आणि शेळ्यांच्या मेंढ्यांच्या बाबतीत म्हटलं तर भरपूर वजनात वाढ यामुळे होऊ शकते, आणि त्यामुळे आर्थिक फायद्याची तुमच्या गॅरंटी होऊन जाईल. त्यासाठी हे चारा पिकांचं नियोजन तुम्हाला करायला पाहिजे.
1: म्हणजे अशा प्रकारे चाऱ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. रखमा आले का लक्षात तुझ्या?
2: वय वय आले बघा डॉक्टर साहेब, तुमचं म्हणणं सगळं ध्यानात.
0: म्हणून रखमाताई अक्का साहेब, एल निनोचा अंदाज मिळाल्यानंतर तातडीने नियोजन सुरू करायला पाहिजे बरं का. उपलब्ध जमीन जी असेल त्यातलं काही क्षेत्र चारा पिकांसाठी राखूनच ठेवा. बहुकटाई पिकं जी असतात म्हणजे त्याचे भरपूर दोन तीन वेळा कटाई होऊ शकते अशी पिकं लावायची. चारा पिकं म्हणजे नेपियर, हेज लुसन मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याची लागवड करायची बरं का. आणि पुन्हा ज्वारी आणि गवार किंवा बाजरी आणि गवार असं कॉम्बिनेशन म्हणजे मिश्र पद्धतीने पिकं लावली तरी एकीकडे तुमचं उत्पादन तुम्हाला जे आहे वापरायला विकायला होतं ते होतं
2: आणि प्लस
0: चारा पण मिळतो. असं दोन्ही होऊ शकतं.
1: पण आता गोठ्यात जनावर जास्त असतील तर अशा काळामध्ये मग काय करायचं?
2: होय, हे सगळ्यात महत्वाचं आहे डॉक्टर साहेब.
0: आता कसं आहे, अशा वेळी काही निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील पशुपालकांना. कसं की आता जी उत्पादन देत नाहीत जनावरं ती जनावरं वेगळी करायला पाहिजेत. उत्पादन देणारी जनावरं त्यांच्यावर मात्र लक्ष द्यायला पाहिजे, त्यांना पूरक आहार दिला पाहिजे आणि खनिज मिश्रण दिली पाहिजेत.
2: पूरक आहार म्हणजे डॉक्टर साहेब म्हणजे काय द्यायचं?
0: पूरक आहार म्हणजे जनावरांच्या ज्या वेगवेगळ्या गरजा असतात की नाही त्या भरून काढणारा आहार म्हणजे पूरक आहार. म्हणजे ज्या गरजा आपल्या नेहमीचा चाऱ्यातनं भागतीलच असं नाही असा आहार म्हणजे पूरक आहार.
1: हा, म्हणजे त्यात काय काय येतो मग डॉक्टर साहेब पूरक आहारामध्ये?
0: आता त्याच्यामध्ये बरं का वेगवेगळ्या गोष्टी येतात. म्हणजे खनिज मिश्रण म्हणजे आता अनेक खनिज आपल्या मातीत नसतात त्यामुळे आपल्या चाऱ्यात येत नाहीत, त्यामुळे त्या जनावरांच्या पोटात जात नाहीत, पण ती शरीराला मात्र आवश्यक असतात. कॉपर, कोबाल्ट, सेलेनियम अशी काही मायक्रो मिनरल्स म्हणतात ती. मग ती मिळणार कुठनं? तर त्यासाठी काही खनिज मिश्रण आपल्याला बाजारात मिळतात, त्याचा वापर रोजच्या रोज प्रत्येक जनावराला आपण दिलं पाहिजे. 30 ते 50 ग्रॅम वगैरे मिठाच्या वड्या असतात, जीवनसत्व काही आपल्या चाऱ्यातनं मिळू शकत नाहीत ती रोजच्या आहारात दिली पाहिजेत. पुन्हा काही वेळा मार्केट युरिया किंवा मळीचे जे मल्टी न्यूट्रिएंट ब्लॉक्स मिळतात असे पण काही आपण देऊ शकतो. शेळ्यांना चाटण विटा देऊ शकतो. अशातनं काय होतं की त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या भागल्या जातात आणि त्यांची वाढ आणि उत्पादन व्यवस्थित राहतं.
1: म्हणजे हे सगळं नियोजन केलं पाहिजे. पण आता ज्यांच्याकडे शेळ्या मेंढ्या पण जास्त आहेत त्यांनी कसं काय चारा नियोजन करायचं? कारण त्यांना पण असं द्यायचं पूरक आहार.
0: हो, त्यांना पूरक आहार पण द्यायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी चाऱ्याचं पण वेगळं असं नियोजन करायला पाहिजे. त्यांना कसं करता येईल की म्हणजे त्यांच्यामध्ये झाडांचा पानाचा वापर बराचसा होतो शेळ्या मेंढ्यांमध्ये. सुभाबूळ आहे, ग्लिरिसिडिया आहे, करंज आहे, बाबूळ शेंगा आहेत, यांचा यथायोग्य म्हणजे प्रमाणामध्ये वापर या काळात करता येईल जेणेकरून आपलं पशुधन टिकावं वाढावं आणि उत्पादन सुद्धा द्यावं या काळामध्ये. जरी पाणी कमी असेल तरी त्यांच्यातनं आपल्याला उत्पादनातनं आपल्या आर्थिक नुकसानातनं म्हणजे होऊ नये आणि भरपाई व्हावी हे आपलं आपण उद्देश ठेवायचं बरोबर.
1: आता डॉक्टर साहेब तुम्ही म्हणताय की हा सगळा चारा वगैरे मिळायचा, पण कसा मिळायचा हो? त्याची चाऱ्याची बँक वगैरे काही असती का हो? म्हणजे आम्हाला मिळेल नाहीतर आपल्याला करायची तर करता येईल का? बियाण्यांची बँक असती तशी
2: चाऱ्याची बँक. हा, भारी आयडिया किंवा कसा?
0: नाही, खरंच चांगली आयडिया बरं का. तुम्ही चाऱ्याची बँक करू शकता. तर चाऱ्याची बँक म्हणजे काय? गावस्तरावर तुम्ही चाऱ्याची बँक कशी करू शकता की समजा अतिरिक्त चारा जो असेल समजा गावात तयार झालेला तो साठवून ठेवायचा. आता गावात प्रत्येकाकडे वेगवेगळ्या माणसाकडे वेगवेगळं पशुधन असतं, कुणाकडे जास्त कुणाकडे कमी, त्यामुळे त्यानुसार त्याच्या गरजा कमी जास्त असतात. मग त्यामुळे अतिरिक्त जो चारा साठवलेला असेल तो आणि ज्या गरजू पशुपालकाकडे समजा तेवढं वैरणीचं पीक स्वतःच्या शेतातलं नसेल तर त्याला हे पुरवठा द्यायचा ज्या नियम अटी तुम्ही तयार करा त्याच्यानुसार.

0: चाऱ्याचे दराचे नियंत्रण करायचे, नाहीतर काय होतं की जेवढा दुष्काळ वाढतो तसं चाऱ्याच्या किमती वाढत जातात, कडब्याच्या किमती वाढतात, सगळ्याच गोष्टींच्या किमती वाढतात. ते होऊ नये म्हणून अशी खरोखरची चारा बँक तुम्ही करू शकता.
1: हा म्हणजे आपलं आपण केलं म्हणजे हे सगळं करता येईल ना.
0: हो बरोबर आहे.
2: पण डॉक्टर साहेब आता मग असं तुम्ही म्हणलात की आता पाऊस नाही म्हणजे कुरणबी चरायला तयार होणार नाहीत. आपल्या गावाकडे किती कुरण आहे ती, त्याचं पण काहीतरी नियोजन करता येईल की आपल्याला गाव स्तरावर.
0: हो हो निश्चित निश्चित तेही करायला पाहिजे बरं का. तोही एक खूप चांगला पर्याय आहे की संरक्षित चराई करायची म्हणजे एका विशिष्ट भागातच चरायला परवानगी द्यायची, विशिष्ट एरिया राखून ठेवायचा आणि विशिष्ट एरियामध्ये गवत बियाण्यांची पेरणी करायची. जो काही थोडाफार पाऊस येईल त्याच्यातनं गवताची हे उगवण होऊ शकेल. हा पुन्हा शासकीय विविध योजनांमधनं पाणलोट विकासाचे कार्यक्रम घ्यायचे, सीसीटी बंधारे ते बांधायचे, त्यासाठी श्रमदान करायचं थोडंफार, हे सगळं आपण करू शकतो. पुन्हा उपयुक्त अशी गवतं लावायची जेवढी होतील तेवढी. मग त्याच्यामध्ये स्टायलो नावाचं गवत आहे, मार्वेल नावाचं गवत आहे, गिनी गवत आहे, अंजन गवत आहे, अशी गवतं कमी पाण्यावर येऊ शकतात आणि चराईमध्ये जर ही लावली तर आपल्याला म्हणजे ही पण एक प्रकारची बँकच होईल किंवा लागेल तेव्हा तेवढा त्या गोष्टीचा वापर करायचा पण सांभाळून वापर करायचा. जसं सुरुवातीला आपण सांगितलं की गावात आपल्या घर दळाला पाणी कमी येणार असेल तर कसं आपण सांभाळून वापरणार, तसं साठवून ठेवून सांभाळून वापरायचं.
1: आणि साहेब तुम्ही म्हणताय अल्निनोमुळे पावसाचं प्रमाण कमी आहे,
0: बरोबर,
1: मग या काळात पाणी पण साठवायचा उपाय करायला पाहिजे ना.
2: खरंच
0: हो निश्चित निश्चित पाणी जपून वापरलं पाहिजे, साठवलं पाहिजे आणि ते पुरेल अशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे. मग गोठ्यात घरात ज्यांच्याकडे नाही त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला हरकत नाही,
1: पावसाचं
0: पाणी साठवून ठेवायचं स्वच्छ ठिकाणी. पुन्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी शेततळी उभारावीत, पावसाचं पाणी ते साठवून ठेवा आणि त्याचा वापर पुरेपूर करा. ठिबक सिंचन पद्धत वापरावी म्हणजे पाण्याचा गैरवापर होत नाही किंवा वाया जात नाही पाणी. तुषार सिंचन आहे ते वापरू शकतो आपण आणि जेवढं जमेल जशा पद्धतीने जमेल त्या पद्धतीने पावसाचं पाणी साठवायचं म्हणजे त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो आणि ते आपल्याला तारक ठरू शकतं पुढच्या काळामध्ये, पुढच्या 7-8 महिन्यामध्ये.
2: आणि डॉक्टर साहेब मग ह्या काळात आपल्या स्वतःच्या जनावराला जर चारा साठवून ठेवायचा असेल तर तो कसा साठवून ठेवायचा.
0: त्यासाठी काय करायचं रखमाताई बरं का, की आपल्याकडे हिरवं जर चारा असेल तर थोडस त्याचं मुरघास करून ठेवायचं. मुरघास म्हणजे हा तुम्ही करतात बरेच जण ते सायलेज जे म्हणतात ते मुरघास बऱ्याच काळ टिकतं म्हणजे 1-2 महिन्याने ते वापरायला येतं, 1-2 वर्ष टिकू पण शकतं चांगलं व्यवस्थित ठेवलं तर. त्याच्यामध्ये भरपूर पौष्टिकता असते, त्याच्यामध्ये प्रथिनं भरपूर चांगल्या प्रमाणात असतात, त्यामुळे दुष्काळातला तारणहार म्हणजे मुरघास ते आहे. तर तुम्ही जरूर प्रत्येकाने यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, जे अतिरिक्त थोडासा चारा आपल्या आपल्या शेतात तयार होईल तो मुरघास करून ठेवा आणि त्याचा योग्य वेळी वापर करू शकता तुम्ही.
1: आता आम्ही मुरघास करतो डॉक्टर साहेब, पण आणखीन काय काय वापरायचं त्यात म्हणजे चांगलं पौष्टिक होईल.
0: हा सांगतो मुरघासासाठी कसं आहे की मका वापरू शकता तुम्ही, ज्वारी हिरवा ताटं वापरू शकता, त्याची बाजरीची हिरवी ताटं वापरू शकता, जेवढं हिरवं आहे त्याचा मुरघास तुम्ही करू शकता.
1: आणि हे म्हणून एक पद्धत आहे ना,
2: हा काय वाक्य साहेब हे काय डॉक्टर साहेब ह्याचं काय नेमकं हे म्हणजे काय.
0: हा हे म्हणजे बरं का, हे म्हणजे वाळलेलं गवत कसं सांगतो तुम्हाला, ते सुद्धा एक चांगला पर्याय या काळात होऊ शकतो आपल्याला दुष्काळाच्या टंचाईच्या काळामध्ये. हिरवा चारा जो म्हणजे पूर्ण डायरेक्ट आपण अगदी सुरुवातीला वापरत नाही जनावरांना, तो सावलीमध्ये वाळवायचा आणि त्याच्यापासून तयार केलेलं खाद्य म्हणजे हे म्हणतात. हा HAY त्याचे फायदे म्हणजे काय आहे की हे जे हे आहे ते दीर्घकाळ साठवता येतं बरं का, त्याचं पोषण मूल्य चांगलं असतं, ते टिकून राहतं चांगलं, ते नेणं आणणं सोपं असतं हलकं असतं आणि पिकाचे अवशेष पण त्याच्यात वापरता येतात. वेगवेगळ्या पिकांचे जे अवशेष असतात ते असेच वाया जातात, काही वेळेला जाळून टाकले जातात, हे केलं जातं, पण ते याच्यात वापरता येतात आणि त्याच्यातनं पौष्टिक खाद्य तयार होऊ शकतं. म्हणजे कमी पावसाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये पीक अवशेष वापरून जनावरं वाचवायसाठी आपण हे ही पद्धत वापरू शकतो.
2: म्हणजे हिरवा चारा सावलीत वाळवला त्याला हे म्हणायचं,
1: हे म्हणायचं,
0: हे लक्षात ठेवा,
2: हे लक्षात ठेवलं पाहिजे.
1: आणि डॉक्टर साहेब काही जो निकृष्ट चारा असतो म्हणजे त्यात प्रोटीन वगैरे तुम्ही म्हणता तसं कमी असते, गुणवत्ता कमी असते,
0: बरोबर,
1: तर मग ह्याची गुणवत्ता वाढून आपल्याला ह्या काळात वापरता येईल का.

0: ती वाढवता येऊ शकते का?
1: सोयाबीन है,
0: हा
1: गव्हाचं भात्यान बित्यान असते
0: जे वेस्टेज आहे म्हणजे,
1: हाय का नाही?
2: सोयाबीनचं बुस्काट तुम्ही वापरता, गव्हाण वापरता, भात्यान वापरता, वाडं वापरता, आपल्याकडे वाडची कार अगदी, शिवाय कडबा पण असतो. अशा गोष्टींना जर प्रक्रिया केली तर त्याच्यावरनं प्रोटीन चांगलं मिळतात.
1: डॉक्टर साहेब नेमकं करायचं काय ते पण सांगा.
2: सांगतो तर काय करायचं, हे जे सोयाबीन बुस्काट गव्हाण बात्याण वगैरे असे जी उपलब्ध पर्याय आहेत, तर काय करायचं, समजा 100 किलो कडबा किंवा इतर अशी पर्याय जो आपल्याकडे उपलब्ध आहे तो घेतला, तर त्याच्यामध्ये साधारणतः 2 किंवा 4 किलो युरिया, 1 किलो मीठ आणि 50 लिटर पाणी असं एक मिश्रण द्रावण तयार करायचं आणि ते जे कडबा किंवा हे जे काय असेल गव्हाण भात्याण त्याच्यावर छिडकवायचं, त्याचे थर तयार करायचे. थर असे करायचे की ते नंतर तारपोलींनी वगैरे असं झाकून टाकायचे, 21 दिवस झाकून ठेवायचे. आणि हे जर 21 दिवस झाकून व्यवस्थित ठेवले तर त्याच्यातनं हे तसं निकृष्ट असलेला जे वैरण किंवा हा भाग आहे त्याच्यातली प्रथिनं वाढतात, त्या याची गुणवत्ता वाढते, त्या चाऱ्याची, त्या चाऱ्याची पौष्टिकता वाढते, त्या चाऱ्याची चव वाढते. आता ह्या सगळ्यामुळे काय होतं की जनावर ते आवडीने खातात. एरवी ते खातात बिचारे, काय करणार, पर्याय नाही म्हणून, पण हे जरा आनंदाने खातात, प्लस त्यांना त्याच्यातनं प्रोटीन मिळतं, त्यामुळे त्याचा हे वाढतो, म्हणजे त्याचा उपयोग वाढतो, दुधाचं उत्पादन किंवा काय वजनाचं असेल ते सगळं वाढू शकतं. त्यामुळे ही प्रक्रिया करणं फायदेशीर राहील आणि अवश्य टंचाईच्या काळात ही करायलाच पाहिजे.
0: आता ह्या दुष्काळाचाच काळ आहे म्हणा, तर मग ह्या जनावरांना व्यवस्थित तग धरण्यासाठी चाऱ्याचं प्रमाण किती पाहिजे,
1: काय का नाही, म्हणजे येळापत्रक करायचं
0: आणि प्रमाण किती द्यायचं?
2: बरोबर आहे, खूप महत्वाचं आहे, कारण आता हे संभाव्य जो दुष्काळाचा काळ आहे, टंचाईचा काळ आहे समजा, तर याच्यात आपल्याला नुसतं पाणीच नाही तर चारा सुद्धा जपून आणि समजून उमजून वापरला पाहिजे जनावरांकरता. मग अशी सांगितल्याप्रमाणे प्राधान्यक्रम हा फार महत्वाचा आहे, म्हणजे समजा दुपटी गाय असेल तर दिवसाला तिला साधारणतः हिरवा चारा 15 ते 20 किलो द्या, सुका चारा 4 ते 5 किलो द्या आणि संतुलित खाद्य म्हणजे पशुखाद्य जे देतात ते 3 ते 5 किलो द्या. कदाचित तुम्ही कमी देत असाल तर त्या प्रमाणात काय असेल ते द्या, पण ह्या प्रमाणात असावं. आता हीच म्हैस असेल तर मात्र हिरवा चारा 20 ते 25 किलो दररोजचा पाहिजे, सुका चारा 5 ते 6 किलो पाहिजे आणि संतुलित खाद्य साधारणतः 4 ते 6 किलो अपेक्षित आहे. आपली ही कालवड जर असेल एखादी जी आता वयात येणार आहे किंवा गाप धरणार आहे भविष्यात, तर तिच्यासाठी हिरवा चारा साधारणतः 5 ते 8 किलो असायला पाहिजे, सुका चारा 1 ते 2 किलो असायला पाहिजे आणि संतुलित खाद्य 1 ते 2 किलो असायला पाहिजे. आणि हेच आता गोष्ट जर शेळी मेंढ्यांची बघितली तर शेळ्या मेंढ्यांना साधारणतः हिरवा चारा रोजचा 2 ते 3 किलो, सुका चारा 1/2 किलो आणि संतुलित खाद्य साधारणतः 200-300 ग्रॅम तरी द्यावं. असं जर आपण केलं तर त्यांच्या गरजा भागतील, म्हणजे वैरणही वाया जाणार नाही, अधिकची वैरण उगीच दिली जाणार नाही आणि जपून उमजून वापरली तर आपल्याला ती जास्ती दिवस पुरेल.
1: म्हणजे हे येळापत्रक असं लिहूनच आकाशाब आपल्या गोट्यात ठेवलं पाहिजे. साधारण अंदाजे असं असं आपण टाकायचं, जसं आपल्याकडे हाय उपलब्ध त्या पद्धतीनं मात्र सगळं व्यवस्थित गेलं पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायचं. आहे का
0: हिरवा चारा पण पाहिजे, सुका चारा पण पाहिजे, संतुलित खाद्य पण पाहिजे.
1: बराबर, लय बैजवार माहिती सांगितली बघा डॉक्टर साहेब. पर आता पाऊस जोपर्यंत नीट पडत नाही तोपर्यंत आम्ही आमची जनावरं काय काय करायचं त्याच्यासाठी ते पण सांगा एकदाच. आता खाद्याचं झालंय, आता बाकीचं काय असेल ते पण सांगा, म्हणजे आपलं लिहून ठेवायला बरं आहे का नाही.
2: काय करायचं माहिती का, आपली एक चेकलिस्ट तयार करायची की बाबा आपल्या शेतामध्ये, आपल्या गोठ्यामध्ये, आपल्या गावामध्ये चारा किती आहे, म्हणजे आपल्या गावात कुठं वैरणच नाही का, का आहे. आपल्या गोठ्यामध्ये असेल तर फारच चांगलं, आपल्या शेतामध्ये पिकू शकत असेल तर उत्तम. ज्वारीचा कडबा असेल, बाजरीचा कडबा असेल, तुरीचं कुटार वापरतात, ऊसाचे वाडे आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात भरपूर वापरतात, शेंगदाणा पेंड आहे, सोयाबीन पेंड आहे, या सगळ्यांचा 30 ते 60 दिवसांचा स्टॉक तरी आपल्याकडे करून ठेवावा, म्हणजे आपण निश्चिंत राहू. बरोबर,
0: आणखी काय काय करायचं?
2: आता कसं करायचं की हे स्टॉक तर करायचं आहे, प्रमाण मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रमाणात खाद्य जनावरांना त्यांच्या गरजेनुसार द्यायचं, हे पण आपलं ठरलंय. पण आता देतो ती वैरण सुद्धा वाया जाऊ नये याच्यासाठी पण आपण काळजी घ्यायची. या काळात एरवीही घ्यायची, पण आता या टंचाईच्या काळात तर नक्कीच घ्यायची. मग त्यासाठी काय करायचं की हिरव्या चाऱ्याला वाया जाऊ द्यायचं नाही, तो जपून वापरायचा, वाया जाऊ द्यायचा नाही. मग तो कसा करायचा की चॉपरने कापून ठेवायचा किंवा कुट्टी करायची किंवा चॉपरने कापूनच द्यायचा, नुसता द्यायचा नाही. नाही, साधारणतः म्हणजे दिवसातून दोन वेळा चारा द्यावा.

0: चारा आणि न खाल्लेला चारा आहे तो वेगळा काढायचा. याच्या व्यतिरिक्त बरं का, मग अशी सांगितल्याप्रमाणे प्राधान्यक्रम हा फार महत्वाचा, किंवा आपली जनावर किती आहेत आपल्या गोठ्यात, मग त्यातली गाभण किती आहेत, दुपटी किती आहेत, आता वयात येणाऱ्या कालवडी किती आहेत, त्या दृष्टीने त्या आपल्या दृष्टीने महत्वाच्या आहेत जरा, त्यामुळे त्यांना व्यवस्थित आहार वगैरे मिळेल याची काळजी घ्यायची. अजून तुम्ही काय करू शकता की आता समजा आपल्याला चारा खरेदीच करावी लागली तर चारा खरेदीचे गट आपण तयार करू शकतो. म्हणजे कसं की बाबा एक से भले दो, दोघांनी मिळून आणा, तर त्याच्यातनं वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल, किंमत तुम्हाला व्यवस्थित ठरवता येईल आणि मोठ्या प्रमाणात चारा गावामध्ये आणता येईल, खर्च थोडासा कंट्रोल होऊ शकेल.
1: डॉक्टर साहेब हे बघा, आतापर्यंत आम्ही आमची जनावरं चरायलाच पाठवत होतो, आहे का नाही वाका साहेब? मग आता हे सगळं जर असं होणार असेल तर आणखी काय करायचं जनावरांसाठी? चाऱ्याचं ठीक आहे, त्याच्या तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे.
2: नक्कीच, की
0: अगदी खरंय, म्हणजे आमच्यासारख्या डॉक्टरची तुम्हाला कमीत कमी गरज लागावी, तुम्ही जास्तीत जास्त त्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, चराईसाठी म्हणजे जनावरांना फार लांब लांब लिहू नये, तेवढीच त्यांच्यामध्ये शक्ती आशा ती वाया जाऊ नये. कारण हे जर केलं तर काय होतं की त्यांचं वजन कमी होतं, शेळ्या मेंढ्यांचं वजन कमी होतं, किंवा गाई म्हशी शेळ्या मेंढ्या सगळ्यांची ऊर्जा कमी होती, मग दूध त्यांचं कमी मिळतं आपल्याला, शेळ्यांचं वजन कमी होतं आणि उन्हाळा किंवा ऊन जास्ती असेल तर ते उष्माघात वगैरे पण कधी कधी होऊ शकतो. त्यापेक्षा काय करायचं तर गोठ्यामध्ये सावलीत ठेवून त्यांना बांधून वगैरे चारा जागेवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करायचा.
1: इंद्रावासनी त्रास कमीत कमी कसा होईल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली
2: पाहिजे. आरोग्य सांभाळणं महत्वाचं.
0: अगदी बरोबर.
2: मग साहेब झाडपाल्यांचा पण वापर करता येईल का?
0: हो हो,
1: चाऱ्यासाठी
0: निश्चित निश्चित करायलाच लागेल. सुबाबूळ आहे, शेवग्याची पानं आहेत, बाबूळ आहे, कडुनिंबाची थोडीफार पानं, करंजाची थोडीफार पानं, हे सगळं मिळवायचं आणि आपला जो कडबा असतो किंवा इतर काही चारा आहे त्याच्यात हे मिसळून थोड्याफार प्रमाणात दिलं की थोडं अन्नाचा पुरवठा होईल आणि पोट पण त्यांचं भरेल.
2: म्हणजे डॉक्टर साहेब, या अल निनोशी आणि कमी पावसाचे दोन हात करताना बरंच काय काय करता येईल की होय की नाही राखमा?
1: होय होय,
2: घाबरायचं नाही बघा. आता मग
1: बात नाही बघा, अहो डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मागं पण ही परिस्थिती येऊन गेली, फक्त आपल्या ध्यानात नाही आकाशा. म्हणजे आपण जर योग्य काळजी आणि नियोजन केलं का नाही तर काय नाही बघा, जेवढा पाऊस पडतोय ना तो पण उपयोगाला येईल, काळजीचं कारणच नाही.
2: बरोबर बरोबर. म्हणजे आता जी तू काळजी करत होतीस ती गेली.
1: होय होय होय आकाशा,
0: अगदी बरोबर.
1: चला तयारीला लागूया आणि पहिला चाऱ्याचा सर्वे करूया.
0: त्यामुळे सगळ्यांनी आता लक्षात ठेवायचं, काय काळजी करायची नाही, काळजी घ्यायची.
2: बरोबर. आपण ऐकत होतात रानामाळातल्या गप्पा अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं होतं तालुका पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय वाई येथील पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सुनील देशपांडे यांनी. आणि यात सहभागी होते श्रेया गोलेवडेकर, सुप्रिया मोरे आणि डॉक्टर सुनील देशपांडे.
1: शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम आताच आपण ऐकलात.
2: आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.